मंगला जोशी यांनी गायलेली गणेश वंदना आत्ताच आपण ऐकली. मंगलप्रभात कार्यक्रमात आता ऐकूया कुमार गंधर्व आणि सहकलाकार यांनी गायलेली बाळ कोल्हटकर रचित ही भूपाळी, संगीतकार वसंत देसाई.

हे मंगलमूर्ती, तू सुखकर्ता आणि तूच दुःखहर्ताही आहेस, म्हणून कार्यारंभी तुझं स्मरण आम्हाला नित्य नवा आनंद देतं। कार्याची सफलता तुझ्यामुळेच साध्य होते। ऐकूया प्रिया मयेकर आणि सहकलाकार यांनी गायलेलं प्रवीण गायकवाड यांचं हे गीत, संगीतकार अनिरुद्ध काळे।

मंगल प्रभात कार्यक्रमात आता ऐकूया श्री हरिओम शरण यांनी गायलेली त्यांचीच हिंदी ही भजन रचना, संगीतकार मुरली मनोहर स्वरूप।

0: 40 मिनिटं होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत कृषीवाणी, शेतकरी बंधू भगिनींसाठी असलेला दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम. आजच्या या कार्यक्रमात सुरण लागवड याविषयीची माहिती आता आपण ऐकणार आहोत. या माहितीचं वाचन केलंय रेडिओ सखी विद्या तावडे यांनी. तेव्हा ऐकूया कार्यक्रम कृषीवाणी.
1: नमस्कार नमस्कार शेतकरी मित्र हो. मित्र हो, सुरण या फळभाजीची लागवड आपल्याकडे मोठ्या प्रमाणात करण्यासाठी वाव आहे. सुरणाचा उपयोग आहारात औषधी गुणधर्म असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर होऊ लागलाय. सुरणाच्या स्थानिक जातीची लागवड मुख्यत्वे करून केली जाते. आपल्याकडे सुरणाच्या 2 जाती आहेत, एक म्हणजे संत्रागाची आणि दुसरी कोवूर. संत्रागाची पिकाची जोमदार वाढ होते आणि कंदात किंचित तिखटपणा असतो. कंद ओबडधोबड आणि फिकट मलईच्या रंगाचे असतात. मुख्य कंदापासून अनेक कन्या कंद वाढतात. या जातीपासून सुमारे 50 ते 70 टन कंदाचं उत्पादन मिळतं. हे उत्पादन बेण्याच्या आकारावर अवलंबून असतं. कोवूर या पिकाची वाढ जोमदार असून जास्त उत्पादन देणारी ही जात आहे. कंद चोपडे असतात, तिखटपणा नसतो, गराची प्रत उत्तम असते. कंदांची वाढ समान होते, परंतु संत्रागाचीप्रमाणे कन्याकंद लागत नाहीत. यापासून प्रति हेक्टरी 100 टनापेक्षा अधिक उत्पादन मिळतं. त्रिवेंद्रम येथील केंद्रीय कंद पीक संशोधन संस्थेमध्ये AM6, AM7, AM8 आणि AM16 या सुधारित जाती तयार केल्या आहेत. गजेंद्र नावाची जात आंध्र प्रदेशात लोकप्रिय झाली आहे. ही जात अधिक उत्पादन देणारी असून कंदामध्ये कॅल्शियम ऑक्सिलेटचं प्रमाण कमी असतं, कॅरोटीनचं प्रमाण जास्त असतं. उतीसंवर्धन पद्धतीने खोडाच्या 310 शेंड्यापासून लहान कंद तयार होतात आणि ते रोगमुक्त असतात. सुरण हे उष्ण आणि उपउष्ण कटिबंधातलं पीक आहे. त्यासाठी सरासरी तापमान 25 ते 35 अंश सेल्सिअस लागतं. पीक वाढण्याच्या काळात कमाल आणि किमान तापमानात तफावत नसावी. पाऊस समान विखुरलेला असावा. वार्षिक पाऊसमान 100 ते 150 सेंटीमीटर इतका असावा. चांगल्या उत्पादनासाठी जमीन खोल पोयट्याची भुसभुशीत असावी, ती खारवट नसावी. जमीन उत्तम निचऱ्याची असावी. भारी जमिनीत कंदाचं नीट पोषण होत नाही आणि उत्पादन कमी मिळतं. अशा जमिनी सेंद्रिय खतं आणि कंपोस्ट घालून सुधारता येतात. सुरणाची अभिवृद्धी कन्या कंदापासून करतात. मूळ कंदापासून लहान

श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे यांनी HPV लस याविषयी दिलेल्या माहितीचा तिसरा भाग. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण HPV लस कशी तयार केली जाते, तिचे डोस कसे आहेत याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. संपूर्ण खेडेगावामध्ये किंवा प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये सर्वात इझी आणि सर्व सिस्टर्स अंगणवाडी सेविका यांना शिकवली गेलेली तपासणी म्हणजे VIA. याचा अर्थ आहे व्हिज्युअल इन्स्पेक्शन विथ ऍसिटिक ऍसिड. ऍसिटिक ऍसिड गर्भाशयाच्या मुखाच्या तोंडाला अत्यंत डायल्यूट करून लावले जाते आणि त्यानंतर जो भाग पांढरा पडतो त्या भागाकडून तुकडा म्हणजे त्या भागाचा छोटासा तुकडा घेतला जातो आणि तो तपासणीला पातो. या तीन सोप्या टेस्टमुळे आपल्याला गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होत आहे, होणार आहे किंवा नाही याची कल्पना मिळते. तर ह्या टेस्ट अगदी सोप्या आहेत आणि माझा सर्वांना अगदी अनुरोध आहे की 35 नंतर सर्व स्त्रियांनी कमीत कमी पॅपस्मिअर वर्षातून एकदा तरी करून घ्यावा. आता ह्यानंतर आपण खूप महत्वाची ह्युमन पॅपिलोमा व्हायरस वॅक्सिन म्हणजे काय, आता हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असून सर्वांना असं वाटतं की या लसीमध्ये जिवंत विषाणू आहे, परंतु ही टोटली गैरसमजूत आहे. या लसीमध्ये HPV विषाणूचा फक्त बाह्य भाग वापरला जातो आणि म्हणून त्याला व्हायरस लाईक पार्टिकल किंवा VLP तंत्रज्ञान असं म्हणतात. हा भाग शरीरात गेल्यानंतर प्रतिकार शक्ती सक्रिय होते आणि भविष्यात HPV संसर्गाविरुद्ध संरक्षण तयार होते. ही लस कॅन्सर करत नाही आणि HPV संसर्ग सुद्धा करत नाही. भारतामध्ये ही लस आहे का, तर हो, भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या HPV लसी उपलब्ध आहेत. त्यामध्ये भारतात स्वतः तयार केलेली लस आहे सर्वावॅक. यामध्ये 4 कॅन्सर तयार करणाऱ्या विषाणूंचा

0: तत्कल्पकतेने तरुण आई वडिलांनी राबवल्या पाहिजेत.
1: श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी पालकांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: आज दुपारी 2:10 हा कार्यक्रम पुन्हा ऐकता येईल. थोड्याच वेळात संस्कृत मधून बातम्या. दिल्ली
3: आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाले. आम्ही ते सहक्षेपित केले. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 6:55 झालेत. ऐकूया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 7 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. सकाळी 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. त्यानंतर म्हणजे 7:40 अनुरूप विवाह संस्थेचा प्रायोजित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा. 7:45 आणखीन एक प्रायोजित कार्यक्रम ॲडव्हान्स आयुर्वेद यांचा प्रायोजित कार्यक्रम औषधमुक्त जीवन. त्यानंतर प्रसारित होईल कार्यक्रम भावधारा. सकाळी 8:40 कार्यक्रम संतवाणी, संत चांगदेव महाराज यांच्याविषयी लेखन केलंय सुरेंद्र घुडे यांनी. निवेदन आणि निर्मिती सहाय्य मंजिरी गोखले आणि सोनाली कानिटकर यांचं, सादरकर्ते विवेक वानखडे. 9:00 लखलक चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल. सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य, यामध्ये ज्येष्ठांसाठी सहज सुलभ योग साधना याविषयी योगतज्ज्ञ कीर्तिकुमार शंकर औरंगाबादकर यांची रेडिओ सखी सोनाली कानिटकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. सादरकर्ते विवेक वानखडे. 10:00 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल. सकाळी 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. दुपारी 12:00 आकाशवाणी महाराष्ट्र अस्मिता वाहिनी मुंबई केंद्राचं या सभेतलं प्रसारण आम्ही सहक्षेपित करणार आहोत. यामध्ये 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमात आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका लेखन केलंय स्मिता जोगळेकर यांनी. आणि त्यानंतर गुणसागर गंभीर पंडित नीळकंठ अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्ष सांगतेनिमित्त त्यांच्या शिष्या डॉक्टर वर्षा भावे यांची नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकणार. 1:05 गीतबहार. 1:40 जिल्हा वार्तापत्राच्या कार्यक्रमात रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. 2:05 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 2:10 परिसर या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकणार आहोत. दुपारी 2:30 नाद ब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सुजन सानकर यांचं गायन राग मधमात सारंग. दरम्यान दुपारी 2:00 कृषीवाणीचं पुनःप्रसारण आपण ऐकाल आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. हे झाले आमच्या आजच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम. दुसरी सभा सुरू होईल संध्याकाळी 5:00. यामध्ये 5:02 गीतसंध्या मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 5:30 युवाणी हा कार्यक्रम. तसंच 7:15 आजचं विधिमंडळ, विधिमंडळाच्या कामकाजाचं समालोचन. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. 6:10 गीतबहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल. 6:30 आपण ऐकाल आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 कार्यक्रम लोकसंगीत. संध्याकाळी 7:30 आमचं घर आमचं शेत या

0: कार्यक्रमात पर्यावरणपूरक वनशेती पद्धती याविषयी डॉक्टर अजय राणे यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. निवेदन रेडिओ सखी ऋचा गद्रे यांचं. रात्री 7:15 कार्यक्रम गझल, 7:00 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक, 9:45 मंथन हे तिन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. 10:00 कार्यक्रम रजनीगंधा आणि रात्री 10:30 नाद ब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी प्रभा अत्रे यांचं गायन राग यमन. याशिवाय नेहमीच्याच वेळात सर्व बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत. ही होती रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
2: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
1: क्यों?
2: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार. कहाँ से लिया?
3: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
3: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
4: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
3: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत.
5: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, साळवी स्टॉप, रत्नागिरी.
6: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
7: नमस्कार श्रोत्यो, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर.
8: ती खोलात जाऊन जर समजून घेतलं तर त्यावेळच्या पश्चिम बंगाल सरकारनं टाटांना आपला कारखाना उघडण्यासाठी राज्यामधली 6 वेगवेगळी ठिकाणं दाखवली होती आणि 6 वेगवेगळी ठिकाणं सुचवली होती. त्यातली जी सिंगूर म्हणून जागा आहे आपल्या सगळ्यांना आठवत असेल, ती जागा टाटांनी त्यावेळेला पसंत पडली आणि रतन टाटांनी स्वतः त्या जागेला भेट दिली, त्या भागातल्या लोकांना आश्वासनं दिलं, आश्वासित दिलं की प्रकल्पाची माहिती दिली की हा प्रकल्प आल्यानंतर काय होईल, त्या भागामध्ये कशी सुधारणा होईल हे सगळं सांगितलं. कारण ते शहर हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर एक मिनी ऑटो शहर बनणार होतं आणि कारखान्याच्या आजूबाजूला जवळजवळ 70 ते 80 वेगवेगळे लघुउद्योग उभे राहणार होते आणि जवळजवळ 1 ते 1.5 हजार कोटी रुपयाची गुंतवणूक या प्रकल्पामध्ये होणार होती. परंतु या प्रकल्पाला सुरुवातीपासूनच ग्रहदशेचा फेरा लागला आणि वादविवाद सुरू झाला, वादविवादाचा भोवरा सुरू झाला. कारण त्या जागी कारखाना टाकताना एकूण तिथली जी जागा घ्यायची होती त्या जागेचे जे एकूण तुकडे होते त्याच्यामध्ये 12,000 शेतकऱ्यांचं हित आणि उदरनिर्वाह असलेल्या जमिनी त्याच्याखाली जाणार होत्या. 12,000 हा खूप मोठा आकडा होता आणि त्यापैकी 10,000 लोक तयार झाले, परंतु 2,000 शेतकरी असे होते की या 2,000 शेतकऱ्यांनी या गोष्टीला विरोध दाखवला, जमीन द्यायला सहमती दिली नाही आणि मग त्याला थोडंसं वेगळं स्वरूप लागलं. शेतजमीन वाचवा अशी मोहीम निघाली. त्यावेळेला अनेक एन्व्हायरमेंटलिस्ट म्हणजे जे पर्यावरणासाठी लढणारे लोक असतात त्या पर्यावरण तज्ज्ञांनी त्यांना पाठिंबा दिला की हा प्रकल्प तिथे होऊ नये. त्याचबरोबर ती सिंगूरचं जे इंडस्ट्रियलायझेशन होणार होतं त्याला विरोध करणाऱ्या चळवळीला बंगालमधला जो बुद्धिजीवी वर्ग होता तथाकथित कलकत्त्यामधला त्यांनी पाठिंबा दिला. आता हे खूप मोठा प्रकल्प होता आणि कंपनीचं खूप मोठं धाडस होतं हे. आणि तो प्रकल्प जर पश्चिम बंगालमध्ये गेला असता तर बंगाल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटमध्ये औद्योगिक विकासामध्ये पुढे आला असता आणि उत्तम

0: पैसे मिळवून देणाऱ्या रोजगाराच्या संधी तिथे स्थानिकरित्या उपलब्ध झाल्या असतात. कारण अशा संधी काही नुसत्या शेती करून उपलब्ध होत नाहीत किंवा लघुउद्योगातून उत्पन्न होत नाही. एखादा मोठा उद्योग आला की त्याच्या आजूबाजूला क्लस्टर त्याला पुरवठा करणारे अनेक उद्योग येतात, तिथे रोजगार निर्मिती होते, तिथल्या भागातल्या लोकांना काम मिळतं आणि परस्परावलंबी न्यायानं मोठ्या प्रकल्पासाठी छोटे उद्योगधंदे पर्यायानं उभे राहतात आणि त्याच्यामधून एक सप्लाय चेन तयार होते आणि त्या सप्लाय चेन ही खूप मोठ्या समूहाला नोकऱ्या उपलब्ध करून देते, रोजगार उपलब्ध करून देते. अशी मोठी संधी त्यावेळेला त्या राज्याला होती.
1: आपण ऐकलात कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.
2: गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतो, आज सकाळी 9:30 कार्यक्रम प्रसारित होईल इंद्रधनुष्य. आजच्या या कार्यक्रमात ज्येष्ठांसाठी सहज सुलभ योग साधना याविषयी योगतज्ञ कीर्तिकुमार शंकर औरंगाबादकर यांची रेडिओ सखी सोनाली कानिटकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत.
3: योग उगीच त्याच्याबद्दल धास्ती बाळगायचं कारण नाही, सहज अगदी तुमच्या प्रकृतीनुसार करता येईल. प्रत्येकाची प्रकृती भिन्न असते, आपली आपली प्रकृती ओळखून जे आपल्याला करता येईल ते केलं पाहिजे. उगीच लादून घ्यायचं नाही, करण्याची मनापासून इच्छा झाली.
2: इंद्रधनुष्य हा कार्यक्रम आपण ऐकाल 9:30 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सादर करते विवेक वानखडे. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.
4: केंद्र आहे 7:07 झाली आहेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या.
5: झुले बाई झुला माझा, झुले बाई झुला, झुले बाई झुला माझा.
6: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का? क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको आणि
7: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.

0: इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र आपल्याला माहीत असते, पण लिव्हिंग विल याविषयी आपल्याला माहिती आहे का?
1: म्हणजे एखादी व्यक्ती जर पूर्णपणे शुद्धीत असताना भविष्यासाठी आपली वैद्यकीय इच्छा लिहून ठेवते, हा एक कायदेशीर दस्तावेज आहे.
2: स्त्री पुरुष हा भेद नाही, त्यामुळे महिलांना पुरुषांसारखाच जगण्याचा राईट टू लिव्ह विथ डिग्निटी म्हणजेच आपण लिव्हिंग विल हे करण्याचा पूर्ण अधिकार आहे.
0: मुलाखतीच्या माध्यमातून हा विषय आपल्या समोर मांडणार आहेत डॉक्टर माधव केळकर आणि ऍडव्होकेट मोहना गद्रे. लिव्हिंग विल महत्वाचे जरूर ऐका येत्या बुधवारी अर्थात 24 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि हाच कार्यक्रम 25 जूनला दुपारी 12 वाजता पुणे विविध भारती 101 FM वरून आम्ही पुन्हा प्रसारित करू. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: आकाशवाणी पुणे, पूजा दीक्षित प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात। पहिल्याच दिवशी 97,706 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर। विधान परिषदेच्या निवडणुकीत 11 पैकी 10 जागांवर महायुतीला विजय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा शिवसेनेत प्रवेश। उत्तर प्रदेशात लखनौ इथं कोचिंग क्लासला लागलेल्या आगीत 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू। आणि नैऋत्य मोसमी पावसाची राज्यात आगेकूच। आता सविस्तर बातम्या। राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला कालपासून मुंबईत सुरुवात झाली। काल पहिल्याच दिवशी 97,706 कोटी 40 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर सादर करण्यात आल्या। यात सर्वाधिक 20,552 कोटी रुपयांची तरतूद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी करण्यात आली आहे। त्याखालोखाल 10,007 कोटी 10 लाख रुपयांची तरतूद केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्जासाठी केली आहे। विकसित भारत जी रामजी योजनेसाठी केंद्र आणि राज्याचा हिस्सा 7,367 कोटी 32 लाख रुपये आहे, तर सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे। सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवनिर्वाचित सदस्य सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांना सदस्यत्वाची शपथ दिली। मोसमी पावसाला विलंब झाल्यानं राज्याच्या विविध भागात पाणीटंचाई निर्माण झाल्याचा मुद्दा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सभागृहात उपस्थित केला। ते म्हणाले,
1: जे तलाव होते, डॅम होतं, नद्या होत्या, छोटे नाले होते, त्यांना वेळेवर पाणी थांबवलं असतं आणि ते पाणी आता भरलं असतं तर पिण्याच्या पाण्याचा महत्वपूर्ण प्रश्न आपल्याला सोडवता आला असता। आणि अशा या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातली जनता आणि शेतकरी हे दोघंही अडचणीत आलेले आहेत।
0: पटोले यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर योग्य चर्चा घडवून आणायचं आश्वासन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहाला दिलं। विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सभागृहाला परिचय करून दिला। ज्येष्ठ गायिका दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर यांच्यासह सभागृहाच्या दिवंगत सदस्यांना दोन्ही सभागृहांमध्ये श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींद्वारे निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 16 जागा जिंकत महायुतीनं दणदणीत विजय मिळवला आहे। एका जागेवर अपक्ष उमेदवाराचा विजय झाला। महाविकास आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही। निवडणुकीच्या मतदार संघनिहाय निकालांची अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधींकडून।
2: राज्य विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघातून महायुतीचे सुहास शिरसाट विजयी झाले। जळगाव मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नंदकिशोर महाजन विजयी झाले। धाराशिव लातूर बीड मतदारसंघात महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांनी विजय मिळवला। सोलापूरमध्ये भाजपाचे राजेंद्र राऊत, सांगली सातारा मतदारसंघात भाजपाचे धैर्यशील कदम, भंडारा गोंदियामध्ये भाजपचे अविनाश ब्राह्मणकर हे विजयी झाले। अमरावतीत महायुतीचे प्रवीण पोटे विजयी झाले। नांदेड मतदारसंघात काँग्रेसमधून भाजपात आलेले अमरनाथ राजूरकर मोठ्या मताधिक्याने विजयी झाले, तर परभणी हिंगोली मतदारसंघात शिवसेनेचे सईद खान विजयी झाले। नाशिकमध्ये मात्र शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांना अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांच्याकडून पराभव पत्करावा लागला। नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचे राजीव

0: पोद्दार यांचा विजय झाला. या निवडणुकीत पुण्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विक्रम काकडे, अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे, ठाण्यातून शिवसेनेचे रवींद्र फाटक, कोकणातून राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे, यवतमाळमधून शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी आणि वर्धा गडचिरोली चंद्रपूरमधून भाजपचे अरुण लखानी हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांसह पुण्याहून सविता म्हसकर.
1: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी काल मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या खासदारांमध्ये ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दीना पाटील आणि नागेश पाटील अष्टीकर यांचा समावेश आहे. घटनेच्या आणि कायद्याच्या चौकटीत राहून हे पक्षांतर करण्यात आल्याचं शिंदे यांनी यावेळी सांगितलं. या सर्व खासदारांच्या मतदारसंघातले प्रश्न सोडवले जातील, त्यांना विकास निधी कमी पडू दिला जाणार नाही, तसंच त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सन्मानानं वागवण्यात येईल अशी ग्वाही शिंदे यांनी यावेळी दिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यातील पद्मसन्मान प्रदान करणार आहेत. 2 मान्यवरांना पद्मविभूषण, 7 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री सन्मान आज प्रदान केले जातील. अभिनेते मम्मुट्टी, पार्श्वगायिका अलका याज्ञिक आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा यांच्यासह 65 मान्यवरांना राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित केलं जाणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीवरच्या रासायनिक वज्रलेपनाला पंढरपूरच्या दिवाणी न्यायालयानं स्थगिती दिली आहे. वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघानं यासंदर्भात याचिका दाखल केली होती. त्यावर काल झालेल्या सुनावणीत न्यायालयानं मूर्तीवर कोणत्याही प्रकारचं लेपन करण्यास मनाई केली आहे. मंदिर समिती आणि पुरातत्व विभागाकडून हे रासायनिक वज्रलेपन केलं जाणार होतं. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरसाठी शेगावमधून प्रस्थान ठेवलेल्या संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचं काल अकोला जिल्ह्यातील भवरद इथं आगमन झालं. जिल्ह्याच्या सीमेवर तसंच मार्गावरील विविध गावांमध्ये भाविकांनी पालखीचं उत्साहात स्वागत केलं. उत्तर प्रदेशातील लखनौमधील अलीगंज भागात एका कोचिंग सेंटरमध्ये काल लागलेल्या आगीत 15 जणांचा मृत्यू झाला तर 9 जण जखमी झाले. मृतांमध्ये बहुतांशी 14 ते 16 वयोगटातील विद्यार्थी आहेत. अलीगंजमधील पूर्निया भागात एका अॅनिमेशन कोचिंग सेंटरमध्ये ही आग लागली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून 4 जणांना अटक करण्यात आली आहे. रत्नागिरीतले माजी सैनिक आणि राष्ट्रीय जलतरणपटू तसंच जलतरण प्रशिक्षक शंकरराव मिलके यांचं काल पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. मेंदूच्या विकारामुळे गेले 15 दिवस त्यांच्यावर पुण्यातल्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. वयाच्या 80व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय मास्टर्स जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं होतं. प्राचीन भारतीय पारंपरिक युद्धकला असलेल्या सिलंबम या क्रीडा प्रकाराच्या आंतरराष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा येत्या 1 आणि 2 ऑगस्ट रोजी मलेशियामध्ये होणार आहेत. या स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवडमधील 21 खेळाडूंची निवड झाली आहे. जालना इथं नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय सिलंबम अजिंक्यपद स्पर्धेतून भारतीय संघाची निवड झाली. गडचिरोली, धुळे आणि नंदुरबार शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात काल मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्येही काल पावसाचं आगमन झालं, मात्र अद्यापही जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणी टंचाई असून नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरण्याचं आवाहन जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी केलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बहुतांश भागात काल विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. भंडारा जिल्ह्यात काल वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला. जिल्ह्यात विविध ठिकाणी काल वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला, काही शेळ्या आणि एक म्हैस मरण पावली. राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाचं आगमन झालं असलं तरी काही भागात अजूनही उष्णतेची तीव्रता कायम आहे.

0: आहे. वाढतं तापमान लक्षात घेऊन जालना, बीड आणि लातूर जिल्ह्यातील सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनानं दिले आहेत. हवामान. नैऋत्य मोसमी पावसानं काल तळकोकणातून आगेकूच करत कोकण पश्चिम महाराष्ट्राच्या पुढच्या काही भागांपर्यंत मजल मारली आहे. रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि पुणे जिल्ह्याच्या काही भागात तो सक्रिय झाला आहे. येत्या 24 तासात मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकणात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात. पहिल्याच दिवशी 97,706 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. विधान परिषदेच्या निवडणुकीत 11 पैकी 10 जागांवर महायुतीला विजय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा शिवसेनेत प्रवेश. उत्तर प्रदेशमध्ये लखनौ इथं कोचिंग क्लासला लागलेल्या आगीत 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू आणि नैऋत्य मोसमी पावसाची राज्यात आगेकूच. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आमच्या आजच्या पहिल्या सभेचं प्रसारण. सकाळचे 7:21 झाले आहेत. आजचे दिनविशेष. 23 जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस. पॅरिस इथं आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना झाली 23 जून 1894 या दिवशी. म्हणून हा दिवस आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. तसंच आज आहे आंतरराष्ट्रीय विधवा दिवस. 23 जून 1942 या दिवशी दिग्दर्शक जब्बार पटेल यांचा जन्म झाला. भारतीय पत्रकार आणि लेखक नभरुण भट्टाचार्य यांचा जन्म 23 जून 1948 या दिवशी झाला. 23 जून 1761 या दिवशी बाळाजी बाजीराव तथा नानासाहेब पेशवे यांचं निधन झालं. भारतीय जनसंघाचे संस्थापक श्यामप्रसाद मुखर्जी यांचं निधन 23 जून 1953 या दिवशी झालं होतं. भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न व्ही व्ही गिरी यांचं निधन 23 जून 1980 या दिवशी झालं. संजय गांधी यांचं विमान अपघातात निधन झालं 23 जून 1980 या दिवशी. बालगंधर्व आणि मास्टर कृष्णराव यांना ऑर्गनची साथ करणारे गंधर्व नाटक मंडळीतील नामवंत कलाकार हरिभाऊ देशपांडे यांचं निधन 23 जून 1982 या दिवशी झालं. नाटककार साहित्यिक वसंत शांताराम देसाई यांचं निधन 23 जून 1994 या दिवशी झालं. या सर्वांना आमची भावपूर्ण आदरांजली. श्रोतेहो, आज सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य. यामध्ये ज्येष्ठांसाठी सहज सुलभ योग साधना याविषयी योगतज्ज्ञ कीर्तिकुमार शंकर औरंगाबादकर यांची रेडिओ सखी सोनाली कानिटकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. सादरकर्ते विवेक वानखडे. सकाळी 9:30 अवश्य ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
2: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
3: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
2: क्यों?
3: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार. कहाँ से लिया?
4: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: श्रोतो, यानंतर म्हणजे 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता प्रसारित होईल। आम्ही तो सहक्षेपित करीत आहोत।

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, दरवर्षी 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहानं सगळ्या जगभर साजरा केला जातो. आपल्याला माहीतच आहे की सध्या धावपळीचं, स्पर्धेचं आणि तणावाचं जीवन आहे सगळ्यांचंच. पण त्यातून जर आपल्याला समतोल जीवन जगायचं असेल तर ते शक्य आहे का? तर हो, नक्कीच शक्य आहे. तर आता तुम्ही म्हणाल ते कसं शक्य आहे, तर ते योगाच्या माध्यमातून शक्य आहे. श्रोते हो, योग म्हणजे फक्त आसन आणि प्राणायाम नाही, तर ती एक जगण्याची, मनाला ताब्यात ठेवण्याची, शरीर लवचिक बनवण्याची आणि श्वासावर नियंत्रण ठेवण्याची ती एक कला आहे. मानसिक, शारीरिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक यांचं एकत्रीकरण म्हणजे योग आहे. तर श्रोते हो, या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आपण नेमका योग कसा करायचा, कधी करायचा, यासारखे अनेक प्रश्न आपल्या मनात असतील. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज आपण दिलखुलास या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत. या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण दिलखुलास या कार्यक्रमात आमंत्रित केलेला आहे रा आ पोद्दार वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वस्थ वृत्त आणि योग विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉक्टर वृषाली उजेडे मॅडम यांना. डॉक्टर वृषाली उजाडे, आपलं दिलखुलास कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार सुचेता.
0: डॉक्टर, तुम्ही सांगितलं की योग्य प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखालीच योग करायचा आहे, जर आपण त्यांच्याकडे गेलो तर त्यांची शिकवायची सुरुवात कशापासून होते?
1: एखादा व्यक्ती आहे ज्याने की कधीच योगशास्त्राचा अभ्यास केलेला नाही आहे, त्याला मग ते आधी संधी संचलन सांगतात, म्हणजे तुमचे हात पाय कसे हलवायचे.
0: अच्छा.
1: ना, साधी गोष्ट आहे. तुमचे सगळे शरीरातले संधी जे आहेत, संधी म्हणजे सांधे, जॉईंट्स जे आहेत, ते जर फ्री नसतील तर तुम्हाला मग पुढच्या प्रक्रिया नाही करता येणार. मग त्याच्यासाठी म्हणून तुम्हाला संधी संचलन सांगतात हळूहळू. कोणाला मानेचा त्रास असतो, कोणाला खांद्यांचा त्रास असतो, कोणाला कमरेचा त्रास असतो, मनगटाचा त्रास असतो, मग अशा वेळेस ते तुम्हाला संधी संचलन सगळे सांगतात आणि मग त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू तुमची प्रगती होत जाते. म्हणजे अचानकच तुम्ही पद्मासन घालायला बसलात असं होत नाही. तुम्हाला ते हळूहळू एक स्टेप असं करत करत तुम्हाला कधी एखाद्याला महिनाभर लागेल, 2 महिने, मग हळूहळू ते आसन आपल्याला सिद्ध होतं. असं ग्रॅज्युअली हळूहळू कुठलीही जे काही विद्या आत्मसात करतोय तिला हळूहळू करतच पुढे न्यायला पाहिजे असं जनरली करतात. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला योग शिक्षक तेच सांगतील की तुम्ही श्वास आत कसा घ्यायचा, बाहेर कसा सोडायचा, त्याच्यानंतर संधी संचलन कसं करायचं, आणि अजून तुम्हाला योग शिक्षक तुमचे सुरुवातीला सांगतील की तुम्ही आहार पण कसा ठेवला पाहिजे. म्हणजे असं नाही की बाबा तुम्ही काही तळकट तेलकट तुपकट खाल आणि मी योग करतो म्हणाल, असं नाही होत.
0: अच्छा.
1: त्याच्यामुळे थोडंसं आहारावर नियंत्रण, थोडस लाईफस्टाईल, थोडस मनाची चंचलता कमी करणे, असं करत करत हळूहळू हळूहळू योगाचा अभ्यास करायचा.
0: नक्कीच डॉक्टर. मघाशी बोलता बोलता तुम्ही म्हणालात की मनाची चंचलता, आणि आपलं मन जे आहे ना ते एका ठिकाणी 1 मिनिट सुद्धा थांबत नाही. खूप गोष्टी मनात चाललेल्या असतात, आपल्याला ते करायचं, आपल्याला हे करायचं आहे. तर या मनाचा ताबा मिळवण्यासाठी

0: हे मन एकाग्र करण्यासाठी योग कसा उपयोगी पडतो?
1: म्हणजे योगच करू शकतो, दुसरं कोणी करूच शकत नाही असं मला वाटतं. म्हणजे तुम्हाला असं थिओरॉटिकल वाटेल ही गोष्ट. योगाची व्याख्याच अशी आहे की योगच चित्तवृत्ती निरोधः असं म्हणतात. चित्ताच्या वृत्तींचा निरोध करायचा. फॉर एक्झाम्पल, सर्वसामान्य माणसाला समजेल अशासाठी सांगते की मनावर कंट्रोल असायला पाहिजे. मनावर तुमचं नियंत्रण असायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला मनामध्ये जे काही भावभावना येत असतील, ज्या की तुम्हाला डिस्टर्ब करत असतील, त्या गोष्टींच्यावर तुमचं नियंत्रण पाहिजे. तुम्ही त्या रोखू नाही शकत, त्याचा विरोध नाही करू शकत तुम्ही. एवढ्या धावपळीच्या जगात जेवढा स्ट्रेस तुम्हाला सगळ्यांना आहे, तो स्ट्रेस तुम्ही बंद नाही करू शकत, पूर्णपणे शून्य नाही होऊ शकत. मग त्याचा निरोध करायचा आहे, म्हणजे त्याचा कंट्रोल करायचा आहे, म्हणजे त्याचं नियंत्रण करायचं आहे. ते योगशास्त्राने शक्य होतं. तर कसं, मन इतकं चंचल आहे की त्याला कंट्रोल करायचं म्हणल्यावर खूप कठीण असतं. एक छोटंसं उदाहरण असं देतात की समजा गाईचं वासरू जे असतं ते किती चंचल असतं ना. त्याला तुम्ही एका ठिकाणी बांधून ठेवलं तर ते काय होईल, ते बांधल्या जाणार नाही. मग त्याला गुराखी तो काय करतो की त्याला असं लांबलचक दोरी बांधतो आणि मग एका खुंटीला बांधून ठेवतो की जेणेकरून त्या वासराला असं थोडंसं मोकळी वाटते आणि तो थोडा बांधलेलाही राहतो. म्हणजे मनाचं पण असंच आहे. मन तुमचं चंचल आहे ते कुठेतरी जाणारच आहे, पण कुठे गेलं की ना थोडंसं कॉन्शियसली त्याला पकडून आणायचं, कॉन्सन्ट्रेट करायचं एके ठिकाणी. तर मनाची चंचलता आपल्याला या टाईपनी दूर करायची की त्याला एखाद्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करायला लावायचं. म्हणजे तुमचा अभ्यास असो, तुम्ही जे काही कला, तुमचं स्किल, तुमचं काय जे काही गोष्ट तुम्हाला प्राप्त करायची आयुष्यामध्ये, त्याच्या ठिकाणी त्याला कॉन्सन्ट्रेट करायला सांगायचं मनाला. मी असं म्हणलं की चला आता मन कॉन्सन्ट्रेट करा असं होईल का? असं होणार नाही. याच्यासाठी अभ्यास लागेल. मग याच्यासाठी तुम्हाला तुमच्या श्वासावर नियंत्रण असायला हवं पहिल्यांदा.
0: ते कसं ठेवायचं?
1: हा, ते पण असं कठीण आहे थोडंफार. पण जे लोक प्राणायामाचा अभ्यास करतात ना, ते ह्या गोष्टीवर नियंत्रण ठेवू शकतात. म्हणजे पहा, असं आहे की आपल्या शरीरामधल्या सगळ्या सिस्टीम्स म्हणजे स्त्रोतस जे आहे त्याच्यावर आपला कंट्रोल नाही आहे. म्हणजे जर का मी अन्न खाल्लं ते पोटात गेलं आणि मग मला वाटलं की अरे नाही वा हे ना चुकीचं खाल्लं मी, आता माझ्या बॉडीला सांगू दे की नको नको याला पचवू नको, असं होत नाही. एकदा पोटात गेलं की तुमच्या हातात काही नाही, ते पुढे जाऊन व्यवस्थित त्याचं मेटाबॉलिझम होणारच. पण श्वासोश्वास जो आहे, म्हणजे प्राण व स्रोतस असं आहे की ते थोडंफार तुम्ही कंट्रोल ठेवू शकता. याच्यावर इमोशन्स पण डिपेंड आहे. म्हणजे जसं तुम्हाला खूप भीती वाटली तेव्हा श्वासाची गती वाढते
0: हो,
1: अशा वेळेस तर तुम्ही कूल, काम, एकदम चांगले आनंदी राहाल तेव्हा कदाचित श्वासाची गती कमी होते. म्हणून मग तुम्हाला श्वासावर नियंत्रण ठेवायचंय, जाणीवपूर्वक नियंत्रण ठेवायचंय. प्राणायामामध्ये आपण काय करतो, आपण प्राण आयाम म्हणतात त्याला. दोन प्राणांच्या मधलं अंतर वाढविणे याला प्राणायाम असं म्हणतात. म्हणजे दोन श्वासांच्या मधलं अंतर वाढवायचं, है ना, ते ताणायचं. म्हणजे श्वास आत घेतला की थोडा वेळ थांबायचं, मग श्वास सोडताना हळूहळू हळूहळू कंट्रोल्ड वेनी श्वास सोडायचा.
0: अच्छा.
1: हा, याच्यासाठी मनाचं नियंत्रण लागते. म्हणजे मी हे सांगते खरी, पण ह्याला मनाचं नियंत्रण लागते. जोपर्यंत तुमच्या मनावर नियंत्रण नाही आहे तोपर्यंत तुम्ही इतका श्वास घेणं इतका कंट्रोल्ड वेनी सोडू शकत नाही.
0: एकाग्रता पण महत्वाची आहे त्यासाठी.
1: मग काय, म्हणूनच मग जर का तुम्ही प्राणायामाचा अभ्यास केला तर तुम्ही सोबतच मनावर देखील नियंत्रण ठेवू शकता.
0: अच्छा. आणि चंचलता आहे त्याच्यावरती योग कसं काम करतं? कारण मन आपलं खूप चंचल असतं.
1: हो ना,
0: इकडे धाव तिकडे धाव, हे हवं ते हवं, म्हणजे समाधानी आपण कधी राहतच नाही. कितीही आपल्याला मिळालं तरी पुन्हा दुसऱ्या गोष्टी आपल्याला हव्या असतात.
1: हो.
0: जे आपल्याकडे नाहीये ते तर आणखीनच हवं असतं.
1: हो.
0: तर याच्यावरती कंट्रोल कसं करायचं योगाच्या माध्यमातून?
1: कसं आहे पहा सुचेता, की योग म्हटल्यानंतर आपल्याला फक्त कोणी आसन्यात बसलेलं किंवा असं श्वास कोंडून बसलेला माणूस आपल्या डोळ्यासमोर येतो. पण योग म्हणजे अष्टांग योग आहे. योगाचे 8 अंग आहे. त्याच्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी असे सगळे गोष्टी आहेत. तर त्याच्यातलं यम आणि नियम आहे पहिले दोन. तर यम काय सांगतं तुम्हाला, त्याच्यामध्ये असतं अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. ह्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आहे की ह्याचं पालन तुम्ही केल्यात तर तुम्हाला समाजामध्ये तुमचा संघर्ष होणार नाही. जसं की अहिंसा, अहिंसा म्हणजे तुम्ही हिंसा नाही करायची समोरच्या. मग तुमच्या मनात दुसऱ्याच्या बद्दल विचार सुद्धा नाही आला पाहिजे समोरच्या माणसाची हिंसा करण्याचा. म्हणजे तुम्ही त्याला बोलून सुद्धा दुखावलं नाही पाहिजे.
0: अच्छा.
1: इतपत अहिंसे

0: अपरिग्रह ह्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आहे की ह्याचं पालन तुम्ही केल्यात तर तुम्हाला समाजामध्ये तुमचा संघर्ष होणार नाही. जसं की अहिंसा, अहिंसा म्हणजे तुम्ही हिंसा नाही करायची समोरच्या, मग तुमच्या मनात दुसऱ्याच्या बद्दल विचार सुद्धा नाही आला पाहिजे समोरच्या माणसाची हिंसा करण्याचा, म्हणजे तुम्ही त्याला बोलून सुद्धा दुखावलं नाही पाहिजे.
1: अच्छा,
0: इतपत अहिंसेचं पालन तुम्ही करायचं.
1: अच्छा,
0: ठीक आहे. अहिंसा, सत्य बोलणे, है ना, सत्य, अहिंसा, ब्रह्मचर्य, अपरिग्रह आत्ताच तू म्हटलं, किंवा आपल्याला सगळं हवं असतं, है ना, आणि ते साठवून ठेवलेलं हवं असतं. खरं त्याचा उपयोग नाही होणार परत कधी आयुष्यात, पण ते पाहिजे असतं. तर ह्याला म्हणायचं परिग्रह. आणि योग काय सांगतं की असा परिग्रह करायचा नाही, अपरिग्रह. आपल्याला हवं तेवढंच घ्यायचं, साठवायचं नाहीच आहे, तेवढंच घ्यायचं, उपभोग घ्यायचा आणि सोडून द्यायचं, म्हणजे अडकायचं नाही कशामध्ये. ह्या सगळ्या वृत्ती जर आपण अंगीकारल्या ना, तर मुळातच आपलं लाईफ असं बॅलन्स्ड राहत.
1: अच्छा,
0: म्हणजे आपल्याला गरज नाही पडत दुसऱ्या गोष्टींची, आणि मनाची चंचलता तशीच कमी होते.
1: अच्छा, आणि धारणा पण तुम्ही एक सांगितलं, हो, ते काय?
0: तर जसं की योगशास्त्रामध्ये अंतरंग योग आणि बहिरंग योग आहे. बहिरंग योग म्हणजे जसं मी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार. प्रत्याहार पण एक खूप चांगली कॉन्सेप्ट आहे योगशास्त्रातली. त्याच्यामध्ये असं असतं की इंद्रियांवर नियंत्रण. तुमचे सगळे जे इंद्रिय आहे, इंद्रिय म्हणजे ज्ञानेंद्रिय, म्हणजे सेन्स ऑर्गन्स सगळे,
1: कान, डोळे,
0: तेच, आणि कर्मेंद्रिय, हात पाय जे असे कर्मेंद्रिय असतात, त्यांच्यावर तुमचं नियंत्रण असलं पाहिजे, मनाचं नियंत्रण स्वतःच. तर त्याचा अभ्यास करायचा, आणि त्याच्यानंतर धारणा, ध्यान आणि समाधी, याला अंतरंग योग असं म्हणतात योगशास्त्र. म्हणजे ह्याच्यामुळे तुमची सगळी मनाची चंचलता दूर होते. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं एखाद्या गोष्टीवर एकाग्रता निर्माण करायची असेल ते होते, किंवा सेल्फ रिअलायझेशन होते याच्यामध्ये. आत्मविश्वास, आत्मसाक्षात्कार, तुम्हाला जे ज्ञान मिळवायचं आहे ते सगळं ह्या तीन गोष्टींमधनं मिळत असतं, धारणा, ध्यान आणि समाधी. धारणा म्हणजे काय असते की एखाद्या गोष्टीवर मन एकाग्र करणे, मग ते काही पण असू शकतं. तुम्ही मग एखादे ज्योत असेल त्याच्यावर तुम्ही मन एकाग्र करा, किंवा ओंकाराचं तुम्ही चिन्ह असं काढलं समोर तर मग त्याच्यावर पण तुम्ही एकाग्र करू शकता मन. कुठलाही ऑब्जेक्ट तुम्हाला हवं असेल त्याला म्हणायचं धारणा. मग ती धारणा जेव्हा खूप जास्त प्रॅक्टिस करतो आपण, तर जेव्हा ती एकत्र यायला लागते, कधी कधी काय मी कॉन्सन्ट्रेट करते पण थोड्याच वेळाने मन आणखी दुसरीकडे जातं, परत
1: काहीतरी आठवतं आपल्याला, आणि अरे
0: मग दूध गॅसवर ठेवलंय, मग आता जायचंय, परत मग करायचंय, असं सगळं आठवतं, तरी आणायचं मनाला, पुन्हा एकाग्र करायचं. जेव्हा तुम्हाला प्रॅक्टिसनी मग तुमचं मन नाही जायला लागेल कुठे, ते एकाच ठिकाणी कॉन्सन्ट्रेट व्हायला लागेल खूप वेळाकरता, त्याला म्हणायचं ध्यान.
1: अच्छा,
0: ध्यान ही धारणेची पुढची स्टेप असते.
1: अच्छा,
0: हा. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही इतके एकाग्र व्हाल त्या विशिष्ट ऑब्जेक्टशी की तुम्हाला स्वतःमध्ये आणि त्या ऑब्जेक्टमध्ये फरकच नाही कळणार की मी म्हणजे तोच, तादात्म्य पावणे ज्याला म्हणतात एखाद्या वस्तूशी, तसं जेव्हा होतं त्याला म्हणायचं समाधी. मग ह्याच्यामध्ये तर मनाच्या चंचलतेचा इश्यूच काहीच येत नाही, म्हणजे तुमचे तुम्ही पलीकडेच गेलेले असणार सगळ्या.
1: योग या विषयाची व्याप्ती पाहता आज आपण चर्चा इथेच थांबूया. आपण पुन्हा भेटूया उद्याच्या दिलखुलासमध्ये डॉक्टर वृषाली उजेडे यांच्याबरोबर. तेव्हा नक्की ऐका कार्यक्रम दिलखुलास सकाळी 7:25. तूर्तास मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: भोळे यांनी, निवेदन आणि निर्मिती सहाय्य मंजिरी गोखले आणि रेडिओ सखी सोनाली कानिटकर यांचं, सादरकर्ते विवेक वानखडे. संतवाणी हा कार्यक्रम आपण अवश्य ऐका सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळी 9 लखलख चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल. 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य, यामध्ये ज्येष्ठांसाठी सहज सुलभ योग साधना याविषयी योगतज्ज्ञ कीर्तिकुमार शंकर औरंगाबादकर यांची रेडिओ सखी सोनाली कानिटकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. सादरकर्ते विवेक वानखडे. श्रोते हो, सकाळचे 7:40 झालेत. आता प्रसारित करीत आहोत अनुरूप विवाह संस्थेचा शोध अनुरूप जोडीदाराचा हा प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
3: नमस्ते.
2: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातनं बघतीये की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत. मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
3: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत. मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही 1-2 गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही.
2: ओके.
3: त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे त्याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ मॅन्डेटरी आहे. तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाहीत तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रीमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते.
2: ओके.
3: आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91 1-800-267-79-91 आणि वेबसाईट www.anurupvivaha.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
3: मी म्हणलं तसं डॉक्युमेंट तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर. त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे. याबरोबर मला 1-2 गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे, पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच, या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो, पण तरी त्या पॉइंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होतंय आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचा सल्ला मसलत घेणं. मग आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे.
2: Okay.
3: त्यामुळे असे जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल

दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. श्रोतेहो, आज सकाळी 8:40 संतवाणी हा कार्यक्रम, यामध्ये संत चांगदेव महाराज यांच्याविषयी आपण ऐकणार आहोत. याचं लेखन केलं आहे सुरेंद्र

0: त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता, शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं, पण सावध राहायचं.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 वेबसाईट www.anurupvivah.com. पुन्हा भेटूयात. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानिटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्था यांचा शोध अनुरूप जोडीदाराचा हा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. आता ऐकूया ॲडव्हान्स आयुर्वेद यांचा औषधमुक्त जीवन हा प्रायोजित कार्यक्रम.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार श्रोते हो, ॲडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ॲडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
5: नमस्कार.
1: आज आपण केस बघणार आहोत 42 वर्षांच्या गृहस्थांची, ज्यांना किडनी स्टोनचा त्रास होता, दुसऱ्यांदा त्यांचं किडनी स्टोनचं ऑपरेशन झालं होतं आणि त्यानंतर मात्र क्रिएटिनिन लेवल त्यांची वाढायला लागली होती. या कंडिशनमध्ये ते ॲडव्हान्स आयुर्वेदामध्ये आले, त्यांनी ट्रीटमेंट घेतली आणि क्रिएटिनिन नॉर्मल पण झालं. पण यामागचं कारण काय, म्हणजे ऑपरेशन नंतर जर का स्टोन्स काढून टाकले तर मग क्रिएटिनिन लेवल का वाढली आणि हे आपण टाळू शकतो का?
5: नाही, बेसिकली एक लक्षात घ्या की रिपीटेड स्टोन होण्याचा प्रॉब्लेम सध्या वाढत चाललाय अनेक जणांमध्ये. कारण कसं आहे की एकदा स्टोन आले बरोबर ना, तुम्ही ते स्टोन काढून टाकले, पण स्टोन बनण्यासाठी शरीरामध्ये जे वातावरण होतं ते तुम्ही रिपेअर केले का किंवा ते तुम्ही बदलले का, हे नाही होत. म्हणजे ओव्हरऑल जर का मॉडर्नच्या हिशोबाने जर का बघायला गेलं तर शरीरामध्ये ऍसिडिक लेवल वाढायला लागतात, बरोबर आहे ना. मग आता ह्या ऍसिडिक लेवल वाढायला मानसिक पण कारण आहे आणि शारीरिक पण कारण आहे. आणि हे एक्सेस ऍसिड जर का वाढायला लागलं तर शरीर काम नाही करू शकणार. मग काय होतं, हाडातलं कॅल्शियम फॉस्फरस काढलं जायला लागतं आणि मग ते काय करतं, स्टोन क्रिएट करतं, बरोबर की नाही. आणि मग तुम्ही काय करणार की स्टोन झाले म्हणल्यावर ते स्टोन काढून टाकणार, बरोबर. मग त्याच्यासाठी आधी लिथोट्रिप्सी करत होते, म्हणजे की व्हायब्रेशन देऊन स्टोन पडत होते. आता लेझर केलं जातं, पण शेवटी तुम्ही लेझर देत असताना त्याचा इम्पॅक्ट किडनीवर होणारच आहे थोडाफार तरी, बरोबर की नाही. आणि जर का त्याचा इम्पॅक्ट थोडा, म्हणजे समजा तुम्ही एखाद्या वेळेला केलं तर कदाचित एवढं होणार नाही, पण तुम्ही परत एकदा, मी बऱ्याच जणांना वाटतं की एकदा आता स्टोन काढून टाकला की हार्टच्या बाबतीत पण असं होतं की एकदा बाबा म्हणजे ऑपरेशन झालं, ब्लॉकेज काढले की आता काही झालं असं नाही. रिपीटेड ऑपरेशन होऊ शकतं, परत ब्लॉकेज होऊ शकतं. किडनीमध्ये म्हणजे वातावरण जर का नाही बदललं तर परत स्टोन होतात आणि मग रिपीटेड तुम्ही ऑपरेशन करायची पाळी आली तर ते लेझर तुमच्या किडनीला सुद्धा डॅमेज करू शकतात. आणि ते किडनीला जर का त्याच्यामुळे जर का काही डॅमेज झाला तर मग किडनी कामच नीट करणार नाही, म्हणल्यावर क्रिएटिनिन लेवल वाढू शकते.
1: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार या आजारांवर ॲडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये आणि मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराड मध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूर मध्ये, मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराड मध्ये. संपर्क 84 84 06 10 25 84 84 06 10 25 8484 06 1025.
5: म्हणजे बेसिकली कसं आहे की शरीरामध्ये ऍसिडिक लेवल वाढल्यामुळे प्रॉब्लेम होणार आहे, बरोबर की नाही. आयुर्वेदामध्ये तर सांगितलं की जर का शरीराचं वातावरण बिघडलं, मग ते वातपित्त कपामध्ये काही बिघडलं तरी सुद्धा किडनी स्टोन होऊ शकतो, बरोबर की नाही. कारण शेवटी शरीराला त्याला मॅनेज करण्यासाठी काही ना काही करावं लागतं. अस्थिधातू बिघडतो, मासधातू बिघडतो आणि त्याच्यातून या गोष्टी होऊ शकतात. म्हणजे ओव्हरऑल शरीराचं वातावरण काय केलं पाहिजे, बॅलन्स केलं पाहिजे. एक्सेस जे काही ऍसिड वाढतंय ते मेंटेन केलं पाहिजे. हे जर का बॅलन्स केलं तर रिपीटेड किडनी स्टोन होणार नाही. आणि जर का रिपीटेड म्हणजे किडनी स्टोनचं ऑपरेशन केल्यामुळे जर का तुमचं क्रिएटिनिन लेवल वगैरे वाढत असेल तर ते कसं असतं की तो ऍक्यूट फेल्युअर असतो कधी कधी. म्हणजे बाबा तेवढं लेझर दिलं आणि त्याच्यामुळे तो काय झाली, किडनी थोडीफार प्रॉब्लेमॅटिक झालेली आहे. जर का त्याला योग्य वातावरण दिलं, योग्य हे झालं तर शरीर नेहमी डिजनरेट आणि रिजनरेट होतच असतं, बरोबर की नाही. किंवा म्हणजे जे उरलेले काही

0: किडनीचे सेल आहेत, कारण आपल्याला सगळ्यात गोष्टी एक्सेस दिलेल्या आहेत देवानी, बरोबर ना. मग आहे ती किडनी जर का तुम्ही व्यवस्थित फंक्शनिंगसाठी त्याला योग्य वातावरण दिलं तर आपल्याला क्रिएटिनिन लेवल पण काय करता येते, कमी करता येते. तर त्यामुळे अशा वेळेला जर का म्हणजे तुम्हाला किडनी जर का वाचवायची असेल आणि क्रिएटिनिन लेवल जर का तुमचं प्रायमरी लेवलला वाढायला लागलं आणि तुम्ही लगेच जर का आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली तर प्रॉपर म्हणजे म्हणतो ना की बॉडी बॅलन्सिंग करून किडनीला वाचवता येतं. पण जर का नुसतंच तुम्ही पॅरामीटर बॅलन्स करण्यासाठी अनेक प्रकारच्या गोळ्या चालू केल्या तर मात्र मग ते क्रिएटिनिन लेवल वाढून मग नंतर ते डायलिसिसकडे प्रकरण जातं. तर त्यामुळे म्हणजे कसं आहे माहिती ना की जर का माणूस म्हणजे किडनी तसं नाही कुठल्याही बाबतीमध्ये जर का ऑर्गन फेल्युअर मध्ये जात असेल तर त्यांनी प्रॉपर जर का आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली तर आपल्याला या सगळ्या गोष्टी रिव्हर्स करता येतात. त्यामुळे नॉर्मल काय म्हणतो की निरोगी आरोग्य जर का पाहिजे असेल तर आयुर्वेदाला पर्याय नाही.
1: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये आणि मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराड मध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये, मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराड मध्ये. संपर्क 84 84 06 10 25, 84 84 06 10 25, 8484 06 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अनुराधा पौडवाल यांनी गायलेली मंगेश पाडगावकर यांची गीतरचना. संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश वाडकर, अनुराधा पोडवाल आणि सहकलाकार यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत, संगीतकार अरुण पोडवाल.

आतापर्यंत 15 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू तर 9 जण जखमी. देशात आतापर्यंत 5 लाख नागरिकांनी केला अवयव दानाचा संकल्प. आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून प्रारंभ. लक्ष्य सेन आणि तन्वी शर्मा करणार भारतीय संघाचं नेतृत्व. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज संध्याकाळी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यातील 2026 पद्म सन्मान प्रदान करणार आहेत. यामध्ये 2 पद्म विभूषण, 7 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. टेनिसपटू विजय अमृतराज, अभिनेते मामुट्टी, पार्श्वगायिका अलका याज्ञिक आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा यांसारख्या 65 मान्यवरांचा राष्ट्रपतींच्या हस्ते यावेळी पद्म पुरस्कारांनी सन्मान केला जाईल. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सरकारनं 2026 131 पद्म पुरस्कारांची घोषणा केली होती. यापूर्वी 25 मे रोजी राष्ट्रपती भवनात पहिल्या टप्प्यातील 16 पार पडला होता. यामध्ये 66 पुरस्कार विजेत्यांचा सन्मान करण्यात आला होता. गेल्या 10 वर्षात राष्ट्र प्रथम या भावनेतून भारताच्या विकासासाठी विविध पावलं उचलण्यात आली असून जगात आज भारत सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आणि विश्वासार्ह शक्ती म्हणून उदयाला येत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. नवी दिल्लीत काल एका खासगी माध्यम संस्थेच्या वतीनं आयोजित संमेलनात ते बोलत होते. पंतप्रधान पुढे म्हणाले की सरकारच्या वतीनं वर्तमान स्थितीत देशाच्या विकासासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न आणि निर्णय देशाच्या पुढील 1000 वर्षासाठीच्या भविष्याला आकार देणारे आहेत. गेल्या 12 वर्षाच्या केंद्र सरकारच्या कार्यकाळात 45,000 गावांपर्यंत मोबाईल संपर्क यंत्रणा पोहोचली असून 6,000 नवीन टपाल कार्यालयं सुरू करण्यात आली आहेत तर 75,000 बँक कर्मचारी कार्यरत आहेत अशी माहितीही पंतप्रधानांनी दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नवी दिल्लीमध्ये नाफेडच्या लिलाव पोर्टलचं उद्घाटन करणार आहेत. लिलाव प्रक्रियेमध्ये पारदर्शकता, कार्यक्षमता आणि कामकाजात सुलभता आणण्याच्या दिशेनं उचललेलं हे महत्वाचं पाऊल आहे. भारत आणि मोरक्को दरम्यान दहशतवाद विरोधी संयुक्त कार्यसमूहाची काल नवी दिल्लीत बैठक झाली. भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे संयुक्त सचिव डॉ विनोद बाहडे आणि मोरक्कोच्या राष्ट्रीय न्यायिक पोलीस ब्रिगेडचे प्रमुख हिशाम बाली यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी दोन्ही देशांनी विविध प्रकारातील दहशतवाद, विशेषतः सीमावर्ती भागात सुरू असणाऱ्या अतिरेकी कारवाया यांची कडक निंदा केली. भारत आणि मोरक्को दरम्यान माहिती आणि कार्यप्रणालीविषयी परस्पर सहकार्य आणि देवाणघेवाण करण्याविषयी या बैठकीत सहमती झाली. नवी दिल्लीत सुरू असलेल्या 16 ब्रिक्स देशांच्या सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीदरम्यान काल चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याबरोबर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी द्विपक्षीय चर्चा केली. यावेळी भारत आणि चीन दरम्यानचे संबंध सामान्य बनवण्यासाठी करण्यात येत असलेल्या आणि परस्पर सहकार्य वाढवण्यासाठीच्या प्रयत्नांचा आढावा घेण्यात आला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. उत्तर प्रदेशातल्या लखनौमधल्या अलीगंज इथल्या एका कोचिंग क्लासमध्ये काल लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत आतापर्यंत 15 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाला असून 9 जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी

उत्तर प्रदेशातल्या लखनौमधल्या अलीगंज इथल्या एका कोचिंग क्लासमध्ये काल लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत आतापर्यंत 15 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाला असून 9 जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी 4 जणांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणी लखनौ विकास प्राधिकरण, अग्निशमन विभाग आणि वीज वितरण विभागातील 4 अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. तसंच या दुर्घटनेच्या तपासासाठी योगी आदित्यनाथ यांनी विशेष तपास पथकाची नेमणूक केली असून त्यांनी 7 दिवसात याबाबतचा अहवाल द्यायचे निर्देश दिले आहेत. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली इमारत पोलिसांनी सील केली असून अधिक तपास करण्यासाठी या भागात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल घटनास्थळी जाऊन पाहणी केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची तसंच जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्याची घोषणा पंतप्रधानांनी समाज माध्यमावरील संदेशात केली आहे. कतारमधील रास लाफान इथं सर्वात मोठ्या गॅस निर्मिती कारखान्यात परवा रात्री झालेल्या स्फोटामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये 12 भारतीयांचा समावेश आहे. या दुर्घटनेत 66 जण जखमी झाले आहेत. दोहा इथल्या भारतीय दूतावासानं 12 भारतीयांच्या मृत्यूची बातमी खरी असल्याचं स्पष्ट केलं असून त्याबद्दल शोक व्यक्त केला आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री SJयशंकर यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. दोहा इथल्या भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांच्या आपण सतत संपर्कात असून ते दुर्घटनाग्रस्त भारतीयांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करत असल्याचं SJयशंकर यांनी आपल्या समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. देशात 5 लाख नागरिकांनी अवयवदानाचा संकल्प केला असून हा आतापर्यंतचा देशातील सर्वोच्च विक्रम आहे. अवयव दान आणि त्वचा दानाबद्दल नागरिकांमध्ये वाढत असलेल्या जागरूकतेचं आणि सामूहिक जबाबदारी घेण्याप्रती वचनबद्धतेचं हे प्रतीक असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. अवयव आणि त्वचा दानामुळे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी प्रतीक्षेत असणाऱ्या हजारो रुग्णांना यामुळे नवजीवन मिळण्याची आशा निर्माण होते. सरकारनं सामाजिक जबाबदारी विकसित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचं हे यश असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. राष्ट्रीय अवयव आणि त्वचा प्रत्यारोपण समितीचे संचालक डॉ अनिल कुमार यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याबद्दल नागरिकांचे आभार मानले आहेत. तसंच देशातील सर्व राज्य सरकारांनाही धन्यवाद दिले आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला. मजूर पक्षाचं प्रमुख पदही त्यांनी सोडलं आहे. ब्रिटिश पार्लमेंटचं अधिवेशन येत्या सप्टेंबरमध्ये सुरू होणार असून त्याआधी नवीन नेत्याची निवड होईपर्यंत आपण पदाचा कार्यभार सांभाळणार असल्याचं स्टार्मर यांनी जाहीर केलं. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेतील फिलाडेल्फिया इथं आय गटात झालेल्या फ्रान्स आणि इराक दरम्यानच्या सामन्यात फ्रान्स संघानं विजय मिळवला तर अर्लिंग्टन इथं जे गटात झालेल्या सामन्यात अर्जेंटिनानं ऑस्ट्रेलियाचा 2-0 असा पराभव केला. अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीनं जर्मनीच्या मिरोस्लाव क्लोसचा 16 गोलांचा विक्रम मागे टाकत विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणारा खेळाडू म्हणून मान मिळवला आहे. अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून कॅलिफोर्नियामध्ये प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत लक्ष्य सेन आणि तन्वी शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहेत. पुरुषांच्या एकेरी गटात लक्ष्य सेनची लढत बेल्जियमच्या ज्युलियन कैरागीशी होईल तर किदांबी श्रीकांतचा सामना चिनी तैपाईच्या लियाओ झिओफू हिच्याशी होईल. महिलांच्या एकेरी गटात तन्वी शर्मा आणि जर्मनीच्या यवोन ली यांच्यात लढत होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यातील पद्म सन्मान प्रदान करणार. राष्ट्रप्रथम या भावनेतून भारताच्या विकासासाठी सरकार कार्यरत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. उत्तर प्रदेशातल्या लखनौमधल्या

0: कोचिंग क्लासमध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत आतापर्यंत 15 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू तर 9 जण जखमी. देशात आतापर्यंत 5 लाख नागरिकांनी केला अवयवदानाचा संकल्प. आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून प्रारंभ. लक्ष्य सेन आणि तन्वी शर्मा करणार भारतीय संघाचं नेतृत्व. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 8:40 झालेत. श्रोतेहो, आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम संतवाणी. आजच्या या कार्यक्रमात संत चांगदेव महाराज यांच्याविषयी. लेखन केले सुरेंद्र घुडे यांनी. निवेदन आणि निर्मिती सहाय्य रेडिओ सखी मंजिरी गोखले आणि रेडिओ सखी सोनाली कानिटकर यांचं. सादरकर्ते विवेक वानखडे.

0: रामकृष्ण हरी। श्रोते हो, संतवाणी या कार्यक्रमात आज आपण जाणून घेणार आहोत संत चांगदेव महाराज यांच्याविषयी। चांगदेव महाराज यांच्या जन्माविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही, परंतु त्यांच्या जन्माविषयीची एक दंतकथा सांगितली जाते। एकदा स्वर्गाधिपती इंद्रानं आपल्याजवळ असणाऱ्या मरुतगणाला काहीतरी आज्ञा केली, पण त्यावेळेस तो मरुतगण दुसऱ्या कामात व्यस्त असल्यानं त्याला इंद्राची आज्ञा ऐकायला आली नाही। स्वर्गातून मरुतगण मृत्यूलोकात अवतरला। तो भूलोकात प्रथम जिथे प्रकट झाला ते ठिकाण म्हणजे तापी आणि पयोष्ण नदीच्या संगमाजवळ असलेलं चांगदेव नावाचं गाव। तो मरुतगण इतका तेजस्वी होता की त्याच्या तेजानं अवतीभोवतीचा सारा परिसर प्रकाशमय होऊन जायचा। त्याचं व्यक्तिमत्व इतकं प्रभावी होतं की लोक त्याच्या एका दर्शनानं प्रभावित होऊन जात। शिवोपासना, तपश्चर्या, अनुष्ठान हाच त्यांचा नित्यक्रम होता। त्यांची तेजस्वी कांती बघून कोणीतरी हे मोठे साधुपुरुष असावेत असंच सगळ्यांना वाटू लागलं आणि लोक त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले। ते चांगदेव ह्या गावात अवतरले म्हणून लोक त्यांना चांगदेव महाराज असं म्हणू लागले।
1: लोक त्यांच्या दर्शनाला येत, पण चांगदेव महाराज त्यांच्याकडे लक्ष न देता, संपर्क न वाढवता नेहमी शिवलिंग तयार करून त्याची उपासना करण्यात तल्लीन होऊन गेलेले असत। असेच एकदा चांगदेव महाराजांची कीर्ती ऐकून एका गावचे दोन व्यापारी बंधू त्यांच्या दर्शनासाठी आले। तिथे आल्यावर चांगदेव महाराजांच्या अलौकिक व्यक्तिमत्वाचा त्यांच्यावर फार विलक्षण असा प्रभाव पडला। अपार भक्ती निर्माण झाली। ते त्यांची मनोभावे सेवा करू लागले। पूजेची वेळ होताच ते चांगदेव महाराजांसाठी सर्व तयारी करत असत। चांगदेव महाराज पार्थिव लिंग करून पूजेला बसलेले असताना पूजा अर्चनेसाठी लागणाऱ्या वस्तू त्यांना आणून देत। ते त्यांच्या निद्रा अवस्थेत त्यांचे हातपाय झेपत असत। या दोन बंधूंना व्यापारात यश येत नव्हतं। घरात 18 विश्व दारिद्र्य होतं। महाराज त्यांना म्हणाले, तुम्ही कोणता व्यापार करता? तर ते म्हणाले, आम्ही कापडाचा व्यापार करतो। चांगदेव महाराज म्हणाले, तुम्ही जेव्हा व्यापाराला जाल तेव्हा मीही तुमच्याबरोबर येईन। नंतर ते दोन व्यापारी महाराजांना बरोबर घेऊन बाजारात गेले। तिथे पालं उभारली, एक आसन तयार करून चांगदेव महाराजांना तिथे त्यांनी बसवलं। ज्या वेळेला चांगदेव महाराज आसनावर विराजमान झाले त्याच वेळेला बाजारात खरेदीसाठी आलेला जो तो या व्यापारी बंधूंच्या पालाकडे येऊ लागला आणि ते सांगतील त्या किमतीला घासाघीस न करता कापड खरेदी करू लागला। आणि अशा प्रकारे काही वेळातच त्यांचा सगळा माल विकला गेला। त्यांना भरपूर नफा झाला।

0: हा चमत्कार महाराजांच्या कृपेमुळे झाला म्हणून व्यापाऱ्यांनी चांगदेव महाराजांचे पाय धरले. आपल्यामुळे आमची भरभराट झाली, आमचं दारिद्र्य नष्ट झालं, असं ते म्हणाले. त्यावर चांगदेव महाराज त्यांना म्हणाले, तुम्ही ईश्वराची खरी भक्ती केलीत. मनोभावे नामस्मरण करून देवाची भक्ती केल्यामुळे शिवशंकराने तुमच्या भक्तीचं फळ तुम्हाला दिलंय.
1: व्यापारात भरभराट झाली, परिस्थिती सुधारली, त्यामुळे या व्यापारी बंधूंच्या सेवेत मात्र चाल ढकल होऊ लागली. सुरुवातीला चांगदेव महाराज अर्चना करायला बसायच्या आधीच हे बंधू शिवलिंग तयार करून ठेवत असत, पण आता मात्र त्यांचं कामाकडे दुर्लक्ष होऊ लागलं. एक दिवस शिवलिंग तयार नसल्यानं महाराजांनी त्या दोन्ही व्यापाऱ्यांना शिवलिंग तयार करण्यास सांगितलं. दोघेही घाबरून गेले. त्यांनी नदीवरून वाळू आणली आणि स्वामीजींची तुपाची वाटी पालथी घालून शिवलिंग तयार केलं. चांगदेव महाराजांना अंतर्ज्ञानानं हा सर्व प्रकार समजला होता, पण त्यांनी शिष्यांना काहीच विचारलं नाही. वाटीच्या शिवलिंगाची पूजा केली. त्यानंतर चांगदेव महाराज भोजनास बसले. चांगदेव महाराज त्या व्यापारी बंधूंना म्हणाले, माझी तुपाची वाटी कुठे आहे? ती ताबडतोब आणा. स्वामींची आज्ञा होताच पालथी केलेली वाटी ते दोघे बंधू काढू लागले, पण कितीही प्रयत्न केला तरी ती वाटी निघेना. अखेर त्यांनी चांगदेव महाराजांचे पाय धरले आणि त्यांची क्षमा मागितली. ते म्हणाले, ती वाटी आम्ही शिवलिंग तयार करण्यासाठी वापरली, परंतु त्याचं कायमस्वरूपी शिवलिंग तयार झालं. आम्हाला माफी असावी. यावर चांगदेव त्या व्यापारी बंधूंना न ओरडता त्यांनी हात जोडून शिवाचे आभार मानले. त्यानंतर त्यांनी त्या व्यापाऱ्यांना सांगितलं की तुम्ही आता तुमच्या घरी जा, सुखाने संसार करा. तयार झालेल्या या वटेश्वराचंच मी आता अनुष्ठान करणार आहे. व्यापारी चांगदेवांचा आशीर्वाद घेऊन निघून गेले. चांगदेव वटेश्वराची मनोभावे आराधना करू लागले आणि त्यामुळेच त्यांना चांगा वटेश्वर असं लोक संबोधू लागले.
0: लोक चांगदेव महाराजांच्या दर्शनाला येऊ लागले. त्यांच्या मनातल्या कामना चांगदेव महाराजांच्या आशीर्वादाने पूर्ण होत असत. चांगदेव महाराज त्यांना उपदेश करत असत. अवघिया डोळा पाहू गेलीये, लव अवघा अवघेची जाल्हिले. काय सांगो गे माये, अवघाची आहे अवघे सिपाहे वटेश्वरी. अवघेपणाची मज पडिली भ्रांती, अवघाची मी संती सांडवले. वटेश्वर चांगा अवघाची आहे, अवघे तसी पाहे वटेश्वरी. चांगदेवांच्या योगविद्येची प्रसिद्धी उत्तरोत्तर पसरली. 14 विद्या आणि 64 कला जणू त्यांच्या अधीन झाल्या होत्या. योग सामर्थ्याने प्रभावित झाल्यामुळे लोक त्यांच्याशी आदराने वागू लागले. सर्वत्र त्यांचा दरारा निर्माण झाला. सिद्धाई विद्येमध्ये ते पारंगत होते असं म्हणतात. याच सिद्धाई विद्येच्या जोरावर ते 1400 वर्ष जगले. आपल्या योगसामर्थ्याच्या जोरावर चांगदेव महाराजांनी दृष्टिहीनांना दृष्टी प्रदान केली. महारोग्यांचा रोग दूर करून त्यांना सुंदर अंगकांती दिली असं म्हटलं जातं.

0: श्रोते हो, संत चांगदेव महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज हे समकालीन संत. आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांची कीर्ती हळूहळू होत होती. संत ज्ञानेश्वर महाराजांची कीर्ती ऐकून चांगदेवांना ज्ञानेश्वरांना भेटण्याची इच्छा झाली. त्यासाठी त्यांनी ज्ञानदेवांना पत्र लिहिलं, पण मायना काय लिहावा हे त्यांना सुचलं नाही आणि त्यामुळे त्यांनी ती जागा कोरीस ठेवली आणि पत्र पाठवलं. निवृत्तीनाथांनी ते पत्र वाचलं आणि त्यांच्या लक्षात आलं की ज्ञानी असूनही चांगदेवांना गुरु नाही, त्यामुळे त्यांच्यामध्ये अहंकार खूप आहे. निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना त्यांचा अहंकार दूर होईल असं पत्र लिहायला सांगितलं आणि हेच पत्र पुढे चांगदेव पासष्ठी म्हणून प्रसिद्ध झालं.
1: ज्ञानेश्वर महाराजांना आपल्या योगसामर्थ्याने दिपवून टाकण्याच्या उद्देशाने चांगदेव महाराज वाघावर आरूढ होऊन आकाशमार्गे त्यांना भेटायला निघाले. चारही भावंडांना ही बातमी कळताच मुक्ताबाई ज्ञानदेवांना म्हणाली, आपल्यालाही त्यांना सामोरं जावं लागेल. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, बरोबर आहे, आपण या भिंतीवर बसलोत, तिलाच आपल्याला चांगदेवांकडे घेऊन चल म्हणून आपण सांगूया. अचले, आम्हाला चांगदेवांकडे घेऊन चल असं संत ज्ञानेश्वरांनी म्हणताच भिंत चालू लागली. चांगदेव महाराजांनी हे बघितलं.
0: चांगदेवांना पाहताच या चारही भावंडांनी त्यांना नम्रपणे वंदन केलं, त्यांचे पाय धरले. श्रोते हो, चांगदेव महाराज स्वतः वाघावर बसून या भावंडांना भेटायला आले होते आणि या गोष्टीचा त्यांना अहंकार होता. पण जेव्हा त्यांनी पाहिलं की एका अचेतन भिंतीलाही ज्ञानेश्वर महाराजांनी चालतं केलंय, तेव्हा त्यांचा स्वतःच्या योगसाधनेविषयीचा अहंकार गळून पडला. त्यांना पश्चाताप झाला. चांगदेवांनी त्या चारही भावंडांचे पाय धरले आणि प्रथमच आपल्या योगसामर्थ्याचा अहंकार बाजूला ठेवून ते ज्ञानदेवांसमोर विनम्र झाले. पुढे ते आळंदीलाच राहिले. आपल्यावर सद्गुरूची कृपा व्हावी म्हणून ते ज्ञानेश्वर महाराजांना भेटण्यासाठी गेले.
1: ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना आपली धाकटी बहीण मुक्ताबाई यांचं शिष्यत्व पत्करायला सांगितलं. मुक्ताबाई वयाने जरी लहान असल्या तरी अधिकाराने त्या नक्कीच मोठ्या होत्या. मुक्ताबाईंनी चांगदेवांना उपदेश केला. जरी गुरुकृपा असती तुझवरी तरी विकार न येता अंतरी, भिंतीस कोनाडे तैसिया परी मानुनी पुढे येतासी. जनी वनी हिंडता गाय वस्त्रे नेसत असती काय, त्या पशु ऐसीच मी पाहे तुझ का न ये प्रत्यया. ज्ञानदेवांच्या भगिनी मुक्ताबाई याच आपल्या गत आयुष्यातील गुरु आहेत याची चांगदेव महाराजांना जाणीव झाली. त्यांनी त्यांच्या चरणावर मस्तक ठेवलं. आपल्या सर्व निष्ठा त्यांनी मुक्ताबाईंच्या चरणी समर्पित केल्या. त्यांना गुरुमाऊलींचं दर्शन घडू लागलं. मुक्ताबाईंनाही त्यांच्या निरागसपणाचं कौतुक वाटत होतं. जणू काही चांगदेव हे लेकरू आहेत आणि मुक्ताबाई त्यांची माऊली आहे असं नातं त्यांच्यात निर्माण झालं. मुक्ताबाई म्हणतात,
0: निर्गुणाचे डहाळी पाळणा लाविला तेथे सुत पहुडला मुक्ताबाईचा. निज निज बाळा नकरी पै आली अनुहती टाळी वाजविते.
1: तेथे निद्रा ना जागृती भोगी पै उन्मनी लक्षती भेटुनी निज वातो. बालक चुकले सुकुमार तान्हुले त्याने पै सांडियले माया जाळ.
0: जो जो जो जो पुत्रा ते निजवी अनुहाते होते.

0: होती निःशब्दाची. अविनाश पाळणा अव्यक्तेने विणिला, तेथे पहुडला योगीराज. मुक्ताबाईंमुळे चांगदेव महाराजांना परमार्थाचा मार्ग सापडला होता. त्यांनी ज्ञानदेव गाथेतील 77 अभंग लिहिले. तत्वसार हा 404 ओव्यांचा ग्रंथ लिहिला. त्यांनी काही स्फुटपद अभंग ओव्या लिहिल्या, परंतु त्या मुद्रित स्वरूपात उपलब्ध नाहीत.
1: चांगदेव महाराज 100 वर्ष आपल्या योगसामर्थ्याच्या बळावर लोकांना प्रभावित करत राहिले. 100 वर्ष झाल्यावर आपला देह क्षीण झाल्याचं आणि मृत्यू निकट आल्याचं त्यांच्या लक्षात आलं. असं म्हणतात की त्यांनी त्यानंतर सिद्धाई विद्येचा आधार घेतला. 100 वर्ष झाल्यावर ते एका निवांत ठिकाणी जात आणि सिद्धाईच्या बळावर कालवंचना करत. अशा प्रकारे सिद्धाई विद्येच्या बळावर 14 वेळा त्यांनी कालवंचना केली, म्हणून ते 1400 वर्ष जगले असं म्हटलं जातं.
0: चांगदेव महाराजांनी ते ज्या ठिकाणी प्रकट झाले त्या चांगदेव या गावी आपल्या आराध्य दैवत वटेश्वराच्या इथं समाधी घेतली. त्यांचा समाधीकाल माघवद्य 13 शके 1218 असा सांगितला जातो.
1: आपल्या योगसामर्थ्याच्या बळावर 1400 वर्ष लोकमानसावर अधिराज्य करणाऱ्या चांगदेव महाराजांविषयी मोरोपंत म्हणतात, माझे नमन असावे त्या सिद्धा नित्य चांग देवाते, यन्ना मधशे चंदन सुख निववुनी जेवी आंग देवाते. रामकृष्ण हरी.

0: आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम संतवाणी.
1: लेखक सुरेंद्र घुडे. निवेदन आणि निर्मिती सहाय्य मंजिरी गोखले आणि सोनाली कानिटकर.
0: सादर करते

संतवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, सकाळचे 9 वाजलेत. आता प्रसारित करीत आहोत लखलख चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया साजन या चित्रपटासाठी कुमार सानू, अलका याज्ञिक आणि सहकलाकार यांनी गायलेलं समीर यांचं हे गीत, संगीतकार नदीम श्रवण.

0: श्रोते हो, मंगळवार दिनांक 23 जून रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकाल ज्येष्ठांसाठी योग याविषयी कीर्तिकुमार औरंगाबादकर यांच्याशी सोनाली कानिटकर यांनी साधलेला संवाद.
1: सर्वांना जमतील असं नाही, पण प्रयत्न केले की जमल. करण्याची इच्छा ठेवायची, आज नाही उद्या येईल. एखाद्याला ताबडतोब येतं, काही जणांना काही दिवसांनी येतं, काही बिघडत नाही. लेकिन करणे की तमन्ना जर केली ना, इच्छा केली ना, तर बरोबर करता येईल. बळजबरीन काही करायचं नाही. कारण काय, सुखेनं हास्यते इतिहासनं. सुख निर्माण झालं पाहिजे, आनंद वाटला पाहिजे, उत्साह वाटला पाहिजे, चैतन्य वाटलं पाहिजे.
0: तेव्हा श्रोते हो, नक्की ऐका 23 जून रोजी सकाळी 9:30 वाजता आमचा कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
2: कार्यक्रमात आता ऐकूया राजा हिंदुस्थानी या चित्रपटासाठी उदित नारायण आणि सहकलाकार यांनी गायलेलं समीर यांचं हे गीत. संगीतकार नदीम श्रवण.

श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड। यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता। आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी। त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता। आमचा फोन नंबर आहे 9435 73485। आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता। आमचा ईमेल ऍड्रेस आहे PROGSECTION.AIRRTN@gmail.com। तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड।

काय म्हणता श्रोते हो, तुमच्या आवडीचं गाणं लागलंय का? अहो मग रोज ट्यून करायला विसरू नका आपलं आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र 1143 किलोहर्ट्सवर. आम्ही नेहमीच तुमच्यासाठी घेऊन येत असतो सदाबहार जुनी नवी बहार.

0: दमदार गाणी खास आमच्या श्रोत्यांसाठी. तेव्हा जोडा आमच्याशी कनेक्शन आणि दूर ठेवा टेन्शन.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोतेव आता ऐकूया परदेश या चित्रपटासाठी कुमार सानू आणि सहकलाकार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं हे गीत, संगीतकार नदीम श्रवण.

येस बॉस या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. गायलं होतं अलका यांनी, एक अभिजित आणि सहकलाकार यांनी. आजच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात साजन, राजा हिंदुस्थानी, परदेस, मेला आणि येस बॉस या चित्रपटातील गीतरचना आपण ऐकल्या. हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

श्रोतेहो, आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम इंद्रधनुष्य। आजच्या या कार्यक्रमात ज्येष्ठांसाठी सहज सुलभ योग साधना याविषयी योगतज्ज्ञ कीर्तिकुमार शंकर औरंगाबादकर यांची रेडिओ सखी सोनाली कानिटकर यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकणार आहोत। कार्यक्रम सादरकर्ते आहेत विवेक वानखेडे। तेव्हा ऐकूया कार्यक्रम इंद्रधनुष्य।

0: नमस्कार नमस्कार श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी सोनाली कानिटकर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, नुकताच 21 जून हा जागतिक योग दिन आपण साजरा केला. आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाला जागतिक पातळीवर महत्त्व प्राप्त करून दिलं. आज आम्ही स्टुडिओत आमंत्रित केलंय गेली 50 वर्ष योग साधना करणारे आणि योग शिक्षक म्हणून काम करणारे कीर्तिकुमार शंकर औरंगाबादकर यांना. सर नमस्कार, स्वागत आहे तुमचं आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या स्टुडिओत.
1: धन्यवाद.
0: श्रोते हो, कीर्तिकुमार औरंगाबादकर हे मूळचे नाशिकचे आहेत. त्यांनी 1974 सालापासून योग शिक्षक म्हणून काम करायला सुरुवात केली. मणिलाल देसाई यांच्याकडून ते योग शिकले आणि त्यांच्या सांगण्यावरून त्यांनी महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी नाशिक इथं 1974 पासून योग शिकवायला सुरुवात केली. ती 2019 पर्यंत हे सेवा ते अविरत करत होते. त्यांनी हजारो पोलीस अधिकारी इतर कर्मचारी यांना योगाचं शिक्षण दिलं आहे. तसंच गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण केंद्र, वायरलेस अधिकारी, सरकारी वकील, वन खातं, RTO, कस्टम, एक्साईज अधिकारी, ST सुरक्षा अधिकारी, ज्येष्ठ नागरिक संघ, महाराष्ट्र वीज मंडळ सुरक्षा अधिकारी संघ, मेरी ट्रेनिंग सेंटर अशा अनेक ठिकाणी त्यांनी योगाचं शिक्षण दिलं आहे. आणि श्रोते हो, हे सारं त्यांनी आपला स्वतःचा कौटुंबिक व्यवसाय सांभाळून कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता केलं आहे, हे महत्त्वाचं. महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये योग साधना शिकवत असताना त्यांना पोलिसांच्या रिफ्रेश बॅचना शिकवण्याची संधी मिळाली आणि तिथूनच त्यांनी ज्येष्ठांसाठी योग याच्यावर भर द्यायला सुरुवात केली. आज आपण त्यांच्याकडून याविषयीच प्रकर्षानं जाणून घेणार आहोत. कीर्तिकुमार औरंगाबादकर यांनी ज्येष्ठांसाठी सहज, सुलभ, सुखकारक योग साधना असा एक अभ्यासक्रमच तयार केलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. श्रोते हो, आज याच विषयी आपण त्यांच्याकडून अधिक जाणून घेणार आहोत. त्यांच्याकडून सुरुवातीला अगदी थोडक्यात योग म्हणजे काय, त्यांना काय

0: कीर्ती कुमार सर, तुम्ही किती अगदी सोप्या भाषेत सांगितलं योगाचं महत्त्व. तुम्ही योगासाठी एक व्याख्या तयार केली आहेत असं मगाशी म्हणालात, त्याविषयी सांगा.
1: योग म्हणजे प्राणायाम योगासन, म्हणून मी योग शब्द वापरतो. नुसता आसनाचा विचार नाही करायचा, प्राणायामाचा करा. तर मी जो अभ्यास जो केला आहे तो व्यक्ती व्यक्तीचा केला आहे. पुस्तकाचा ग्रंथापेक्षा मी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वाचत गेलो आणि त्याच्यामुळे मला एक आकलन निर्माण झालं. एक योगाची समर्पित व्याख्या, साधी सोपी आहे पण त्यात प्रत्येक शब्दाला अर्थ. हृदय शक्तीचा स्वाभाविक किंबहुना न्यूनतम वापर करून शरांतर ग्रंथी, रक्तवाहिन्या, स्नायू, इंद्रिय यांना निकोप व कार्यक्षम करून मनोविकारावर नियंत्रण ठेवणाऱ्या, मानसिक ताणतणापासून मुक्त करणाऱ्या व आत्मज्ञानाकडे वाटचाल करणाऱ्या, स्थिर, सुलभ, सुखाव व सदांतेने केलेल्या, सदांतेने हे लक्षात ठेवा, सदांतेने केलेल्या शारीरिक आकृतीबंधास योगासन म्हणता येईल.
0: किती छान आणि अगदी कोणालाही समजेल अशी ही व्याख्या आहे, खूपच छान. तुम्ही गेली 50 वर्ष योग शिकवताय. तुमच्या हाताखालून अनेक अधिकारी, अनेक महिला, तरुण मुलं, वृद्ध माणसं योग शिकलेत आणि ते त्यांच्या आयुष्यात सुखी झालेत. पण तुम्ही आत्ता काही वर्ष गेली स्पेसिफिक ज्येष्ठांसाठी म्हणून विशेषत्वाने योग शिकवताय की ज्याची आज खरंच गरज आहे, आणि त्यांच्यासाठी तर तुम्ही सहज, सुलभ आणि सुखकारक म्हणजे त्यांना करता येईल असा अभ्यासक्रम योगाचा शिकवताय. आम्हाला त्याविषयी जास्त जाणून घ्यायला आवडेल.
1: ठीक आहे. त्याचं मला काय झालं माहिती आहे का, रिफ्रेशर बॅचेस यायच्या, म्हणजे दोन्ही ठिकाणी, म्हणजे डिटेक्टिव्ह ट्रेनिंग स्कूलमध्ये यायच्या, गुन्हा अन्वेषण विद्यालयाकडे आणि अकॅडमीमध्ये यायच्या. आणि त्यांचे वय किती असायचे, 40, 45, 50, रिटायरमेंटला म्हणजे 55 वर्षापर्यंत असायचे, महिला पुरुष दोन्ही असायचे. मग त्यांच्या व्यथा काळा लागल्या, आसनामध्ये कोणा काही आसन जमायचं नाही, काही ना काही कोणाचा गुडघा, कोणाची कंबर, मग त्याचा सगळा विचार करून मग यांना सगळ्यांना आपण कसं देता येईल की जेणेकरून त्यांना फायदा होईल, करायची इच्छा येईल, त्या दृष्टीने मी तो योगाचा

0: कीर्ती कुमार सर, तुम्ही किती अगदी सोप्या भाषेत सांगितलं योगाचं महत्त्व. तुम्ही योगासाठी एक व्याख्या तयार केली आहेत असं मगाशी म्हणालात, त्याविषयी सांगा.
1: योग म्हणजे प्राणायाम योगासन, म्हणून मी योग शब्द वापरतो. नुसता आसनाचा विचार नाही करायचा, प्राणायामाचा करा. तर मी जो अभ्यास जो केला आहे तो व्यक्ती व्यक्तीचा केला आहे. पुस्तकाचा ग्रंथापेक्षा मी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वाचत गेलो आणि त्याच्यामुळे मला एक आकलन निर्माण झालं. एक योगाची समर्पित व्याख्या, साधी सोपी आहे पण त्यात प्रत्येक शब्दाला अर्थ. हृदय शक्तीचा स्वाभाविक किंबहुना न्यूनतम वापर करून शरीरांतर ग्रंथी, रक्तवाहिन्या, स्नायू, इंद्रिय यांना निकोप व कार्यक्षम करून मनोविकारावर नियंत्रण ठेवणाऱ्या, मानसिक ताणतणापासून मुक्त करणाऱ्या व आत्मज्ञानाकडे वाटचाल करणाऱ्या, स्थिर, सुलभ, सुखाव व सदांतेने केलेल्या, सदांतेने हे लक्षात ठेवा, सदांतेने केलेल्या शारीरिक आकृतीबंधास योगासन म्हणता येईल.
0: किती छान आणि अगदी कोणालाही समजेल अशी ही व्याख्या आहे, खूपच छान. तुम्ही गेली 50 वर्ष योग शिकवताय. तुमच्या हाताखालून अनेक अधिकारी, अनेक महिला, तरुण मुलं, वृद्ध माणसं योग शिकलेत आणि ते त्यांच्या आयुष्यात सुखी झालेत. पण तुम्ही आत्ता काही वर्ष गेली स्पेसिफिक ज्येष्ठांसाठी म्हणून विशेषत्वाने योग शिकवताय की ज्याची आज खरंच गरज आहे, आणि त्यांच्यासाठी तर तुम्ही सहज, सुलभ आणि सुखकारक म्हणजे त्यांना करता येईल असा अभ्यासक्रम योगाचा शिकवताय. आम्हाला त्याविषयी जास्त जाणून घ्यायला आवडेल.
1: ठीक आहे. त्याचं मला काय झालं माहिती आहे का, रिफ्रेशर बॅचेस यायच्या, म्हणजे दोन्ही ठिकाणी, म्हणजे डिटेक्टिव्ह ट्रेनिंग स्कूलमध्ये यायच्या, गुणा अन्वेषण विद्यालयाकडे, आणि अकॅडमीमध्ये यायच्या. आणि त्यांचे वय किती असायचे, 40, 45, 50, रिटायरमेंटला म्हणजे 55 वर्षापर्यंत असायचे, महिला पुरुष दोन्ही असायचे. मग त्यांच्या व्यथा काळा लागल्या, आसनामध्ये कोणा काही आसन जमायचं नाही, काही ना काही कोणाचा गुडघा, कोणाची कंबर, मग त्याचा सगळा विचार करून मग यांना सगळ्यांना आपण कसं देता येईल की जेणेकरून त्यांना फायदा होईल, करायची इच्छा येईल, त्या दृष्टीने मी तो योगाचा वाग घ्या. नाही तर खुर्चीला धरा वाग घ्या ना, जेवढा घेता येईल तेवढा बळजमी घेऊ नका, पडाल असं करू नका, तसंच फॉरवर्ड बेंड म्हणजे पुढे वाका, म्हणजे कंबर मोकळी होईल. आता त्याच्यानंतर मग काय करायचं, हात, हस्तसंचलन. आता हस्तसंचलन दोन्ही हात जमिनीला समांतर घ्यान फिरवा ना साधे, काही करू नका, बघा किती फरक पडतो ते. आता मनगट, मणिबंध संचलन म्हणतात, मनगट धरायचं दोन्ही बाजूनी फिरवायचं. त्याच्यानंतर अंगुली संचलन, मूठ आवळाची बोटं सरळ करायचे, छान सगळे सांधे मोकळे होतात. त्याच्यानंतर मग गुडघे, आता गुडघ्याकरता काय करायचं, काही करू नका, मस्तपैकी खाली बसा, दोन्ही पायात अंतर ठेवा, गुडघा खाली दाबान ढिला करा, दाबान ढिला करा, काय अवघड आहे. त्याच्यानंतर टाच पुढे आणा, पाठीमागे न्या. आता त्याच्यानंतर टाच टाचेला सुद्धा बरेच जणांना दुखणे, असं गोल फिरवा पाऊल दोन्ही बाजूने आणि पायाचे बोटं हलवा, काही अवघड नाही आहे. असं हळूहळू तुम्ही रोज जर केलं तर नक्की तुम्हाला फायदा होईल.
0: सर, हे झालं आसनांविषयी, पण तितकाच महत्त्वाचा आहे तो प्राणायाम सुद्धा. तर मग ज्येष्ठांनी रोज कोणते प्राणायाम करावेत, त्यांच्यासाठी कोणते प्राणायाम करणं सोपं आहे, त्यांना सहज साध्य आहे आणि त्याचा उपयोग मात्र त्यांना जास्त होईल.
1: आपण श्वास घेतो सोडतो, आपल्या सांगावं लागतं का ऑक्सिजन आत आहे, कार्बन डायऑक्साईड बाहेर, पण नाही सांगावं लागतं. आहार जोपर्यंत जिवंत आहे तुम्ही तोपर्यंत ते चालू असतं. त्याच्यामध्ये आपण व्यक्त आणतोय प्राणायाम म्हणजे, पण ते काय करतो, आपल्या फायदा करता. त्याचा आपल्या ऋषीमुनींनी त्याच्यावर अभ्यास केला आणि ते शास्त्र तयार केलं. मग हे शास्त्र काय, जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत तुमचा प्राणाचं ते रक्षण करते. मग काही करू नका, साधं काही नाही, दीर्घश्वसन करा तुम्ही. दीर्घश्वसन म्हणजे काय करायचं, संथ रीतीने हवा आत घ्यायची, मग दोन्ही नाकपुड्या चालू असो नसो, विथ इक्वल

0: अंतर्गत हवामानामुळे कोमर स्पर्श भाव म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाच्या अंतर्गत स्पर्शाकडे, म्हणजे स्पर्श कुठला, येणारा थंड स्पर्श, बाहेर पडणारा कोमट स्पर्श, या जाणीवकडे तुम्ही लक्ष ठेवलं की तुमचे मनातले हळूहळू विचार कमी होते. याला प्राणायामामध्ये, योगामध्ये प्राणधारणा म्हणतात. जसं घाण पाण्यात तुरटी फेरवली की जशी घाण खाली राहते ना, तुमचे मनातले विचार दूर राहत नाहीत. याच्याकरता 5 मिनिटं तरी तुम्ही प्राणधारणा करा. तुम्हाला झोप येत नसेल ना, पण झोपता झोपता तुम्ही करा. येणाऱ्या जाणाऱ्या थंड कोमट स्पर्शाच्या जाणीवकडे लक्ष ठेवा. आणि मनातल्या मनात श्वास मोळा, तुम्हाला केव्हा झोप लागून जाईल कळणार नाही. प्राणधारणा अतिशय महत्वाची, त्याच्यावरच्या मनावर छान परिणाम.
1: श्रोते हो, औरंगाबादकर सर आपल्याला इतकं समजावून सांगतायत. गेल्या 50 वर्षांचा त्यांना योग साधना यातला अनुभव आहे आणि या अनुभवाच्या जोरावर त्यांनी योग सरिता नावाचं एक पुस्तक लिहिलंय. त्यांना जनस्थान संस्थेचा अटल सेवा पुरस्कार मिळालाय. देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संस्थेचा ऋषितुल्य व्यक्तिमत्व पुरस्कार मिळालाय. राजा शिवाजी मार्गदर्शन केंद्र यांचा योगरत्न पुरस्कार त्यांना मिळालाय. भारतीय जैन संघटनेचा योगरत्न पुरस्कार मिळालाय. प्रमिलाबाई मिरजकर ट्रस्ट यांचा जीवन गौरव पुरस्कार त्यांना मिळालाय. आणि याशिवाय अनेक पुरस्कार त्यांना योगासाठी मिळालेत. योग शिकवताना त्यांना पुरस्कार तर मिळालेच, अनेक भेटवस्तू मिळाल्यात. पण ते असं म्हणतात की योगामुळे ह्या सगळ्याच्या पलीकडे मला काहीतरी मिळालंय आणि ते त्यांना आपल्याला सांगायचंय.
0: हे मला जी भेट मिळाली आहे, मी माझ्या हृदयाच्या तिजोरीमध्ये ती ठेवली, ती तुम्हाला सांगावी वाटते. अशीच एक बॅच होती डिप्रेशन, बरं का. त्याच्यामध्ये शेवटचा दिवस, जवळ 70-80 लोक होते, म्हणजे ही पोलीस अकॅडमीमधली गोष्ट आहे. तर त्या बॅचचा शेवटचा दिवस होता. सगळे लोक, म्हणजे माझा पिरियड झाला, सगळे बाहेर पडले. एक जण बाहेर, जवळजवळ 50 ग्रस्त असावा, सय्यद नाव त्याचं, तो बाहेर उभा राहिला. म्हटलं, जो आप किसकी राहा देख रहे, नाही आपको मिलना है मेरे को. मी त्यांना म्हटलं, बोलो क्या चाहिए आपको. मग त्यांनी माझ्याकडे पाहिलं नाही, एकदम त्यांनी मला मिठी मारली. म्हणजे इतकी ती मिठी मारली, मी गुदमरून गेलो. मिनटो क्या क्या मेरे से कुछ गलती हो गई क्या, आपको क्या बोलना है बोलो साहब. नहीं नहीं, ये बोलने की मेरे को कुछ लफ्ज नहीं निकलते हैं. और आँसू बोलने त्याच्या डोळ्यातून घळघळ पाणी आलं. म्हटलं, क्या मेरे से कुछ गलती हो गई, आपके आँसू क्यों बाहर आए. नहीं नहीं, मैं कुछ नहीं कह सकता हूँ, लेकिन मेरे आँखों से आँसू बह रहे, ये बात बस सही है. मी त्यांना म्हटलं, अरे आप क्या बोल रहे, हसना है आसान है, आँखों से जो आँसू आते ये आसान नहीं है. आपने मेरे को ये मोती दिए, ये मोती मैं मेरे पास रखूँगा. ये सर्वात मेरी मला भेट है.
1: खूप छान. श्रोते हो, गेली 20-25 मिनटं आपण औरंगाबादकर सरांकडून योग तो कसा करावा, का करावा हे जाणून घेत आहोत. योग ही खरं तर सगळ्यांनी करण्याची गोष्ट आहे. लहान मुलांनी, तरुणांनी, स्त्रियांनी ती एक जीवनशैली व्हायला हवी. आणि औरंगाबादकर सरांकडे गेल्या 50 वर्षाचा यातला अनुभव आहे. सर, जाता जाता सगळ्यांसाठी, फक्त ज्येष्ठांसाठी असं नाही, सगळ्यांसाठी योग का करावा काय सांगाल अगदी थोडक्यात.
0: एक लक्षात घ्या, आपल्या आयुष्याचं शेवटचं टोक आपल्या हातात नाही आहे. आपल्या हातात आपलं आरोग्य, जीवन आहे. जरी तुम्ही कितीतरी काळजीयुक्त दैनंदिन जीवन ठेवलं, जीवनशैली ठेवली, तर येणारं काय, कुठला तुमच्या घरातला विकार किंवा कुठला अपघात किंवा काय काही काही सांगतायत. मी म्हणतो, जे काय आपलं आयुष्य असेल ते आनंदाने, सुखाने आणि येणाऱ्या संकटाला सामोरं जाण्याच्या ताकदीने गेलं पाहिजे. आणि याच्याकरता योग हे खरोखर फार महत्त्वाचं आहे. योगाने काय होतं की आपलं आरोग्य सांभाळलं जातं, मन सांभाळलं जातं आणि जगण्याची इच्छा निर्माण होते. मरण येतं म्हणून जगायचं नाही. म्हणजे जे काय आपल्याला आयुष्य मिळेल, आपण भाग्यवान आहे की आपल्याला हा जन्म मिळाला आहे, मानव जन्म मिळाला आहे. पण हा आपल्या मागचा जन्म माहिती नाही, पुढचा जन्म माहिती नाही, कशाला याचा विचार करता. चालू जन्माचा विचार करा आणि जर तुम्हाला आयुष्य मिळाले तर त्याचा आनंद घ्या ना. आणि आनंद

0: घेण्याकरता हा योग हे सर्वात महत्त्वाचं आहे. याचा जर तुम्ही अंगीकार केला ना, तर जेवढे काही तुम्हाला, मी असं म्हणणार नाही तुम्ही 100 वर्ष जगात, जे काय तुमचं आयुष्य असेल ना, त्या जीवनाचा आनंद घेत घेत तुम्ही दिवस काढाल.
1: श्रोते हो, किती छान समजावून सांगितलं ना सरांनी. योग हे फक्त शरीरावर काम करत नाही, तर शरीर, मन, श्वास आणि आपलं संपूर्ण व्यक्तिमत्व याच्या विकासावर योग हे काम करतं. व्यायाम आपल्याला तंदुरुस्त बनवतो, तर योग साधना आपल्याला निरोगी, संतुलित आणि आनंदी बनवते. तर मग चला योग करूया, निरोगी राहूया, आनंदी राहूया. या पॉझिटिव्ह नोटवर आज इथेच थांबूया. श्रोतेहो, वयाच्या 90व्या वर्षी इथे येऊन योगाची माहिती सांगणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही आज इथे आलात आणि योग साधना याविषयी आमच्या श्रोत्यांना जी माहिती दिलीत त्याबद्दल आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या वतीनं आणि आमच्या तमाम श्रोत्यांच्या वतीनं आपले खूप खूप आभार.
0: नाही, मलाही आपण इथं बोलवलं, माझे विचार सांगण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपला कृतज्ञ, धन्यवाद.
1: या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ज्येष्ठांसाठी सहज सुलभ योग साधना याविषयी योगतज्ज्ञ कीर्तिकुमार शंकर औरंगाबादकर यांची रेडिओ सखी सोनाली कानिटकर यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. सादर करते होते विवेक वानखेडे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे स्वेच्छा रक्तदान, काळाची खरी गरज। हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे, सकाळचे 10 वाजलेत। आता प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम। कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया उषा मंगेशकर आणि सहकलाकार यांनी गायलेलं आली अंगावर या चित्रपटातलं हे गीत। गीतकार दादा कोंडके आणि संगीतकार राम लक्ष्मण।

0: ते देखील आपने
1: फसला अनोळख्यापासून बचाव करा
2: RBI सांगते
1: जाणकार बना सतर्क रहा.

0: श्रोतेहो, इंद्रधनुष्य कार्यक्रमात बुधवार दिनांक 24 जून रोजी सकाळी 9:30 आपण ऐकाल योग आणि मानवी जीवन, याविषयी अनंत आगाशे यांची सुनेत्रा रेमणे यांनी घेतलेली मुलाखत.
1: ओमच्या जपामध्ये तर एवढं सामर्थ्य आहे, ओंकारम बिंदु संयुक्तम नित्यम ध्यायंति योगिना कामदम मोक्षदम चैव ओंकाराय नमो नमः, हा नुसता मंत्र लावायचा आणि त्याच्यात ध्यान करायचं आणि बसायचं.
0: तेव्हा श्रोतेहो, नक्की ऐका बुधवारी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य कार्यक्रमात योग आणि मानवी जीवन, याविषयी अनंत आगाशे यांची सुनेत्रा रेमणे यांनी घेतलेली मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

सुरेश वाडकर, उषा मंगेशकर आणि सहकलाकार यांनी गायलेलं वहिनी या चित्रपटातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते अनिल अरुण. श्रोतेहो, यापूर्वीचं जे गीत होतं ते होतं धनी कुंकवाचा. या चित्रपटातलं गीत गायलं होतं सुरेश वाडकर, साधना सरगम आणि सहकलाकार यांनी. गीतकार एन रेळेकर आणि डी आर जोशी. संगीतकार शशांक पवार.

0: अतिवृष्टीच्या परिस्थितीत सुरक्षित ठिकाणी राहा आणि पायी किंवा वाहनाने प्रवास करू नका. पाऊस पडत असताना किंवा विजा चमकत असताना नागरिकांनी झाडाखाली उभं राहू नये, मोबाईलवर संभाषण करू नये आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून दूर राहावं. अशा परिस्थितीत पक्कं घर किंवा इमारतीमध्ये आसरा घ्यावा.
1: मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन स्थितीमध्ये मदतीसाठी सर्व जिल्ह्यांमध्ये 1077 या टोल फ्री आपत्ती व्यवस्थापन क्रमांकावर जरूर संपर्क साधावा. हा टोल फ्री क्रमांक पुन्हा एकदा 1077.

मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोतेहो आता ऐकूया बेधडक दे धडक. या चित्रपटासाठी ज्योत्स्ना हर्डीकर आणि सहकलाकार यांनी गायलेलं अश्विनी धोंगडे यांचं हे गीत, संगीतकार अनिल मोहिले.

0: सन 1980 अप्रैल का एक दिन,
1: तू है

श्रोतो, यानंतर म्हणजे 11 वाजता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार नमस्कार रसिक श्रोतेयो, आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात रेडिओ मित्र मी मोरेश्वर मधुकर जोशी आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो.

श्रोत्यो, बॉलिवूडमध्ये अगदी 50 दशकापासून अजरामर झालेले प्रख्यात गायक म्हणजे मुकेश. मुकेश यांचं पूर्ण नाव मुकेश चंद माथुर. मुकेश यांचा जन्म 22 जुलै 1923 या दिवशी दिल्लीमध्ये झाला होता. आपल्या फिल्मी कारकिर्दीत त्यांनी 10,000 अधिक गीतांना आपला आवाज दिला. उर्दू, पंजाबी, तामिळ, बंगाली, मराठी, गुजराती या भाषातही त्यांनी गाणी गायली आहेत. अनुनासिक स्वर आणि गायकीत ओतप्रोत भरलेला दर्द ही त्यांच्या गायनशैलीची वैशिष्ट्य होती.

0: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम
1: दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र.

0: श्रोतेहो, इंद्रधनुष्य कार्यक्रमात बुधवार दिनांक 24 जून रोजी सकाळी 9:30 आपण ऐकाल योग आणि मानवी जीवन याविषयी अनंत आगाशे यांची सुनेत्रा रेमणे यांनी घेतलेली मुलाखत.
1: ओमच्या जपामध्ये तर एवढं सामर्थ्य आहे, ओंकारम बिंदु संयुक्तम नित्यम धायंती योगिना कामदम मोक्षदम चैव ओंकाराय नमो नमः, हा नुसता मंत्र लावायचा आणि त्याच्यात ध्यान करायचं आणि बसायचं.
0: तेव्हा श्रोतेहो, नक्की ऐका बुधवारी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य कार्यक्रमात योग आणि मानवी जीवन याविषयी अनंत आगाशे यांची सुनेत्रा रेमणे यांनी घेतलेली मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
2: श्रोतेहो, मुकेश यांचा आवाज दर्द भरा असा होता. त्यांचं गाणं ऐकताना कुणीतरी हृदयातून सप्तसूर छेडत असल्याची जाणीव व्हायची. त्यातही अनुनासिक स्वर ही त्यांची ओळख होती. 1923 तो ब्रिटिश राजवटीचा असा काळ होता. तेव्हा त्यांचे वडील इंजिनियर होते. तो काळ असा होता जेव्हा सैगल साहेबांच्या गायकीचा प्रभाव जनमानसावरती होता. मुकेश शाळेमध्ये चांगले गायचे. शाळेच्या कार्यक्रमात त्यांना सगळेजण गायला सांगायचे. एकदा बहिणीच्या लग्नात त्यांना गाण्याचा आग्रह झाला आणि त्यांच्या सुरांची मोहिनी तेव्हाच्या फिल्म इंडस्ट्रीतल्या अशा एका माणसावरती पडली की मुकेश यांच्यासाठी पुढचे दरवाजे खुले झाले. ते होते मोतीलाल. त्यांनी दुसऱ्याच दिवशी मुकेश यांच्या वडिलांना भेटून मुकेशला त्यांच्यासोबत मुंबईला पाठवण्यासाठी विचारणा केली आणि तुमचा मुलगा संगीत क्षेत्रात चांगलं नाव कमावेल असं त्यांना सांगितलं. तेव्हा त्यांना आपला मुलगा गातो हे कधी कळलं. 75-80 वर्षापूर्वीचा तो काळ असल्यानं चित्रपट आणि त्यातील कलाकारांना फारसं चांगलं म्हणत नसत. त्यामुळे मुकेश यांच्या वडिलांनी नकारच दिला. पुढे मग काही दिवसांनी मुकेश यांच्या वडिलांना टेलिग्राम पाठवून मुकेश यांना फिल्ममध्ये पाठवता का अशी पुन्हा त्यांनी विचारणा केली. तेव्हा खूप आग्रह होत असल्यानं वडिलांनी मुकेश यांना फिल्ममध्ये जाण्याची परवानगी दिली. 1947 मुकेश यांनी नलिनी जयवंत यांच्यासोबत निर्दोष या चित्रपटात नायकाची भूमिका केली. तो चित्रपट फारसा चालला नाही, पण योगायोग पहा मोतीलाल यांचा पहिली नजर हा चित्रपट तयार होत होता आणि पहिल्यांदा मोतीलाल गाणार नव्हते. त्यांना मुकेश यांचा आवाज देण्याचं ठरलं. ऐकूया या पहिली नजर या चित्रपटातलं हे गीत. गीतकार सफहर आई सीतापुरी आणि संगीतकार अनिल बिस्वास.

दिल जलता है तो जलने दो या गाण्यानं त्या काळात महा रेकॉर्ड केला. हे गाणं अगदी सैगल साहेबांच्या आवाजात गायलं होतं. इतका मुकेश यांच्यावर सैगल साहेबांच्या गायकीचा प्रभाव होता. बरं, तोपर्यंत ते कधीही सैगल साहेबांना भेटलेही नव्हते. हे गाणं सुपरहिट झालं आणि मुकेश नावाचा नवा तारा संगीताच्या दुनियेत चमकू लागला. मात्र या गाण्याची एक गंमत आहे. दिल जलता है तो जलने दो हे गाणं रेकॉर्ड झाल्यानंतर ते चित्रपटातून काढण्याचा निर्णय घेण्यात आला. मुकेश यांनी अक्षरशः हात जोडल्यानंतर एक आठवडा हे गाणं चित्रपटात ठेवणार असं ठरलं. तोपर्यंत प्रेक्षकांना आवडलं तर ठेवणार, नाहीतर काढून टाकणार अशी अट घालण्यात आली. मुकेश यांच्याकडे काही पर्याय नव्हता, ते हो म्हणाले. पुढे या गाण्यानं लोकप्रियतेच्या बाबतीत हिमालयाची उंची गाठली हो, आणि गाणं चित्रपटात कायम राहिलं हे वेगळं सांगण्याची गरज नाही. या गाण्याची आणखीन एक गंमत म्हणजे खुद्द सैगल साहेबांनाही प्रश्न पडला होता की त्यांनी हे गाणं कधी गायलं बरं. यावरून या गाण्याची लोकप्रियता आणि मुकेश यांच्यावर सैगल साहेबांचा किती प्रभाव होता हे दिसून येतं.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र,
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्यगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती.
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे.
2: श्रोते हो, गुरुवार दिनांक 25 जून रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात सायटिका आजारासाठी आयुर्वेद आणि योगोपचार याविषयी वैद्य कीर्ती.

0: ती गुर्जर यांच्याकडून. त्यांच्याशी संवाद साधलाय वंदना मुसळे यांनी.
1: सायटिकासाठी आयुर्वेदामध्ये गृध्रसी असं नाव आलेलं आहे आणि 80 वातविकार सांगितलेले आहेत. या वातविकारांपैकी एक असा गृध्रसी असा आजार सांगितलेला आहे.
0: तेव्हा श्रोते हो, जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य आपल्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
2: श्रोतो, आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपण मुकेश यांच्याविषयी जाणून घेत आहोत. मुकेश हे उत्तम गायक होतेच, तेवढेच ते देवमाणूस देखील होते. अत्यंत सोज्वळ, मितभाषी आणि कोणालाही न दुखावणारा असा त्यांचा स्वभाव होता. म्हणजे या व्यवहारी जगात सब कुछ सीखा हमने, ना सीखी होशियारी, सच है दुनिया वालो के हम है अनाळी, या गाण्याप्रमाणे ते होते. तो काळच असा होता की सर्वांवरती सैगल साहेबांच्या आवाजाची जादू होती. त्यातून ना मोहम्मद रफी सुटले, ना किशोरदा, ना लता दिदी. त्यात मुकेश यांचा आवाज दर्दभरा असा असल्यामुळे सुरुवातीला त्यांच्यावरती सैगल साहेबांच्या आवाजाची कॉपी करतो असा शिक्का मारला गेला. विशेष म्हणजे मुकेश यांनीही हे मान्य केलं होतं, पण हळूहळू त्यांनी स्वतःची गायकी निर्माण केली आणि जगासमोर मुकेश म्हणूनच ते लोकप्रिय झाले. ऐकूया द राईट अँड द रॉंग या चित्रपटासाठी वेदपाल वर्मा यांचं हे गीत. संगीतकार वेदपाल वर्मा.

0: निसर्ग इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन।
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz वर।
1: सादर करते विवेक वानखडे।
2: श्रोत्यो, प्रेमभंग झालेल्या नायकाचा विरह, त्याच्या मनातील विषण्णता रसिकांपर्यंत त्याच तीव्रतेनं पोहोचवण्यात मुकेश यांच्या आवाजाला तोड नाही। मुकेश म्हणजे निष्पाप, मधुर आणि खिन्न स्वरांचा उत्कृष्ट मिलाफच जणू। त्यांनी गायलेल्या विरहगीतांनी आजच्या तरुण पिढीच्या डोळ्यात टचकन पाणी येतं, यावरूनच मुकेश यांच्या गायनाची प्रचिती येते।

0: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती। हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड। यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता। आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशंकर।

म्हणजे जणू मोतीच. त्यांची गायनशैली अफलातूनच होती. हे मुकेश यांच्याबद्दलचे संगीतकार सलील चौधरी यांचं मत. मुकेश यांच्या अद्वितीय अशा गानप्रतिभेची साक्ष देतात.

श्रोत्यो, आज जरी मुकेश शरीराने आपल्यात नसले तरी मात्र त्यांची गाणी आपल्याला सदैव आनंद देत आहेत आणि पुढेही ते आनंद देत राहतील. त्यांच्या गीतांमधून ते आपल्यातच असण्याची जी जाणीव करून देत राहतात, त्यामुळे हे मी वाक्य म्हटलं. संगीत क्षेत्रातील हा तारा कायम अढळ राहील, अगदी ध्रुव ताऱ्याप्रमाणेच. त्यांच्या पवित्र स्मृतींना आमचं विनम्र अभिवादन.

बरोतर श्रोते हो, याबरोबरच आजच्या गाता रे हे बिरा दिल या कार्यक्रमातून आम्ही आपला आता निरोप घेतोय. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतो, यानंतर म्हणजे 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्र अस्मिता वाहिनी मुंबई केंद्राचं या सभेतलं प्रसारण आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत. 12 वाजता आपण ऐकणार आहोत वनिता मंडळ हा कार्यक्रम.
1: वेब्स, ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते आपण ट्यून केलेली आहे. दुपारचे 12 वाजलेले आहेत. वनिता मंडळाचा कार्यक्रम

मैत्रिणींनो आणि श्रोतेहो नमस्कार. वनिता मंडळाच्या आजच्या कार्यक्रमात पावसाच्या प्रफुल्लित सरींसोबत मी दीप्ती आंबेकर आपले सहर्ष स्वागत.

स्वागत करते. आज मुंबईतील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच असा आनंद दिसतो आहे. वातावरण गारेगार झालं आहे. हे असंच वातावरण आणि पावसाची साथ सोबत संपूर्ण ऋतूभर असावी अशी आशा करूया. आणि आता आपण ऐकणार आहोत कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात, आणि त्यानंतर गुणसागर गंभीर या विशेष कार्यक्रमाचा दुसरा भाग आपण ऐकणार आहोत, ज्यामध्ये डॉक्टर वर्षा भावे यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. तर आता आपण ऐकूया आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका. लेखिका आहेत स्मिता जोगळेकर आणि सहभागी कलाकार दिनेश अडावतकर, चेतना झांजे आणि सादरकर्त्या नेहा खरे.

0: सुखदा क्या बात है, पाऊस आला, वारा आला, रान लागले नाचू वगैरे, म्हणजे मूड बीड आधीच मस्त बनवून तयार आहे झकास.
1: रोहित कसं आहे ना, ते म्हणतात ना, तहान लागल्यावर विहीर खणायला जाऊ नये.
0: मग तू काय आताच निघालीस की काय?
1: निघालीस म्हणजे मी कुठे निघाले?
0: मला वाटलं विहीर खणायला निघालीस की काय.
1: ए पुरे रे, कोण कशाला विहीर वगैरे खणायला देईल, तुझं ना काही असतं बघ.
0: सॉरी, म्हटलं आज आपला मूड एकदम भिगा भिगा दिसतोय.
1: मूड ना आहे खरा, ओला ओला, चिंब चिंब, मस्त मस्त.
0: पण नुसता मूड बनून काय फायदा सुखदा?
1: पावसाच्या बाबतीत कसला आलाय रे फायदा आणि तोटा? हा तो काय भौतिक व्यवहार आहे का? निसर्ग आहे बाबा तो, द निसर्ग.
0: अगं मी तेच म्हणतोय, या पावसाचं हे नेहमीच असतं, येतो येतो म्हणतो आणि गायब होतो. आणि वाटतं आज काही पाऊस येणार नाही, नेमका तेव्हा,
1: नेमका तेव्हाच बरसतो. बरोबर, अरे असाच असतो पाऊस, तुम्हाला बुचकळ्यात टाकणारा, तुमची फिरकी घेणारा.
0: अगं त्याची मजा होते, पण लोकांची भंभेरी उडते त्याचं काय?
1: हीच तर पावसाची मजा आहे, त्याला गृहीत धरू नका. पाऊस चीजच अशी आहे की
0: चीज. येस येस, चीज पिझ्झा, चीज सँडविच आणि चीज चिली टोस्ट वगैरेची आठवण हमखास करून येणारा हा पाऊस चीज क्या
1: आले खादाड खाऊ, पुन्हा घूम फिर के खाण्यावर आले. मी वेगळंच म्हणते.
0: अच्छा अच्छा, वेगळं का? म्हणजे चीज टोस्ट नको असेल तर साधा चीज पराठा किंवा चीज डोसा सुद्धा.
1: अरे रोहित ट्रॅक सोडू नको, पाऊस अशी चीज आहे असं मी म्हटलं. सांग बरं, पाऊस म्हणजे काय आणि तो काय काय करू शकतो?
0: चौथी मध्ये असताना पाऊस विषयावर निबंध लिहिला होता, तो शेवटचा, आता पुन्हा सांगू नकोस.
1: अरे थोडा तरी रोमॅन्टिक हो, रसिकपणा दाखव कवितेच्या, गाण्याच्या, चार ओळी आठव.
0: हा पावसाची गाणी वगैरे आपण सांगू शकतो, म्हणजे टिप टिप बरसा पाणी, नाहीतर बरसो रे मेघा मेघा, किंवा ते आपलं मराठी कुठलं गं, ते
1: श्रावणात
0: घन निळा,
1: घन घन माला नभी दाटल्या.
0: अगं शेकडो गाणी आहेत अक्षरशः, बालगीत, प्रेमगीत, विरहगीत, जथ्यांनी पावसात भिजताना गायलेली गाणी, सगळ्या व्हरायटी आहेत पावसाच्या.
1: पण रोहित, सिमेंट कॉन्क्रीटच्या भिंतीमध्ये बसून आपण खिडकीतून पाऊस बघत ही गाणी म्हणतो नाही का?
0: तसं अगदी माझ्या मनातलं बोललीस सुखदा. पाऊस रिमझिम असेल तर ठीक आहे, पण अकाली आलेला किंवा झोडपणारा पाऊस म्हटला ना की त्याची ती रौद्र रूप घाबरवून टाकतात बघ.
1: आता तर काय दिवसेंदिवस सगळं अनिश्चित होत चाललंय रे, हवामानात, तापमानात वरचेवर होणारे बदल.
0: तर काय, आणि त्यामुळे सगळ्या ऋतूंची सुद्धा बिघडलेली गणित, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आहेत या, नाही का?
1: पूर्वी खरोखर ऋतू सुद्धा ना शिस्तीने आणि वेळापत्रकाप्रमाणे यायचे, आपल्याकडे शाळेच्या सुट्ट्या सुद्धा त्याप्रमाणे ठरवलेल्या असायच्या.
0: आणि आता आपण म्हणजे माणसांनीच हे तंत्र बिघडवून टाकले पार.
1: हो ना, प्रवासाला जाताना सुद्धा आपण हल्ली म्हणतो की तिन्ही ऋतूंची तजवीज बरोबर ठेवावी लागते, म्हणजे स्वेटर पण, छत्र्या पण, उन्हासाठीचे पातळ कपडे पण.
0: आणि आपल्याकडे हवामान खात्यावर विनोद करण्याची पद्धत पूर्वीपासूनच आहे, तुला तो विनोद माहितीये ना?
1: काय?
0: हवामान खात्याच्या वेबसाईटवर बघून एक मित्र दुसऱ्या मित्राला म्हणतो,

0: आज हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज दिलाय.
1: मग मित्राने खिडकीतून बाहेर बघितलं आणि म्हणाला, पण बाहेर तर कडक ऊन पडलंय.
0: त्यावर पहिला मित्र म्हणतो, अरे हवामान खात्याचा अंदाज आहे, पाऊस पडायचा की नाही हे शेवटी पाऊसच ठरवेल.
1: कसं आहे ना, पण स्वतःला कशातलं काही ठाऊक नसताना इतरांवर विनोद करणं चुकीचं आहे. हवामानाचा अभ्यास, नजीकच्या भविष्यकाळात हवामानात होणारे बदल, या गोष्टींवरती वेधशाळा सतत काम करत असतात.
0: आणि पाऊसच नाही तर चक्रीवादळ किंवा निसर्गातल्या इतर अनेक हालचालींची आधीच माहिती आपल्याला आपल्या वेधशाळांमुळे मिळते.
1: आणि नैसर्गिक आपत्तींपासून बचाव करण्याचे उपाय आधीच योजता येतात. लोकांना फक्त बालिश विनोद सुचतात.
0: पण अशा आस्थापनांच्या कामाची प्राथमिक माहिती तरी सामान्य लोकांनी करून घ्यावी, नाही का?
1: अरे काही देशांमध्ये तर सैन्यात किंवा पोलीस खात्यात काही काळ काम करणं हे अनिवार्य आहे.
0: काही देशांमध्ये तर सामान्य नागरिकांना ज्युरी म्हणून सुद्धा काम करणं कंपल्सरी असतं.
1: तसंच वेधशाळा किंवा अन्य सरकारी संस्थांमधल्या कामाची नागरिकांनी ओळख करून घ्यायला हवी.
0: थोडक्यात काय, तर पाऊस म्हणजे केवळ ओले ती गाणी आणि कांदा भजी नव्हे, तर पाऊस म्हणजे कोट्यवधी लोकांसाठी वेगवेगळी रूप घेऊन येणारा बहुरूपीच, नाही का?
1: अरे वा वा वा, क्या बात है रोहित. किती छान उपमा दिलीस तू पावसाला, बहुरूपी. अगदी खरंय.
0: हे सुखद, ऐक ना, कुठेतरी पावसाळी पिकनिकला जाऊया ना आपण यावर्षी, किंवा छोटासा ट्रेक तरी करूया.
1: अरे हो.

0: विचारसरणीतून बाहेर पडतच नाहीत ना रे.
1: तर काय, एवढं सांगून सुद्धा लोक पाकिटं आणतात, उत्सव मूर्तींच्या हातात ती बळेच कोंबतात. अशा वेळी ना त्या माणसाची परिस्थिती विचित्र होऊन जाते बघ.
0: खरे, मी तर पक्क ठरवलंय की जिथे आहेर नको असं लिहिलेलं असेल तिथे नाही द्यायचं आपण प्रेझेंट.
1: आणि मग त्यांनी दिलेलं रिटर्न गिफ्ट सुद्धा घ्यायचं नाही म्हटलं.
0: अर्थात हेही बरोबर आहे, हेही अध्यारूतच आहे. ही देवाणघेवाणीची पद्धत म्हणजे असं वस्तुरूपाने काही देणं वगैरे हे बंद करायला पाहिजे.
1: अगं पण म्हणजे काय भेटी गाठी करायच्याच नाहीत की काय?
0: मी असं अजिबात म्हटलं नाही. नातेवाईकांनी मित्रमंडळींनी जरूर भेटावं, बोलावं, मस्त खावं प्यावं.
1: करे, पोटभर मजा मस्ती दंगा करावा आणि छान आठवणी घेऊन आपापल्या घरी परतावं.
0: त्यात मग कुणी किती दिलं, कुणी काय घेतलं हे आलं ना की मग हिशोब आले, गणित आली.
1: तर काय, आणि मग भेटण्यातला सगळा जो आनंद असतो ना, निखळ आनंद विरून जातो. काही मंडळी तर जुन्या गोष्टी आणि हिशेब काढायला घेतात.
0: लोकांनी साध्या साध्या गोष्टी उगाच अवघड करून टाकतात, नाही का रे रोहित?
1: अगदी बरोबर बोललीस. आमचे एक सर होते बर का, ते म्हणायचे हे देवाणघेवाण किंवा भेटी देणं अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी गरजेचं असतं म्हणे.
0: अरे पण ज्याला जे हवं ते तो घेईल की विकत, आणि त्यातून मिळेल चालना अर्थव्यवस्थेला. त्यासाठी सोम्याने गोम्याला अनावश्यक वस्तू द्यायची गरज काय असं मी म्हणते.
1: अगं आणि अनेकदा तर या आलेल्या वस्तूच पासिंग द पार्सल करत करत पुढे पुढे ढकलल्या जातात.
0: अगदी खरंय. एकदा प्रभा मावशींनी कुमुद मामीला दिलेली साडी फिरून फिरून पुन्हा मावशीकडे आली. आता बोल.
1: हो काय गोंधळ झाला होता तेव्हा. अर्थात मामीनी काहीतरी गोलमोल कारण देत विषय मिटवून टाकला ते वेगळं.
0: हो म्हणजे प्रकरण मिटलं, पण देण्या घेण्याचा विषय निघाला की प्रभा मावशी आवर्जून हा उल्लेख करतात, आठवण काढतात.
1: आता तिचं वाटणं सुद्धा बरोबरच आहे, आणि मामी जर ती साडी वापरणार नव्हती तर तिनं ती कोणाला तरी वापरायला देणं हे सुद्धा बरोबर आहे.
0: अरे पण देणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमाच्या भावना असतात ना त्या वस्तू बरोबर.
1: असतात ना, मग त्या भावना सुद्धा ट्रान्सफर झाल्या साडी बरोबर. काय जाऊ दे ग, आपण कशाला याचा किस पडतोय.
0: तेही खरंच आहे, जिथे लिहिलेलं असेल आहेर नाही तिथे आपला इरादा पक्का आहे. नो आहेर नो सरप्राईज धक्का.
1: करेक्ट. बरं तिकडे आहेर देऊया नको, पण आज मस्त भजी खायचा मूड आहे, मला भजांचा आहेर मिळेल का?
0: रोहित एक मिनिट. अरे आठव परवाचा सरलेला रविवार आठवतोय का? आठव योग दिवस नाही का, त्या दिवशी केलेला निर्धार.
1: अगं पण तूच मला मध्ये म्हणाली होती
0: काय काय
1: की काय सारखा हा दिवस तो दिवस सांगत असतोस, कॅलेंडर घेऊन बसतोस की काय वगैरे वगैरे. कोण म्हणलं होतं?
0: अरे हो ना, कुणी कसलाही विषय काढला की तिचं आपलं झालं सुरू. आज काय तर सायकल दिवस, उद्या काय वाहन वापरू नका दिवस, पायी चाला दिवस, काय हे आणि ते काय.
1: अगं सुखदा मला आवडतं हे, म्हणजे कॅलेंडर मधले असे जे दिवस असतात ना.
0: कॅलेंडर मध्ये काय शिवाय इंटरनेटवर पण बघतो.
1: पण महत्वाच्या विषयांची आठवण करून देतात हे दिवस, एरवी ते विस्मरणात गेलेले असतात त्यानिमित्ताने आठवण होते.
0: बरं बरं, इतकं काही मनाला लावून नको घेऊस. मला जे वाटलं ते म्हटलं. तुला जर खरं तुझं मन वगैरे मी दुखावलं असेल तर सॉरी.
1: हो हो आहे आहे आहे. काही देशांमध्ये राष्ट्रीय सॉरी दिवस सुद्धा साजरा करतात.
0: देवा
1: पण जाऊ दे, मी यापुढे कधी कधी सांगणार नाही तुला आता या विशेष दिवसांबद्दल. जाऊ दे.
0: अरे बापरे, तू रागावलास रुसलास की काय चक्क?
1: नाही ग, पण म्हणजे काय आहे की मला भजी खावीशी वाटत होती आणि तू असं बोललीस म्हणजे.
0: अरे
1: मग ठरलं तर आज भजी करायची, मस्त कांदा बटाटा ढोळी मिरची आणि यस साधी मिरची मीठ लावलेली तळलेली वगैरे.
0: हा आमची आई की नाही केळ्याची भजी काय मस्त करते रे, आणि वांग्याची ओव्याची भजी लाजवाब. आहा हा, आठवणींबरोबर ती चव जिभेवर अशी मस्त उतरून आली रे.
1: मग करा आता भजनची तयारी.
2: मी आले पण मला सांगा जेव्हा तेव्हा तुमचा खायचा विषय कसा असतो रे, आणि दरवाजा सताड उघडा ठेवून भजी खाण्याच्या गप्पा मारताय.
0: अगं वार झकास सुटलंय म्हणून रोहित म्हणाला की सगळी दार खिडक्या मस्त उघडं ठेवूया आपण, आणि म्हणून मुख्य दार सुद्धा ठेवलं आम्ही उघडत.
1: आता भजी तळायला घेताना मात्र लावून घेणार बर का.
2: अरे वा, म्हणजे परफेक्ट वेळी आलीये. मी सुखदाचं शेवटचं वाक्य ऐकलं.
0: काय ग काय?
2: केळ्याची आणि वांग्याची भजी.
0: ते फक्त वाक्य होतं बरं का रेवा. कोणीही इथे काही भजी वगैरे करत नाहीये. रोहित आपले मनात मांडे खातोय.
1: अरे पण हा म्हणजे सुखदाला मी सांगतोय मांडे नको, भजी कर, कांदा मुळा भजी.
0: आहे आहे, आज मुळ्याचीच आहे पण भजी नाही,

0: भाजी
1: सुखदा अगं तुला माहिती आहे ना मला मुळा अजिबात म्हणजे अजिबात आवडत नाही आणि तू नेमकी मुळ्याची भाजी केली.
0: खायच्या पदार्थाला कधीच तोंड वेंगाडू नये, नावं ठेवू नये. दिनू काकांचं वाक्य आठवतंय ना, अन्न देवता नाराज होते.
1: अरे पण ज्यांना खायचं आहे त्यांनी खुशाल खा, मला नाही आवडत तर नाही आवडत, मग कशाला आणतेस तो मुळावर उठणारा हा मुळा.
0: कोट्या जिथे तिथे कोट्या. तुला शिजवलेला आणि किसलेला मुळा आवडत नाही मला माहिती आहे, आणि म्हणून आज मी मुळ्याचं थालीपीठ केलंय.
2: आई ग, हे तर फारच टॉर्चरिंग आहे.
1: रेवा रेवा, उठ उठ, चप्पल घाल, उठ आधी उठ.
0: अरे ती आत्ता आली ना, अजून बसली सुद्धा नाहीये. हा, तिला पाणी सुद्धा विचारलं नाही आपण.
2: हो ना बिचारी, मी का आले, कशी आणि कुठून आले हे कोणी विचारलंच नाही मला. आणि घराचे यजमान मला बाहेर काढायला निघालेत.
1: अगं मग तू खाणारेस का ते मुळ्याचं थालीपीठ? बघ खायचं असेल तर बस मग. आणि

0: रिहर्सल वगैरे नको आहे ना नक्की?
1: थांबा थांबा, इमोशनल ब्लॅकमेलर मंडळींनो थांबा. घ्या, कांदा चिरायला घ्या कोणीतरी. मी सिमला मिरची आणि बटाटा चिरते.
2: ये होईना बात. चला, आपला बाण निशाण्यावर लागला तर. सुखदा, तू भजाचं पीठ भिजवायला घे, म्हणजे ते आपल्याला काय नीट जमत आहे बुवा.
0: आणि मी बाल्कनीतल्या कुंडीतून ओव्याची पानं आणते आणि केळ्याचे काप करते. ठीक आहे,
1: तुम्ही दोघं ना खरंच महाकावेबाज आहात.
2: अरे कावेबाज काय, सीधी उंगली से घी नाही निकलता, तर उंगली टेढी करणी पडती आहे ना. तुला तर माहिती आहे मला अजिबातच आवडत नाही तो टपरीवरच्या तेलाचा जळका वास वगैरे.
0: आणि मी टपरी तर सोडाच, काचेचे बंद दरवाजे असतील अशाच ठिकाणी खायला जाते. नो जंक, नो स्ट्रीट फूड, आणि पावसाळ्यात तर नाहीच नाही.
1: वा वा, मुणी बाळ ग अगदी. हा बरं, मी स्वतः काही मिरची नाही खाणार आहे, पण रोहितला लागतेच भजांबरोबर तळलेली मिरची.
2: हिरव्या मिरचीमध्ये सी व्हिटॅमिन असतं, अरे तसेच भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात.
0: आणि हिरवी मिरची हृदयासाठी आणि त्वचेसाठी उत्तम, म्हणून रोजच्या आहारात
1: पुरे पुरे करा. हा भी म्हणजे माझी बिल्ली हमारी बिल्ली हमी से मी आहो तसं चाललंय हे. हा चला गुपचूप कामाला लागा.
2: ए थोडी जास्तच करूया भजी, म्हणजे कसे आई बाबांना सुद्धा पाठवता येतील ना.
0: छे छे, गार भजांना ती मजा नाही, आणि आपल्या आई साहेब सकाळचा पदार्थ संध्याकाळी खातील, इम्पॉसिबल
2: राहिलं. पण जास्तीचे करूया. सुखदा, रविवारी योग दिवसाला आपण निर्धार केला त्याचं काय?
1: योग उपाशी राहायला किंवा मन मारायला सांगत नाही रे, फक्त आहार विहार आणि आचार विचार याच्या मध्ये तारतम्य राखायला सांगतो.
0: आणि कॅलरी बर्न करायला, हो ना?
1: म्हणजे वाटेल ते खा आणि बर्न करा असा अर्थ नाही त्याचा रे. वा, काही दिवस नियमित काम केल्यावर जशी शाळेला ऑफिसला सुट्टी मिळते की नाही,
2: तशीच शरीराला मनाला म्हणजे व्यायामाला सुद्धा सुट्टी देऊ शकतो, खरंय ना?
1: यातलं फक्त शेवटचं अर्ध वाक्य नको, त्या आधीचं निम वाक्य जास्त महत्वाचं आहे.
0: ए सुखदा, आता पुढच्या वेळी येताना ना मी तुझ्यासाठी तेल किती तापलं ते बघायचा थर्मामीटर घेऊन येईन.
1: कर्म आणि कहाणी. अगं तेल किती तापलं हे बघायला काही म्हणजे उपकरणाची गरज नाही ग.
2: पुन्हा एकदा, दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए, किंवा आमच्या अर्थशास्त्रातला मूलभूत नियम क्रिएट डिमांड, गरज निर्माण करणे.
1: जाहिरातींचा मारा करून ग्राहकाला असं वाटायला लावणं की खरंच मला या गोष्टींची फार फार गरज आहे.
0: अगं पण म्हणजे या गोष्टी कामाच्याच असतात ना, फक्त त्याची आपल्याला जास्तीची माहिती मिळते एवढंच.
1: आता तू काय म्हणजे ते तेल तापलंय की नाही हे पाहणं.

0: गुरुदेव
1: ची पानं आणते आणि केळ्याचे काप करते. ठीक आहे,
2: तुम्ही दोघं ना खरंच महाकावेबाज आहात.
3: अरे कावेबाज काय, सीधी उंगली से घी नाही निकलता, तर उंगली टेढी करणी पडती आहे ना. तुला तर माहिती आहे मला अजिबातच आवडत नाही तो टपरीवरच्या तेलाचा जळका वास वगैरे.
1: आणि मी टपरी तर सोडाच, काचेचे बंद दरवाजे असतील अशाच ठिकाणी खायला जाते. नो जंक, नो स्ट्रीट फूड, आणि पावसाळ्यात तर नाहीच नाही.
2: वा वा, उणी बाळ ग अगदी. हा बरं, मी स्वतः काही मिरची नाही खाणार आहे, पण रोहितला लागतेच भजनबरोबर तळलेली मिरची.
3: हिरव्या मिरचीमध्ये सी व्हिटॅमिन असतं, तसेच भरपूर अँटीऑक्सिडंट असतात.
1: आणि हिरवी मिरची हृदयासाठी आणि त्वचेसाठी उत्तम, म्हणून रोजच्या आहारात
2: मांस पुरे पुरे करा. हा भी म्हणजे माझी बिल्ली हमारी बिल्ली हमी से म्याऊ तसं चाललंय हे. हा चला गुपचूप कामाला लागा.
3: ए थोडी जास्तच करूया भजी, म्हणजे कसं आई बाबांना सुद्धा पाठवता येतील ना.
1: छे छे, गार भजांना ती मजा नाही, आणि आपले आई साहेब सकाळचा पदार्थ संध्याकाळी खातील. इम्पॉसिबल
3: राहिलं, पण जास्तीचे करूया. सुखदा, रविवारी योग दिवसाला आपण निर्धार केला त्याचं काय?
2: योग उपाशी राहायला किंवा मन मारायला सांगत नाही रे, फक्त आहार विहार आणि आचार विचार याच्यामध्ये तारतम्य राखायला सांगतो.
1: आणि कॅलरी बर्न करायला, हो ना.
2: म्हणजे वाटेल ते खा आणि बर्न करा असा अर्थ नाही त्याचा रेवा. काही दिवस नियमित काम केल्यावर, जशी शाळेला ऑफिसला सुट्टी मिळते की नाही,
3: तशीच शरीराला मनाला म्हणजे व्यायामाला सुद्धा सुट्टी देऊ शकतो, खरं आहे ना.
2: यातलं फक्त शेवटचं अर्ध वाक्य नको, त्या आधीचं निम्मं वाक्य जास्त महत्वाचं आहे.
1: ए सुखदा, आता पुढच्या वेळी येताना ना मी तुझ्यासाठी तेल किती तापलं ते बघायचा थर्मामीटर घेऊन येईल.
2: कर्म आणि कहाणी. अगं तेल किती तापलं हे बघायला काही म्हणजे उपकरणाची गरज नाही ग.
3: पुन्हा एकदा दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए, किंवा आमच्या अर्थशास्त्रातला मूलभूत नियम क्रिएट डिमांड, गरज निर्माण करणे.
2: जाहिरातींचा मारा करून ग्राहकाला असं वाटायला लावणं की खरंच मला या गोष्टींची फार फार गरज आहे.
1: अगं पण म्हणजे या गोष्टी कामाच्याच असतात ना, फक्त त्याची आपल्याला जास्तीची माहिती मिळते एवढंच.
2: आता तू काय म्हणजे ते तेल तापलं

0: श्रोत्या नमस्कार. गुणसागर गंभीर या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागामध्ये आज आपण भेटलो आहोत. पंडित निळकंठबुवा अभ्यंकर हे स्वतः उत्तम गायक आणि संगीतकार होते. आपल्या शिष्यांनाही त्यांनी उदारपणे संगीतविद्या दिली, त्याबद्दल वर्षाताईंच्या मनातही अत्यंत कृतज्ञ असे भाव आहेत. पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्ताने बुवांच्या शिष्या डॉक्टर वर्षा भावे ह्या त्यांच्या आठवणी सांगताहेत. आज त्यांच्याशी संवादाचा हा दुसरा भाग. आणि आजच्या या भागाच्या सुरुवातीलाच चिन्मय लेले याच्या स्वरातलं हे गीत आत्ता आपण ऐकलं. बुवांनी संगीतबद्ध केलेल्या ह्या रचना त्यांना सांगीतिक मानवंदना देताना वर्षाताईंनी नव्या गायकांकडून गाऊन घेतल्या. त्यातली काही गाणी सुद्धा आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत आणि त्यातलंच हे पहिलं गीत होतं. वर्षाताई, बुवा एकीकडे संगीताच्या शिकवण्या किंवा शिष्य घडवण्याचं काम करत होते, त्याच वेळेला त्यांचं स्वतःचंही करिअर सुरू होतं. सी रामचंद्र यांचे ते सहाय्यक होते. तर मग तुम्हाला कधी बुवांबरोबर अशा काही रेकॉर्डिंगना वगैरे जाण्याची संधी मिळाली का?
1: हां, म्हणजे सी रामचंद्र मला भेटले नाहीत. म्हणजे मी कधीतरी कॉलेजमध्ये असताना मला ना एका स्पर्धेच्या निमित्ताने सी रामचंद्रांच्या कडनं बक्षीस घ्यायला मिळालं होतं. पण नंतर तसा काही योग नाही, कारण मी बुवांकडे शिकायला लागले तेव्हा सी रामचंद्र नव्हते. पण बुवांचे एक अगदी जवळचे मित्र म्हणजे अण्णा जोशी, जे संगीताच्या क्षेत्रात खूपच मोठं नाव त्यांचं, म्हणजे रिदमिस्ट म्हणून सुधीर फडक्यांच्या बरोबर ते गीत रामायणाला कायम त्यांनी आयुष्यभर साथ केली माझ्या कल्पनेप्रमाणे.

0: पण त्याच वेळेला ते वेगवेगळ्या फिल्म इंडस्ट्रीतल्या गाण्यांसाठी म्युझिक म्हणजे रिदम अरेंजर म्हणून काम करत असत.
1: बर.
0: तर एकदा मेहबूब स्टुडिओमध्ये बुवा मला घेऊन गेले होते. मला म्हणले तुम्हाला रेकॉर्डिंग बघायला नेतो आज फिल्मचं. आणि मेहबूब स्टुडिओमध्ये अण्णा जोशी अक्षरशः म्हणजे मला असं ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत 10 ढोलकवादक 10 तबलावादक आणखीन काय वेगळी वेगळी तालवाद्य घेतलेले अनेक लोक म्हणजे 30-35 तरी लोकांचा सहज रिदम साइड.
1: अच्छा.
0: त्या दिवशी मी पाहिली आणि 40-एक स्त्रिया कोरससाठी तिथे होत्या उभ्या.
1: अच्छा.
0: आणि मुख्य गायक नव्हता कोणी त्यावेळेला तरी कोरस आणि असं त्यांचं काहीतरी तेव्हा रेकॉर्डिंग चालू होती रिहर्सल चालू होती. ह्या सगळ्या वादकांना अण्णा कंडक्ट करत होते. ते फार विलोभनीय आणि फार श्रवणीय असं दोन्ही होतं ते फार. आणि मला मी पहिल्यांदाच पाहिल्यामुळे मला फार प्रभावित वाटलं प्रभावित झाले मी अगदी. खूपच छान होतं. आणि बुवा म्हणले असे आम्ही खूप रेकॉर्डिंग केलेत. एका माईकवर पूर्वी रेकॉर्डिंग व्हायचं ना म्हणजे वादकांचं सुद्धा एका माईकवर रेकॉर्डिंग.
1: एवढे माईक
0: एकच असायचा. किंवा गायक सुद्धा म्हणजे आपल्याला माहितीच आहे सगळ्यांना की लताबाई वगैरे किंवा आशाबाई असं तो वरनं येणारा माईक आणि त्याच्यावर गाणं होत असे वगैरे. तर ते मला अनुभवायला मिळालं आणि बुवा सांगतही पुष्कळ वेळा असत. म्हणजे हे सगळे अनुभव ते शेअर करत असत त्यांच्या सी रामचंद्रांच्या बरोबरच्या रेकॉर्डिंग्सचे. आणि सी रामचंद्रांचं सारथ्य मला असं त्यांनी सांगितलेलं होतं. त्यावेळेला सी रामचंद्रांकडेच ती एक विशिष्ट गाडी होती. ते नेहमी बुवा चालवत असत त्यांची गाडी. आणि कितीतरी अशा छान छान गोष्टी. म्हणजे एक नवरंग म्हणून सिनेमा आहे. त्या सिनेमामध्ये म्हणजे बुवांनी मला सांगितलं होतं की मला सी रामचंद्र म्हणजे ते त्यांना अण्णा म्हणायचे की अण्णा मला म्हणाले की बुवा काहीतरी म्हणावं एखादी ठुमरी बिमरी मला जरा म्हणजे चालीसाठी काहीतरी असं वेगळं काहीतरी असं असं त्यांची देवाणघेवाण होत असे.

ही बुवांनी मला पण शिकवलेली अशी ठुमरी आहे, दादरा म्हणू शकतो त्याला. तर बुवांनी त्यांना ते ऐकवलं वगैरे आणि आणि हे मला बुवा सांगत होते की ते मी ऐकवलं त्यांना आणि थोड्या वेळाने त्यांनी मला आदिओस दिल मिलाले.

0: हे ओळी ऐकवल्या.
1: क्या बात है, म्हणजे एकातून दुसरं स्फुरत कसं जातं.
0: हो ना, अशा खूप छान छान गोष्टी नंतर.
1: आणि सी रामचंद्रांनी बुवांनी कंपोज केलेली, संगीतबद्ध केलेली अशी गायलेली आहे.
0: हो तर म्हणजे मला तेच वाटतं की ते दोघंही एकमेकांचा इतका आदर करत असत. तर बुवा एकदा त्यांना म्हणाले की अण्णा तुम्ही माझं गाणं गाल का. तर म्हणले ऐकवा बुवा. मग बुवांनी ते ऐकवलं गाणं, पळभर थांब जरा रे विठू, ज्याचे शब्द आहेत अण्णा जोशी यांचे आणि संगीत बुवांचं. तर ते ऐकल्यावर खूप खुश झाले.
1: अरे
0: सी रामचंद्र म्हणले हो मी गातो ना. आणि अशी दोन बुवांची गाणी त्यांनी गायली. त्याचं बुवांना नेहमी कौतुक वाटायचं, म्हणजे त्यांचं मोठेपण इतकं असं ते मला म्हणायचं की त्यांनी माझी गाणी गायली.
1: म्हणजे म्हटलं तर आपला असिस्टंट आहे, त्यालाही प्रोत्साहन दे.
0: हो हो हो, आणि आदर होता.
1: म्हणजे
0: म्हणजे करायचं म्हणून नाही, त्यांनी ते खूपच काय म्हणतात आदराने, मनापासून आणि बुवांच्या बद्दलच्या अशा प्रेमभावनेने असं ते केलं होतं.

0: बाबांची काही गाणी एकतर माणिक वर्मा गायलेले आहेत, त्याचप्रमाणे सुधीर फडके गायलेले आहेत, तर या गाण्यांविषयी आम्हाला थोडं सांगाल का? म्हणजे जाशी कुठे नवनीत चोरा हे आहे, किंवा अनंत अंत नको पाहू
1: माणिक बाईंचं, तर अनंत अंत नको पाहू हे गाणं योगेश्वर अभ्यंकरांनी लिहिलेलं आहे आणि फारच सुंदर त्या गाण्याचे शब्द आणि त्याचा म्हणजे भावार्थ खूप छान आहे. द्रौपदीची थाळी ही जी गोष्ट आहे ना, ती त्या गाण्यामध्ये आहे आणि बुवांची चाल फार छान आहे आणि माणिकबाईंनी फार सुंदर गायले ते गाणं. आणि बुवांचे आणि माणिकबाईंचे संबंध हे फारच छान होते, कारण त्याही पंडित जगन्नाथ बुवा पुरोहित यांच्या शिष्या होत्या आणि अनेक वर्ष त्यांच्याकडे त्या शिकलेल्या होत्या, त्यामुळे त्यांच्या गाण्यांमध्ये सुद्धा ना, आणि माणिकबाई ही एकच अशी गायिका माझ्या कल्पनेप्रमाणे त्या काळातली की शास्त्रीय गायनापासून लावणीपर्यंत सगळे गीत प्रकार गाणाऱ्या अशा त्या होत्या, आणि त्यामुळे बुवांना त्यांच्या गाण्याचं खूप कौतुक होतं आणि त्यांचा स्नेहबंध होता खूप छान.
0: अरे वा. आणि बाबूजी सुधीर फडके यांनी सुद्धा गायलेली.
1: हो. मला बुवा सांगायचं काय माहितीये का, संत जनाबाई नावाचा चित्रपट, तो माझ्या कल्पनेप्रमाणे स्वातंत्र्यपूर्व किंवा स्वातंत्र्य मिळता मिळता असा काहीतरी तो आहे. 1945-47 सिनेमा आहे तो प्रभातचा, आणि त्याचं संगीत केलेलं आहे सुधीर फडके यांचं संगीत आहे त्याला. आणि त्या काळामध्ये सुधीर फडके यांनी जे कोरस सिंगर्स होते त्यात बुवांना बोलवलं होतं. बरं का? तेव्हा असं म्हणजे पैसे मिळवण्याचा मार्ग काय, तर अशा पद्धतीने कोरस गायचा किंवा
0: कुठे संधी
1: मिळेल तिथे जायचं असं. तर ते गाणं आहे कुठलं माहितीये का, प्रभात समयोपातला.
0: अच्छा.
1: तर त्याच्यामध्ये बुवा गायलेले आहेत. तर त्यानिमित्ताने किंवा त्याच्या आगे मागे काहीतरी कारणाने त्यांची सुधीर फडक्यांशी गाठभेट झाली असावी, ओळख झाली असावी. परंतु नंतर सुधीर फडके यांना बुवांचं जेव्हा मोठेपण कळलं किंवा त्यांची गायकी याच्याबद्दल माहिती झाली, तेव्हा ते बुवांना खूप मानायला लागले आणि ते दोघंही एकमेकांना गुरु मानायचे.
0: बर.
1: आणि म्हणजे मी बघितलंय माझ्या डोळ्यांनी की दोघं एकमेकांना नमस्कार करत होते वाकून. तर मला तर इतकं
0: माणसं वेगळी
1: म्हणजे
0: तुम्ही म्हणाला तसं माणिकबाई काय, सुधीर फडके, सी रामचंद्र,
1: हो ना हो ना,
0: आणि निळकंठ बुवा अभ्यंकर सुद्धा.
1: त्यातलं थोराहूनही थोर श्रीहरी गोकुळचा चोर हे सुधीर फडके यांनी गायलेलं बुवांचं गाणं आहे, म्हणजे संगीत बुवांचं आहे त्या गाण्याला.
0: बरोबर.
1: आणि फार छान ते गाणं आहे आणि गोकुळचा चोर या नाटकातलं ते गाणं आहे.
0: बरोबर. म्हणजे बुवांनी संगीत नाटकांनाही संगीत दिले,
1: संगीत
0: नाटकातली पदं त्यांनी केलेली आहेत आणि त्याचप्रमाणे
1: भक्तिगीतही केली. आता अण्णा जोशींचं नारदा मुनिवरा किंवा नाम घेता मुखी राघवाचे ही गाणी, अण्णा जोशींची गाणी बुवांना खूप आवडायची असं माझ्या लक्षात येतं. बहुतेक बऱ्याच अण्णांच्या पदांना बुवांनी चाली लावलेल्या आहेत.

0: कोणकोणती संगीत नाटक की ज्याच्या पदांना बुवांची चाल आहे अशी?
1: मला जसं आठवतंय तसं पहिल्यांदा मी म्हटलं तसं शारदा नाटकात मी बुवांचं एक गाणं वेगळीच चाल नवी चाल असं ऐकलं. मग नंतर मला कोणीतरी सांगितलं की शाकुंतल नाटकात पण बुवांनी काही नव्या वेगळ्या चाली केल्या.
0: बरं,
1: तर त्यात एक शैवाल युक्त जैसे

0: उभते.
1: वा वा, फारच छान.
0: मूळ अगदी साधी चाल असलेलं असं होतं ते पद, पण ते शिलेदार कंपनीनी काही कारणांनी त्याची चाल वेगळी असावी, प्रसंगाला अनुरूप असावी, अशा पद्धतीने बुवांना ते सांगितलं होतं. पण स्वतंत्र नाटकांना बुवांनी जे संगीत दिलं त्यापैकी स्वरसम्राज्ञी हे गाजलेलं नाटक.
1: हो बरोबर,
0: त्यातली सगळीच गाणी आणि त्यात
1: विद्याधर गोखलेंचं.
0: हो हो, विद्याधर गोखलेंचं. आणि त्यात बुवांचं चॅलेंज असं होतं की सगळे गीत प्रकार जवळजवळ त्या नाटकामध्ये आहेत.
1: खरे
0: म्हणजे त्यात ठुमरी आहे, लावण्या तर आहेतच आहेत,

0: असा कसा वेळ जातो, असा कसा इतकी वर्ष झाली तरी अमुक सूर लागत नाही, अशी कशी ही जागा येत नाही, असंच ते माझ्याशी बोलताना बोलत असत. परंतु ते जेव्हाही दुसऱ्या कुणाच्या समोर माझ्याबद्दल बोलत तेव्हा ते नेहमी खूप चांगलं बोलायचे असं मला लोक सांगतात. त्याचप्रमाणे मला असं वाटतं की अजून एक गुण त्यांचा, म्हणजे ते आम्हाला म्हणायचे सगळ्यांना चांगलं म्हणायचं. सगळ्यांच्याच मध्ये काही ना काही गुण असतो, तो गुण शोधायचा, त्याबद्दल चांगलं बोलायचं. नकार किंवा एखादी गोष्ट नाही हे म्हणायला वेळ नाही लागत, किंवा एखादी गोष्ट पटकन मला जमणार नाही असं म्हणायला वेळ नाही लागत, पण ती जमतीये का याच्यासाठी आधी अटीतटीचा प्रयत्न करायचा आणि मगच सोडायचं.
1: प्रयत्न केले पाहिजेत, म्हणजे हा प्रयत्नवाद सुद्धा शिकवलाय त्यांनी.
0: प्रयत्नवाद म्हणजे प्रश्नच नाही. ते एखादी जागा जर आली नाही गाण्यातली तर ते मला म्हणायचं की उद्या मी ऐकणार आहे हे, मग माझी पाचावर धारण बसत असे. मग जागून रात्री जितकं चांगलं जितकं जमेल तितकं, अर्थात खरंच सगळं काही येत नसतं, इतकं काही ते सोपं नाही, नक्कीच नाही, म्हणजे त्यांनाही ते कदाचित नाही नक्कीच माहिती असणार. मग दुसऱ्या दिवशी काय व्हायचं, मी अगदी तयार की आता

वनिता मंडळाचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात. आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून दुपारचा एक वाजता आहे. आता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आणि 10 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद प्रस्तावित आहे, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधान परिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली. केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार तसंच मत्स्योत्पादन पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला. अयोध्या इथल्या राम मंदिराला मिळालेल्या देणग्यांशी संबंधित अफरातफरीच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकानं आपला प्राथमिक चौकशी अहवाल उत्तर प्रदेश सरकारला सादर केलाय. गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय प्रसाद यांच्याकडे लखनौचे विभागीय आयुक्त विजय विश्वास पंत यांनी हा अहवाल सादर केला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अद्याप तपास सुरू असून त्यासंबंधीची अधिक माहिती गोळा केली जात आहे. अयोध्येतल्या राम मंदिराला मिळालेल्या देणग्यांचा गैरवापर झाल्याच्या आरोपानंतर मंदिराच्या विश्वस्त समितीच्या विनंतीवरून राज्य सरकारनं 13 जून रोजी या विशेष तपास पथकाची स्थापना केली होती. शिक्षक भरती परीक्षेतल्या कथित फेरफार प्रकरणाच्या संदर्भात चेन्नई, तिरुचिरापल्ली, कोईम्बतूर आणि मदुराई इथल्या 18 ठिकाणांवर ईडीने छापे टाकलेत. 2017 केंद्रीय गुन्हे शाखेनं नोंदवलेल्या तक्रारीची दखल घेत ही कारवाई केल्याचं ईडीनं म्हटलंय. तसंच पोलिसांनी 2021 या प्रकरणात आरोपपत्र दाखल केल्याचं नमूद केलंय. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कतारमधल्या रास लफान इथं रविवारी रात्री झालेल्या स्फोटात 12 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याचं स्थानिक प्रशासनानं जाहीर केलंय. दोहा इथल्या भारतीय दूतावासानं समाज माध्यमावर ही माहिती दिली. कतारमधल्या सर्वात मोठ्या गॅस रिफायनरीमध्ये रविवारी झालेल्या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला तर 66 जण जखमी झाले. रास लफान औद्योगिक क्षेत्रातल्या मुख्य एलएनजी रिफायनरीमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात घडल्याचं कतारच्या गृह मंत्रालयानं म्हटलंय. या दुर्घटनेबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी शोक व्यक्त केलाय. दोहा इथला भारतीय दूतावास कतारच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून भारतीय नागरिकांच्या कुटुंबियांना सहाय्य करत असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. दरम्यान या अपघाताचा देशाच्या निर्यात

0: फिफा विश्वचषक स्पर्धेत फ्रान्सच्या संघानं गट आय मधल्या सामन्यात इराकच्या संघावर 3-0 असा विजय मिळवून नॉकआउट फेरीत आपलं स्थान निश्चित केलंय. तर अर्जेंटिनानं गट जे मधल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 2-0 असं पराभूत करून 32 संघांच्या फेरीत स्थान मिळवलंय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. नैऋत्य मोसमी पावसाची महाराष्ट्रासह तेलंगणा ओदिशा बिहारच्या काही भागात आगेकूच. कतारमध्ये गॅस रिफायनरीमध्ये झालेल्या स्फोटात 12 भारतीय नागरिकांचा मृत्यू. आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून प्रारंभ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. आणि 10 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद प्रस्तावित आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधान परिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली. केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार तसंच मत्स्योत्पादन पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला. अयोध्या इथल्या राम मंदिराला मिळालेल्या देणग्यांशी संबंधित अफरातफरीच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकानं आपला प्राथमिक चौकशी अहवाल उत्तर प्रदेश सरकारला सादर केलाय. गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय प्रसाद यांच्याकडे लखनौचे विभागीय आयुक्त विजय विश्वास पंत यांनी हा अहवाल सादर केला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अद्याप तपास सुरू असून त्यासंबंधीची अधिक माहिती गोळा केली जात आहे. अयोध्येतल्या राम मंदिराला मिळालेल्या देणग्यांचा गैरवापर झाल्याच्या आरोपानंतर मंदिराच्या विश्वस्त समितीच्या विनंतीवरून राज्य सरकारनं 13 जून रोजी या विशेष तपास पथकाची स्थापना केली होती. शिक्षक भरती परीक्षेतल्या कथित फेरफार प्रकरणाच्या संदर्भात चेन्नई तिरुचिरापल्ली कोईम्बतूर आणि मदुराई इथल्या 18 ठिकाणांवर ईडीने छापे टाकले आहेत. 2017 केंद्रीय गुन्हे शाखेनं नोंदवलेल्या तक्रारीची दखल घेत ही कारवाई केल्याचं ईडीनं म्हटलंय. तसंच पोलिसांनी 2021 या प्रकरणात आरोपपत्र दाखल केल्याचं नमूद केलंय. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कतारमधल्या रास लफान इथं रविवारी रात्री झालेल्या स्फोटात 12 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याचं स्थानिक प्रशासनानं जाहीर केलंय. दोहा इथल्या भारतीय दूतावासानं समाज माध्यमावर ही माहिती दिली. कतारमधल्या सर्वात मोठ्या गॅस रिफायनरीमध्ये रविवारी झालेल्या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला तर 66 जण जखमी झाले. रास लफान औद्योगिक क्षेत्रातल्या मुख्य एलएनजी रिफायनरीमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात घडल्याचं कतारच्या गृहमंत्रालयानं म्हटलंय. या दुर्घटनेबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी शोक व्यक्त केलाय. दोहा इथला भारतीय दूतावास कतारच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून भारतीय नागरिकांच्या कुटुंबियांना सहाय्य करत असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. दरम्यान या अपघाताचा देशाच्या निर्यातीत
1: किनाऱ्यांवर यंदा प्रथमच कासवांची घरटी आढळली. दरम्यान जागतिक समुद्री कासव दिनाचं औचित्य साधून रत्नागिरीतल्या झाडगाव मधलं सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र आणि कांदळवन विभागाच्या संयुक्त विद्यमाने सागरी कासव आणि सागरी वन्यजीव उपचार केंद्राचा प्रारंभ करण्यात आला. अन्न आणि औषध प्रशासन विभागातर्फे जिल्ह्यात विविध ठिकाणी 7 मोठ्या कारवाया करण्यात आल्या. या मोहिमेत प्रतिबंधित अन्न पदार्थांचा 6 लाख रुपयांहून अधिक किमतीचा साठा जप्त करण्यात आला. प्रतिबंधित अन्न पदार्थांविरोधातली जप्तीची मोहीम यापुढेही तीव्र गतीने सुरूच राहणार असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त मिलिंद महांगडे यांनी दिली. दरम्यान तोतया अधिकाऱ्यांकडून फसवणूक होऊ नये म्हणून व्यावसायिकांनी तपासणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांकडे ओळखपत्राची मागणी आवर्जून करावी असं आवाहन करण्यात आलंय. रत्नागिरी शहराच्या पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या पानवल धरणाचं मजबुतीकरण आणि नूतनीकरण करण्यात आलं असून त्याचं लोकार्पण पालकमंत्री डॉ उदय सामंत यांच्या हस्ते झालं. या धरणातून आतापर्यंत केवळ 2 दशलक्ष लिटर्स पाणी पुरवठा होत होता, आता त्यात 64 वाढ होणार आहे. या धरणातून गुरुत्वाकर्षणाने पाणी पुरवठा होणार असल्याने वीज आणि देखभालीचा मोठा खर्च वाचणार आहे. एरवी जून महिन्यात आतापर्यंत पावसाने सगळ्या वातावरणाचा कायापालट केलेला असतो. यंदाचं वर्ष मात्र त्याला अपवाद ठरलंय. जिल्ह्याच्या काही भागांमध्ये बरसलेल्या पूर्व मोसमी सरी आणि मान्सूनचं

0: अधिकृत आगमन झाल्यानंतर अवघे 3-4 दिवस पडलेला पाऊस वगळता जून महिन्यात रत्नागिरीकरांना तीव्र उन्हाच्या झळा सोसाव्या लागल्या. 21 जून पर्यंतच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या फक्त 2% पाऊस पडलाय. त्यातल्या त्यात अधिक पाऊस रत्नागिरी आणि गुहागर या तालुक्यांमध्ये पडला असून तोही सरासरीच्या जेमतेम 6% एवढाच आहे. त्यामुळे शेतीची कामं तर रखडली आहेतच, पण पाणी टंचाईचं मोठं संकट उभं राहिलंय. जिल्ह्यातल्या काही शहरांमध्ये आणखी 25-30 दिवस पुरेल इतकाच पिण्याचा पाणीसाठा उपलब्ध असून जिल्ह्यातल्या धरणांचा पाणीसाठा 12-15% शिल्लक राहिलाय. कोयना प्रकल्पात वीज निर्मिती झाल्यानंतरचं पाणी चिपळूणमधल्या वाशिष्ठी नदीला सोडलं जातं. मात्र सध्या पाण्याअभावी वीज निर्मिती पूर्ण बंद असल्याने वाशिष्ठी नदीला पाणी नाही. त्यामुळे त्या पाण्यावर अवलंबून असलेल्या चिपळूण आणि खेड तालुक्यातल्या औद्योगिक वसाहतींमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. जिल्हा वार्तापत्रासाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
1: याबरोबरच रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र श्रोते हो आता आपण ऐकलं आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आणि आता प्रसारित करत आहोत भावधारा कार्यक्रम. उषा मुणकर यांना ऐकूया.

0: श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आपण ऐकतोय पुस्तक कालची आजची ही मालिका. आजच्या भागात ऐकूया दृकचिंतन या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांच्याकडून.
1: कोलते सरांच्या दृकचिंतन पुस्तकात

0: श्रोता हो नमस्कार. आयसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आपण ऐकतोय पुस्तकं कालची आजची ही मालिका. आजच्या भागात ऐकूया दृक्चिंतन या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांच्याकडून.
1: कोलते सरांच्या दृक्चिंतन पुस्तकात चित्र कसे पाहावे या नावाचा एक लेख आहे. त्यात एक वाक्य आहे ते असं, खरे म्हणजे चित्र कसे पाहावे हा प्रश्न सर्वच प्रकारच्या चित्रांबाबत पडायला हवा, परंतु तो केवळ आजच्या आधुनिक आणि अमूर्त कलाकृतींबाबतच पडलेला आढळतो हे दुर्दैव. हे वाक्य मला फार महत्वाचं वाटतं. चित्रकला, चित्रपट यांचा प्राथमिक पातळीवर आस्वाद कसा घ्यावा, याचं ज्ञान समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत कसं पोचायला हवं याबद्दल आपण गेली अनेक वर्ष बोलतो आहोत, पण ते करणं आपल्याला अजून शक्य झालेलं नाही. शाळेपासून ज्या गोष्टीची सुरुवात व्हायला हवी आणि घराघरात जो विषय आपसूक पोचायला हवा तो केवळ एका विशिष्ट समूहापुरता मर्यादित होऊन गेलेला आहे. ढोबळ अर्थालाच धरून राहणं आणि सखोल विचारापासून दूर पडत जाणं हे आपल्याकडे अतिशय कॉमन झालेलं आहे. त्या पार्श्वभूमीवर मला प्रख्यात चित्रकार प्रभाकर कोलते यांच्या लेखांचं संकलन दृक्चिंतन महत्वाचं वाटतं. प्रभाकर कोलते हे समकालीन भारतीय चित्रकारांमधलं आघाडीचं नाव आहे. कोलते सर हे जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये पेंटिंग शिकवत, पुढे त्यांनी पूर्ण वेळ चित्रकलेला वाहून घेतलं. अमूर्त चित्रकलेमध्ये त्यांचं काम महत्वाचं आहे. त्यांचा या क्षेत्रातला कामाचा तसंच शिकवण्याचाही दांडगा अनुभव असल्याने त्यांनी वेळोवेळी प्रख्यात चित्रकारांचं तसंच आपलं स्वतःचंही काम याचा विचार करणारं लेखन दिवाळी अंकांमधून केलंय. हे पुस्तक त्यातल्या अनेक महत्वाच्या लेखांचं संपादन आहे. पुस्तकाचं संपादन आणि निर्मिती विचार याचं श्रेय रवींद्र जोशी यांचं आहे. इंग्रजी आणि काही युरोपीय भाषांमध्ये कला आणि तिचा इतिहास यावर जेवढं लिहिलं गेलंय त्यापुढे मराठीत जे लिहिलं जातं त्याचं प्रमाण अत्यल्प आहे, पण त्यामुळे अशा पुस्तकांचं महत्व खूप आहे. कोलतेंनी जागतिक कीर्ती मिळालेल्या अनेक चित्रकारांबद्दल लिहिलंय, ज्यात भारतीय आणि पाश्चात्य चित्रकारही आहेत. आरा, सुझा, बेंद्रे, हुसेन, प्रभाकर बर्वे, गायतोंडे अशा नावांसह आपल्याला पॉल क्ले, पिकासो, शगाल अशी नावंही भेटतात आणि त्यांच्या कामाचा परिचय होतो. कोलतेंना गुरुस्थानी असणाऱ्या ज्येष्ठ चित्रकार शंकर पळशीकरांबद्दलही दोन लेख पुस्तकात आहेत. यातले काही लेख चित्रकाराच्या शैलीचा, विचारांचा मागोवा घेतात, तर काही विशिष्ट चित्रांच्या अनुषंगाने लिहिलेले आहेत. पुस्तकाचं वैशिष्ट्य हे देखील आहे की प्रत्येक लेखाशी संबंधित एक वा दोन चित्र इथे अधिकृत परवानगीसह उत्तम दर्जात मुद्रित केली आहेत. अखेरचे पाच लेख कोलते सरांनी स्वतःच्या कामाबद्दल लिहिलेत. या लेखांमधून त्यांनी आपल्या कामाचा आढावा घेतलाय, त्याबरोबरच आपल्या शैलीचा, प्रेरणांचा विचार केलाय. चित्रकलेबद्दल काही मूलभूत स्वरूपाचं विचारमंथन या लेखांमध्ये तर आहेच, पण एकूण पुस्तकातच ते जागोजागी आहे. या पुस्तकाचं स्वरूप हे कॉफी टेबल बुकसारखं आहे. आकाराने मोठं, जाड, उत्तम कागदावर छापलेलं, पण अनेकदा कॉफी टेबल बुक्सचा फोकस हा मजकुरापेक्षा त्याच्या दृश्य बाजूकडे अधिक असतो. इथे तसं होत नाही. कोलतेंची जाण, त्यांचा स्वतःचा अनुभव, त्यांचं विषयाचं आकलन आणि ते सर्वांना कळेल अशा सुबोध पद्धतीने मांडण्याची त्यांची हातोटी, यामुळे हे पुस्तक जितकं पाहण्यासारखं आहे तितकं वाचण्यासारखंही. जो विचार चित्र पाहताना रसिकांनी करायला हवा असं कोलते सरांचं म्हणणं आहे, तो काय प्रकारचा असू शकतो याचा वस्तुपाठच या लेखांमधून आपल्याला पाहायला मिळतो. अर्थात आपण त्यांच्या एवढे तरबेज नसल्याने त्याचा तत्काळ परिणाम

0: अपेक्षित नाही, पण त्यातून या प्रकारच्या कलेविषयी जागरूक पुस्तकांची गरज अधोरेखित झाली तरीही ते मोठं पाऊल ठरू शकेल.
1: दृक्चिंतन या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांच्याकडून आपण ऐकत होतो पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये. आणि याचबरोबर ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादर

कंदांची वाढ समान होते, परंतु संत्रागाची प्रमाणे कन्याकंद लागत नाहीत. यापासून प्रति हेक्टरी 100 टनापेक्षा अधिक उत्पादन मिळतं. त्रिवेंद्रम येथील केंद्रीय कंद पीक संशोधन संस्थेमध्ये AM6, AM7, AM8 आणि AM16 या सुधारित जाती तयार केल्या आहेत. गजेंद्र नावाची जात आंध्र प्रदेशात लोकप्रिय झाली आहे. ही जात अधिक उत्पादन देणारी असून कंदामध्ये कॅल्शियम ऑक्सिलेटचं प्रमाण कमी असतं, कॅरोटीनचं प्रमाण जास्त असतं. उतीसंवर्धन पद्धतीने खोडाच्या 310 शेंड्यापासून लहान कंद तयार होतात आणि ते रोगमुक्त असतात. सुरण हे उष्ण आणि उपउष्ण कटिबंधातलं पीक आहे. त्यासाठी सरासरी तापमान 25 ते 35 अंश सेल्सिअस लागतं. पीक वाढण्याच्या काळात कमाल आणि किमान तापमानात तफावत नसावी. पाऊस समान विखुरलेला असावा. वार्षिक पाऊसमान 100 ते 150 सेंटीमीटर इतका असावा. चांगल्या उत्पादनासाठी जमीन खोल पोयट्याची भुसभुशीत असावी. ती खारवट नसावी. जमीन उत्तम निचऱ्याची असावी. भारी जमिनीत कंदाचं नीट पोषण होत नाही आणि उत्पादन कमी मिळतं. अशा जमिनी सेंद्रिय खतं आणि कंपोस्ट घालून सुधारता येतात. सुरणाची अभिवृद्धी कन्याकंदापासून करतात. मूळ कंदापासून लहान कन्याकंद वाढतात. सुरुवातीला एका कन्याकंदाचं वजन 20 ते 25 ग्रॅम इतकं असतं आणि 3 ते 4 हंगामात कंदाचं वजन 8 ते 10 किलोपर्यंत वाढतं. पहिल्या वर्षीच्या पिकाकरता लहान कंदांची लागवड सपाट जमिनीत किंवा वरंब्यावर मे जून महिन्यात करावी. कन्याकंदाच्या आकाराप्रमाणे अंतर ठेवतात. सुरुवातीला अंतर कमी ठेवावं, त्यानंतरच्या वर्षात अंतर वाढवावं. कंद तयार झाले की नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात कंदांची काढणी करावी. कधीकधी चांगलं उत्पादन एका हंगामात मिळण्यासाठी तिसऱ्या आणि चौथ्या वर्षांच्या कंदाचे 2 किंवा अधिक तुकडे करून लावणी करावी. लागवडीसाठी जमिनीची 20 ते 22 सेंटीमीटर खोल नांगरणी करावी. नंतर कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. त्यावेळी प्रति हेक्टरी 50 टन कंपोस्ट खत जमिनीत मिसळावं. 60x60x45 सेंटीमीटर आकाराचे खड्डे

0: कंदांची वाढ समान होते, परंतु संत्रागाची प्रमाणे कन्याकंद लागत नाहीत. यापासून प्रति हेक्टरी 100 टनापेक्षा अधिक उत्पादन मिळतं. त्रिवेंद्रम येथील केंद्रीय कंद पीक संशोधन संस्थेमध्ये AM6, AM7, AM8 आणि AM16 या सुधारित जाती तयार केल्या आहेत. गजेंद्र नावाची जात आंध्र प्रदेशात लोकप्रिय झाली आहे. ही जात अधिक उत्पादन देणारी असून कंदामध्ये कॅल्शियम ऑक्सिलेटचं प्रमाण कमी असतं, कॅरोटीनचं प्रमाण जास्त असतं. उतीसंवर्धन पद्धतीने खोडाच्या 310 शेंड्यापासून लहान कंद तयार होतात आणि ते रोगमुक्त असतात. सुरण हे उष्ण आणि उपउष्ण कटिबंधातलं पीक आहे. त्यासाठी सरासरी तापमान 25 ते 35 अंश सेल्सिअस लागतं. पीक वाढण्याच्या काळात कमाल आणि किमान तापमानात तफावत नसावी. पाऊस समान विखुरलेला असावा. वार्षिक पाऊसमान 100 ते 150 सेंटीमीटर इतका असावा. चांगल्या उत्पादनासाठी जमीन खोल पोयट्याची भुसभुशीत असावी. ती खारवट नसावी. जमीन उत्तम निचऱ्याची असावी. भारी जमिनीत कंदाचं नीट पोषण होत नाही आणि उत्पादन कमी मिळतं. अशा जमिनी सेंद्रिय खतं आणि कंपोस्ट घालून सुधारता येतात. सुरणाची अभिवृद्धी कन्याकंदापासून करतात. मूळ कंदापासून लहान कन्याकंद वाढतात. सुरुवातीला एका कन्याकंदाचं वजन 20 ते 25 ग्रॅम इतकं असतं आणि 3 ते 4 हंगामात कंदाचं वजन 8 ते 10 किलोपर्यंत वाढतं. पहिल्या वर्षीच्या पिकाकरता लहान कंदांची लागवड सपाट जमिनीत किंवा वरंब्यावर मे जून महिन्यात करावी. कन्याकंदाच्या आकाराप्रमाणे अंतर ठेवतात. सुरुवातीला अंतर कमी ठेवावं, त्यानंतरच्या वर्षात अंतर वाढवावं. कंद तयार झाले की नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात कंदांची काढणी करावी. कधीकधी चांगलं उत्पादन एका हंगामात मिळण्यासाठी तिसऱ्या आणि चौथ्या वर्षांच्या कंदाचे 2 किंवा अधिक तुकडे करून लावणी करावी. लागवडीसाठी जमिनीची 20 ते 22 सेंटीमीटर खोल नांगरणी करावी. नंतर कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. त्यावेळी प्रति हेक्टरी 50 टन कंपोस्ट खत जमिनीत मिसळावं. 60 बाय 60 बाय 45 सेंटीमीटर आकाराचे खड्डे
1: भारतामध्ये उपलब्ध आहे. HPV लस कोणाला द्यावी? HPV लस घेण्यासाठी सगळ्यात योग्य वय आहे 9 ते 14 वर्ष. या वयात प्रतिकार शक्ती अधिक प्रभावीप्रमाणे प्रतिसाद देते. लैंगिक जीवन सुरू होण्या अगोदरच लस घेतल्यास सर्वाधिक संरक्षण मिळते. आज अनेक देशांमध्ये मुलींप्रमाणे मुलांना सुद्धा HPV लसीकरण करण्याची शिफारस केली जात आहे. HPV चे किती डोस देण्यात यावे? 9 ते 14 वयोगटात साधारणपणे 1 डोस किंवा 2 डोस दिले जाऊ शकतात. 15 वर्षे वयोगटानंतर 2 किंवा 3 डोस दिले जाऊ शकतात. ज्या प्रकारचे वॅक्सिन आपण वापरत आहोत त्या पद्धतीने डोस देण्यात येतो.
2: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे यांनी HPV लस याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी पालकांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, परिसरच्या आजच्या भागात आपण लहान मुलांचे पहिले गुरु म्हणजे पालक, विशेषत 25 ते 45 वयोगटातील लोक काय करू शकतात हे पाहू. हा वयोगट घर, नोकरी, व्यवसाय आणि मुलांचे संगोपन या सगळ्यांची जबाबदारी सांभाळणारा असतो, त्यामुळे त्यांच्या निर्णयांचा पर्यावरणावर मोठा परिणाम होतो. घरात ओला आणि सुका कचरा वेगळा करणे, स्वयंपाकघरातील उरलेल्या वस्तूंमधून कंपोस्ट खत तयार करणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे या गोष्टी सहज करता येतात. वाहनांचा अतिवापर टाळून शक्य तिथे चालणे, सायकल वापरणे किंवा कार पूल करणे यामुळे प्रदूषण कमी होऊ शकते. आज अनेक पालक मुलांच्या वाढदिवसाला मोठ्या प्रमाणात प्लास्टिक डेकोरेशन करतात किंवा फुग्यांचेही करतात की जे पर्यावरणाला फारच हानिकारक आहे. त्याऐवजी झाडे भेट देणे, कापडी पिशव्या वाटणे किंवा पर्यावरणपूरक पानाफुलांची सजावट वापरणे हा अतिशय चांगला पर्याय आहे. याच वयोगटातील लोक आर्थिकदृष्ट्या सक्षम असतात. त्यांनी घरात सोलर ऊर्जा, रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा टेरेस गार्डन यासारख्या गोष्टी स्वीकारल्या तर पर्यावरणासोबतच भविष्यातील खर्चही कमी होईल. घरात कचऱ्याचे वर्गीकरण होत असेल तर त्या मुलाला घरात अगदी सुरुवातीपासूनच हे बाळकडू देणे हे पालकांचे पहिले कर्तव्य आहे की प्लास्टिक वेगळे ठेवले पाहिजे, प्लास्टिक कचरा वेगळा करून तो घंटागाडीला देणे किंवा कुठेही प्रवासाला जाताना एक छोटीशी प्लास्टिकची पिशवी प्लास्टिकच्या कचऱ्यासाठी वेगळी ठेवणे, काहीही खाल्ले त्याचे प्लास्टिकचं कव्हर असेल तर ते कव्हर किंवा कचरा हा नक्की त्या प्लास्टिकच्या पिशवीतच जाईल, त्या मुलाला मुद्दामून टाकायला देणे, त्या पिशवीतच ठेवायला लावणे अशा पद्धतीच्या सवयी आई बाबा आजी आजोबा सहजगत्या लावू शकतात. घरात पाहुणे आल्यानंतर त्यांना कौतुकाने त्या मुलाने वेगळा ठेवलेला प्लास्टिकचा कचरा दाखवायला लावणे किंवा घरी आलेले झाड, फूल, पान, कळी हे कौतुकाने दाखवणे, त्याची आवड लावणे अशापासून झालेली सुरुवात ही पुढे जाऊन टेरेसवरील किचन गार्डनची हळूहळू जबाबदारी त्याला देणे यामध्ये रुपांतरित होऊ शकते. माझ्या माहितीत एक मुलगा होता, त्याला रस्त्याच्या कडेची झाडे जी आता पावसाळ्यानंतर जगत नाहीत ती झाडं आणून तो घरात लावायचा, तर त्याच्या आई वडिलांनी ते जंगल त्याला वाढवू दिलं होतं. आता त्याच्याकडे बोन्साई केलेली अनेक झाडं त्याने जगवली आहेत आणि जशी जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी ती झाडे तो जमिनीत लावायलाही देतो. अशा प्रकारे आपणही म्हणजे पालकांचेही हे कर्तव्य आहे की त्या मुलाची उपजत आवड जाणून घेऊन त्याला त्या पद्धतीचा सपोर्ट देणे किंवा ती आवड लावणे ही सुद्धा आपणच करू शकतो. मुलं अनुकरणाने शिकत असतात त्यामुळे आपण त्यांच्यापुढे काय आदर्श ठेवतो हीच बाब विचार करण्यासारखी आहे. सतत मोबाईलचा वापर आपण करत राहिलो तर ते मुलंही तेच पाहणार आणि मोबाईल मागणार.

राग मधमाद सारंग आपण ऐकणार आहात. विलंबित ख्यालाची बंदिश एक तालात आहे आणि द्रुत बंदिश तीन तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ राजेंद्र अंतरकर यांनी आणि हार्मोनियमची साथ विनोद पडगे यांनी केलेली आहे. ऐकूया सुजन साळकर यांनी गायलेला राग मधमाद सारंग.

श्रोते हो नमस्कार. मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर, FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजत आहेत. आजच्या आमच्या दुसऱ्या सभेत मी मंजिरी गोखले आपलं स्वागत करते. यानंतर ठीक 5 वाजता ठळक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.

0: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. पद्म पुरस्कार सोहळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज 65 मान्यवरांचा पद्म पुरस्कार देऊन सन्मान केला जाईल. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात थोड्याच वेळात या सोहळ्याला सुरुवात होईल. टेनिसपटू विजय अमृतराज, अभिनेता मामुटी, पार्श्वगायिका अलका याज्ञिक आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा या मान्यवरांचा यात समावेश आहे. नवी दिल्लीत अटल अक्षय ऊर्जा भवनात नाफेडच्या NAFEX.in या लिलाव पोर्टलचं उद्घाटन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज केलं. शेतकऱ्यांचा थेट सहभाग वाढवण्यासाठी खरेदी प्रक्रियेत मध्यस्थांची भूमिका संपवावी लागेल, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थविरोधी कृती दलाच्या पथकाची स्थापना करू, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. या कृती दलात उत्तमोत्तम अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. त्यांना भ्रष्टाचारविरोधी पथक आणि नक्षलविरोधी पथकाप्रमाणे अतिरिक्त भत्ते आणि पदोन्नती दिली जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. आज आणि उद्या दक्षिण कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर कोकण, मुंबई आणि ठाणे परिसरात ढगाळ हवामानासह जोरदार सरी पडण्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 893 अंकांची घसरण झाली आणि तो 76,201 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 279 अंकांची घसरण नोंदवत 23,824 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. संध्याकाळचे 5:02 झालेत. आता गीतसंध्या या कार्यक्रमात आनंद घेऊया मराठी चित्रपट संगीताचा. सुरुवातीला ऐकवतोय वंदना विटणकर यांचं अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत. मामला पोरींचा या चित्रपटातली ही गीतरचना आहे. गात आहेत सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल.

0: जगी अन्न मिळे पोटी ऐक कामिनी सखे साजणी।
1: आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं हे होतं अनंत जाधव यांचं गीत दीड शहाणे। या चित्रपटासाठी या गीताला संगीत दिलं होतं राम लक्ष्मण यांनी। श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया कलंक शोभा या चित्रपटातली सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेली गीतरचना।

0: कलंक शोभा या चित्रपटातलं मधुसूदन कालेलकर यांचं हे गीत होतं. गायलं होतं आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी.
1: श्रोते हो, इंद्रधनुष्य कार्यक्रमात बुधवार दिनांक 24 जून रोजी सकाळी 9:30 आपण ऐकाल योग आणि मानवी जीवन याविषयी अनंत आगाशे यांची सुनेत्रा रेमणे यांनी घेतलेली मुलाखत.
2: ओमच्या जपामध्ये तर एवढं सामर्थ्य आहे, ओंकारम बिंदु संयुक्तम नित्यम ध्यायंती योगिना कामदम मोक्षदम चैव ओंकाराय नमो नमः, हा नुसता मंत्र लावायचा आणि त्याच्यात ध्यान करायचं आणि बसायचं.
1: तेव्हा श्रोते हो, नक्की ऐका बुधवारी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य कार्यक्रमात योग आणि मानवी जीवन याविषयी अनंत आगाशे यांची सुनेत्रा रेमणे यांनी घेतलेली मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम गीत संध्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: हे होतं पिंजरा या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीत होतं राम कदम यांचं आणि हे गीत गायलं होतं उषा मंगेशकर आणि सहकलाकारांनी.
1: श्रोते हो, गुरुवार दिनांक 25 जून रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात सायटिका आजारासाठी आयुर्वेद आणि योगोपचार याविषयी वैद्य कीर्ती गुर्जर यांच्याकडून. त्यांच्याशी संवाद साधलाय वंदना मुस्

0: सळे यांनी.
1: सायटिकासाठी आयुर्वेदामध्ये गृध्रसी असं नाव आलेलं आहे आणि 80 वातविकार सांगितलेले आहेत. या वातविकारांपैकी एक असा गृध्रसी असा आजार सांगितलेला आहे.
0: तेव्हा श्रोते हो, जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य आपल्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
2: श्रोते हो, गीत संध्या हा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. हे आहे सुधीर मोघे यांचं सुहासचंद्र कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेलं गीत.

अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातली सुधीर मोघे यांची गीतरचना आपण ऐकलीत. चित्रपट होता तुझ्या वाचून कर्मेना. गीतसंध्या हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर 5:30 युववाणी हा युवक दोस्तांसाठी असलेला कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. त्यानंतर 6:00 हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

मंडळी, नुकत्याच शाळा आणि कॉलेजेसना सुरुवात झाली आहे आणि पुन्हा तरुणाईची पावलं ही शाळांकडे कॉलेजकडे वळली आहेत. आणि म्हणूनच आज आपण अशा विषयावर गप्पा मारणार आहोत जो शिक्षणाशीच निगडीत आहे पण तरीही थोड्याफार प्रमाणात वेगळा आहे. मंडळी, जेव्हा आपण शिक्षणाचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर सगळ्यात पहिले शाळेची इमारत, वर्गखोली, शिक्षक, फळा, पुस्तकं आणि परीक्षा उभ्या राहतात. शिक्षण म्हणजे पाठ्यपुस्तकांमधून ज्ञान मिळवणं, चांगले गुण मिळवणं आणि पुढे चांगली नोकरी मिळवण्यासाठी स्वतःला तयार करणं. अर्थात या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेतच, पण आयुष्याचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल ना तर एक गोष्ट मान्य करावी लागते, ती म्हणजे आयुष्यातील सर्वात मौल्यवान धडे हे अनेकदा वर्गाच्या बाहेर शिकायला मिळतात. हो, आणि म्हणूनच आजचा आपल्या गप्पांचा विषय आहे कथा वर्गा बाहेरील शिक्षणाची. मित्रांनो, आज आपण अशा एका प्रवासाबद्दल बोलणार आहोत जो गुणपत्रिका, अभ्यासक्रम आणि परीक्षांच्या पलीकडे जातो. हा प्रवास आहे स्वतःला ओळखण्याचा, अपयशातून उभं राहण्याचा, लोकांशी संवाद साधण्याचा, जबाबदारी स्वीकारण्याचा आणि आयुष्याचा खरा अर्थ समजून घेण्याचा. हा प्रवास आहे त्या शिक्षणाचा जो पुस्तकांमध्ये लिहिलेला नसतो पण आयुष्यभरासाठी उपयोगी पडतो. म्हणजे अगदी साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर शाळा आणि महाविद्यालय आपल्याला विषय शिकवतात. गणितामधून आपण आकड्यांची भाषा शिकतो तर विज्ञान निसर्गातील नियम समजावून सांगतं. इतिहास भूतकाळाची ओळख करून देतं तर भाषा विचार व्यक्त करण्याचं सामर्थ्य. पण संयम, धैर्य, नेतृत्व, सहकार्य, सहानुभूती, आत्मविश्वास आणि संघर्षातून मार्ग काढण्याची क्षमता हे गुण अनेकदा पुस्तकांमध्ये नसतात. हे गुण आयुष्याच्या अनुभवातून विकसित होतात. म्हणजे बघा, हा लहानपणी सायकल चालवायला शिकताना आपण अनेकदा पडतो, कोणीही पुस्तक वाचून सायकल चालवायला शिकत नाही. संतुलन कसं राखायचं हे शरीर आणि मन यांच्या अनुभवातून शिकलं जातं. आयुष्यातल्या अनेक गोष्टीही अशाच असतात. आत्मविश्वास, निर्णय क्षमता आणि जबाबदारी यांची शिकवणही प्रत्यक्ष अनुभवातूनच मिळते. कधी कधी एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेताना आपल्याला स्वतःची एक नवीन ओळख सापडते. म्हणजे एखादा विद्यार्थी वर्गात फारसा बोलत नसेल पण तो

मंचावर उभं राहिल्यावर मात्र उत्कृष्ट निवेदन करू शकतो. अनेकदा आपल्याला आपली खरी ताकद ही कृतीमधून कळते. खेळाच्या मैदानावर शिकलेले धडे हे आयुष्यभर सोबत राहतात. विजयाचा आनंद आणि पराभवाची वेदना दोन्ही स्वीकारण्याची कला खेळ शिकवतात. प्रत्येक वेळी जिंकणं शक्य नसतं हे मैदान शिकवतं. हार मानू नये, पुन्हा प्रयत्न करावेत आणि संघ भावनेने काम करावं हे खेळातून मिळणारं शिक्षण आपल्याला आयुष्यात खूप उपयोगी ठरतं. आज तरुणाई समोर संधींची कमतरता नाहीये. इंटरनेटमुळे ज्ञानाचं जग खुलं झालंय. अनेक तरुण मंडळी स्वतःहून नवीन भाषा शिकतायत, डिजिटल कौशल्य आत्मसात करतायत, लघु उद्योगही सुरू करतायत आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागीही होत आहेत. तर काही जण आपल्या आवडींना करिअरमध्ये रुपांतरित करतायत. या सर्व गोष्टी वर्गाच्या बाहेर घडतात, जिथे शिक्षक असतो अनुभव आणि पाठ्यपुस्तक असतं ते म्हणजे आपलं जीवन. मंडळी, स्वयंसेवा हे देखील असंच एक शिक्षण आहे. जेव्हा एखादा तरुण समाजातील गरजू लोकांसाठी काम करतो तेव्हा त्याला मानवी जीवनाचे अनेक पैलू समजतात. सहानुभूती म्हणजे काय, सामाजिक जबाबदारी म्हणजे काय आणि आपल्या कृतींचा इतरांवर कसा परिणाम होतो हे अशा अनुभवांमधून शिकायला मिळतं. अशा शिक्षणामुळे व्यक्ती केवळ यशस्वीच बनत नाही तर संवेदनशील नागरिकही बनतो.

यशासाठीचे सर्वात मोठे धडे हे अपयशातून मिळालेले असतात. आयुष्यात काही वेळा आपण ठरवलेला मार्ग बदलतो, काही स्वप्न पूर्ण होत नाहीत, काही योजना अपयशी ठरतात, पण त्याच वेळी नवीन दार उघडतात. त्या प्रक्रियेत आपण लवचिकता शिकतो, परिस्थितीनुसार स्वतःला बदलण्याची क्षमता विकसित करतो. हे शिक्षण कोणत्याही परीक्षेत विचारलं जात नाही, पण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्याची गरज भासते. मंडळी, आजच्या काळात संवाद कौशल्य अत्यंत महत्वाचं झालंय. लोकांशी बोलणं, त्यांचे विचार समजून घेणं, मतभेद असतानाही आदरानं संवाद साधणं आणि स्वतःचे विचार स्पष्टपणे मांडणं, ही कौशल्य अनुभवातून विकसित होतात. मित्रमैत्रिणी, सहकारी, कुटुंबीय आणि समाज यांच्याशी असलेला संवाद आपल्याला सतत नवीन गोष्टी शिकवत असतो. मित्रांनो, वर्गाबाहेरच्या शिक्षणातून आणखी एक गोष्ट आपण शिकतो, ती म्हणजे प्रत्येकाकडे काहीतरी शिकण्यासारखं आहे जे आपण आत्मसात करू शकतो. म्हणजे बघा ना, शेतकरी आपल्याला कष्टाचं महत्व सांगतात, तर एखादा कारागीर समर्पण शिकवतो, एखादा कलाकार सर्जनशीलता शिकवतो, तर खेळाडू शिस्त, एखादा शिक्षक ज्ञान देतो, तर सामान्य माणूस जगण्याचं तत्वज्ञान शिकवतो. त्यामुळे आयुष्याला केवळ गुण आणि प्रमाणपत्रांच्या चौकटीत पाहणं आपण कमी केलं पाहिजे. अभ्यास महत्वाचा आहेच, पण त्याचबरोबर अनुभवांचीही शिदोरी जमवली पाहिजे. नवीन गोष्टी शिकण्यासाठी कायम उत्सुक असलं पाहिजे. प्रश्न विचारणं, चुका करणं आणि त्यातून शिकणं हेही खूप महत्वाचं आहे. नवनवीन लोकांना भेटलं पाहिजे, प्रवास केला पाहिजे, उत्तमोत्तम साहित्य वाचलं पाहिजे, समोरच्याचं बोलणं ऐकलं पाहिजे, आसपासच्या घटनांचं निरीक्षणही केलं पाहिजे. कारण जीवनातील सर्वात मोठं विद्यापीठ हे अनेकदा चार भिंतींच्या बाहेर असतं. मित्रांनो, खरं शिक्षण म्हणजे केवळ माहिती मिळवणं नाही, तर व्यक्तिमत्व घडवणं. खरं शिक्षण म्हणजे स्वतःला ओळखणं. खरं शिक्षण म्हणजे समाजाशी जोडलं जाणं. खरं शिक्षण म्हणजे इतरांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याची क्षमता निर्माण करणं. आणि म्हणूनच जेव्हा आपण आपल्या आयुष्याकडे मागे वळून पाहतो, तेव्हा आपल्या लक्षात येतं की काही महत्वाचे धडे हे आपल्याला अनुभवातून मिळालेले असतात. काही परीक्षा ह्या वर्गात दिल्या जातात, तर काही परीक्षा आयुष्यात. या जीवनाच्या परीक्षेमधून आपण अधिक मजबूत, अधिक शहाणे आणि अधिक संवेदनशील बनत असतो. त्यामुळे प्रत्येक अनुभव, प्रत्येक संघर्ष, प्रत्येक भेट, प्रत्येक चूक आणि प्रत्येक नवीन सुरुवात ही एक महत्वाची शिकवण आहे. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

मंडळी, मला असं वाटतं की प्रवास हा देखील आपल्यासाठी एक शिक्षकच आहे. नवीन ठिकाण, नवीन लोक, नवीन संस्कृती, वेगळी जीवनशैली पाहताना आपली दृष्टी व्यापक होते. अनेकदा एखाद्या छोट्या गावात भेटलेली व्यक्ती किंवा प्रवासात आलेला एखादा अनुभव आपल्याला आयुष्याबद्दल अशी शिकवण देतो जी अनेक वर्षांच्या अभ्यासातही मिळत नाही. इतकंच नाही तर मंडळी, अपयश हा जीवनातील सर्वात प्रभावी शिक्षक मानला जातो. शाळेत आपण अपयशाला अनेकदा नकारात्मक दृष्टीनं पाहतो, पण वास्तवात अपयश आपल्याला स्वतःची ओळख करून देतं. ते आपल्याला मर्यादा दाखवतं आणि त्याचबरोबर आपल्यामध्ये असलेल्या क्षमतांचीही जाणीव करून देतं. कारण

तर मंडळी, कार्यक्रम आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलची तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvani@mumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: युववाणी कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम बुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
2: श्रोतेहो, मैदानापासून पदकापर्यंत,
3: विजयापासून विक्रमापर्यंत,
2: प्रत्येक खेळ,
3: प्रत्येक खेळाडू
2: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
3: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
2: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
3: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍप वर सुद्धा क्रीडा विश्व.
4: श्रोते हो, मंगळवार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका
5: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
4: अमृत कलश.
5: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील

0: कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
1: अंजली अनिल जक्कनवार
0: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
2: खुद आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं आम्ही तसं केलं. तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे. आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत. आपण ऐकून पण घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात पण वागायचं कसं कोणी सांगत नाही, तर आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं असं मला वाटतं.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
0: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
1: तेव्हा ऐकायला विसरू नका
0: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश.

घेऊन आलोय मी, आता नाही बदलणार तर बदलणार कधी। भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून। तर ऐका माग पाणी वाचवा रे।

संध्याकाळचे 6 वाजत आहे. थोड्याच वेळात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सुरुवातीला हिंदीतून आणि 6 वाजून 5 मिनिटांनी इंग्रजीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

आम्ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, काही अपरिहार्य कारणामुळे आपण हिंदीतून बातम्या ऐकू शकला नाहीत, त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत.

आम्ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून बोलत आहोत. 6:10 झालेत. आता गीत बहार या कार्यक्रमात ऐकूया हिंदी चित्रपट संगीत.

चोरी चोरी चुपके चुपके या चित्रपटातली अन्नू मलिक यांनी संगीतबद्ध केलेली ही होती समीर यांची गीतरचना. गायली होती अलका याज्ञिक आणि सोनू निगम यांनी. कार्यक्रमात आता मन या चित्रपटातलं गीत ऐकूया. गीतकार पुन्हा एकदा समीर, संगीत दिले संजीव दर्शन यांनी.

मन या चित्रपटातलं हे गीत गायलं उदित नारायण आणि अनुराधा पोडवाल यांनी. श्रोतेहो, गीत बहार हा कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 6:20 संस्कृतमधून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: राष्ट्रीय सुरक्षा परामर्शदात्री सभां संबोधयन् राष्ट्रीय सुरक्षा परामर्शकः अजित डोभालः अवदत् यत् अनेन विकासेन सम्पूर्णे विश्वस्मिन् ऊर्जा सुरक्षायाः सुदृढीकरणं भविष्यतीति। सः होर्मुज जलसन्ध्याः उद्घाटनस्य अपि स्वागतम् अकरोत्। प्रकाशयच्च यत् एतत् आपूर्ति श्रृंखलायाः बाधाम् अपसारयितुम् उर्वरक रसायनादीनां वस्तूनाम् अभावान् परिहर्तुञ्च साहाय्यं करिष्यतीति। उदयोन्मुखान् सुरक्षाविषयान् प्रकाशयन् श्रीडोभालः अवोचत् यत् पारम्परिक इतर प्रतिरोधाः राष्ट्रियसीमाम् अतिक्रम्य पारम्परिक प्रतिक्रियां चालयितुं क्षमताञ्च विकसितवन्तः इति। अयोध्यायाः राममन्दिरे दान अर्पण विषये कथित अनियमिततानाम् अन्वेषणं कुर्वता त्रिसदस्यात्मक विशेष अन्वेषण दलेन अद्य प्रारम्भिक अन्वेषण प्रतिवेदनं प्रस्तुतम्। दलप्रमुखः लखनऊ आयुक्तः विजय विश्वास पन्तः अतिरिक्त मुख्य सचिवाय गृहविभागस्य संजय प्रसादाय प्रतिवेदनं समर्पितवान्। संयुक्त राज्य अमेरिका देशः भारतस्य M777A2 अल्ट्रा लाइट हावत्स इत्यस्मै 30-200 मिलियन यूएस डॉलर इत्यस्य सस्टेनमेंट पैकेजाख्यं पुटकम् अघोषयत्। सामाजिक प्रसार माध्यमे भारते अमेरिका देशस्य राजदूतः सर्जियो गोर इत्येषः अवदत् यत् भारत अमेरिका देशयोर्मध्ये रक्षा सहभागित्वं निरन्तरं वर्धमानम् अस्ति। प्रस्तावित विक्रयः समाप्त्यर्थं देशः सज्जश्चास्तीति। अद्य भारतेन अमेरिका देशेन च उच्चस्तरीय व्यापार वार्ताः आरब्धाः। अमेरिका देशस्य शुल्कनीतौ परिवर्तनात् वर्षस्य प्रारम्भे वार्तया निश्चितः द्विपक्षीय व्यापार सन्धेः प्रारूपः बाधितः अभवत्। तस्य संरक्षणाय पुनः संतुलनाय च एषा वार्ता आयोजिता। नवदेहल्यां वाणिज्य उद्योग मन्त्री पीयूष गोयलः अमेरिका देशस्य व्यापार प्रतिनिधिना जेमिसन ग्रीर महोदयेन भारतस्थ अमेरिका राजदूतेन सर्जियो गोर महोदयेन च समं अमिलत्। शिक्षक नियुक्ति परीक्षा विकृति प्रकरणे प्रवर्तन निदेशालयः चेन्नई तिरुचिरापल्ली कोयम्बतूर मदुरई नगरेषु 18 स्थलेषु अन्वेषणं करोति। अन्ते क्रीडा वार्ताः। फीफा विश्वकप इति क्रीडायाम् अर्जेण्टीना देशस्य तारकभूतः नायकः लियोनेल मेस्सी इत्ययं विश्वकप क्रीडायाः इतिहासे सर्वाधिकं 18 गोल्स इति लक्ष्यावाप्तिं कृत्वा इतिहासं निर्मितवान्। मेस्सी जर्मन देशस्य मिरोस्लाव क्लोसे इत्यस्य 16 गोल्स इत्यभिलेखम् अतिक्रमितवान्। गतरात्रौ संजाते सुपराख्ये संघर्षे अर्जेण्टीना देशः अमेरिका देशस्य आर्लिंगटन नगरे स्वस्य ग्रुप जे क्रीडायाम् ऑस्ट्रिया देशदलं 2-0 पराजित्य राउंड ऑफ 32 इत्यस्मिन् स्थानं प्राप्तवत्। अन्ते हॉकी क्रीडायां भारतीय पुरुष हॉकी दलं अद्य FIH प्रो लीग इत्यस्य उद्घाटन स्पर्धायां चिरप्रतिद्वन्दिना पाकिस्तानेन सह क्रीडति इति वार्ताः।
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। संध्याकाळचे 6:30 झालेत। श्रोतेहो, आता एका रूपरेषा आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्याच्या कार्यक्रमांची। या रूपरेषेनंतर आपण ऐकाल लोकसंगीताचा कार्यक्रम। 7 प्रादेशिक बातम्या आणि 7:15 आजचं विधिमंडळ हे दोन्ही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू। 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात पर्यावरणपूरक वनशेती पद्धती याविषयी डॉक्टर अजय राणे यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल। रात्री 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून। 8:15 गझल, 8:45 समाचार संध्या, त्यानंतर न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक आणि 9:45 मंथन हे सर्व कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। आज रात्री 10 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम रजनीगंधा, 10:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी प्रभा अत्रे यांनी गायलेला राग यमन, 11:00 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून। आता जाणून घेऊया

आमचे उद्याचे कार्यक्रम उद्याच्या आमच्या पहिल्या सभेत सकाळी 6:05 आजचा सुविचार, त्यानंतर मंगल प्रभात, भक्ती संगीत, 6:40 कृषीवाणी. या कार्यक्रमात बॉयलर कोंबड्यांमधील चयापचयाचे आजार या विषयीची माहिती आपण ऐकाल. 6:45 आरोग्यम धनसंपदा, तर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 6:55 कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळी 7 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. भावधारा. 7:45 ॲडव्हान्स आयुर्वेदचा प्रायोजित कार्यक्रम आणि त्यानंतर 7:50 भावधारा हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल. सकाळी 8:40 कार्यक्रम करिअर मंत्रा, सादर करते विवेक वानखडे. उद्या सकाळी 9 हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल आमच्या लखलख चंदेरी या कार्यक्रमातून. 9:30 इंद्रधनुष्य, यामध्ये योग आणि मानवी जीवन याविषयी योग शिक्षक अनंत आगाशे यांची सुनेत्रा रेमणे यांनी घेतलेली मुलाखत. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 गाता रहे मेरा दिल. श्रोते हो, उद्या दुपारी 12 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये 12 महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. उद्या यामध्ये ऐकाल लिव्हिंग विल महत्वाचं याविषयी डॉक्टर माधव केळकर आणि ॲडव्होकेट मोहना गद्रे यांची मुलाखत, तसंच इतिहासाचार्य वी का राजवाडे आणि इतिहास अभ्यासकांसाठी दीपस्तंभ इतिहास अभ्यासक वी का राजवाडे यांचं, तसंच प्राध्यापिका डॉक्टर सुमित्रा कुलकर्णी यांचं भाषण आपण ऐकाल. 1:05 गीतबहार. 1:40 रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम 1:55. 2:05 आरोग्यम धनसंपदा, तर 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. 2:30 नाद ब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकाल वैशाली फणसळकर यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग. दरम्यान 2:00 कृषीवाणीचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, उद्याच्या आमच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5:02 गीतसंध्यामध्ये ऐकाल हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युववाणी हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. यामध्ये स्टे ट्यून या कार्यक्रमात ग्वाल्हेर घराण्याचे महान शास्त्रीय गायक पंडित ओंकारनाथ ठाकूर यांच्या जन्मदिनानिमित्त विशेष कार्यक्रम सुरांच्या आराधनेतील युगपुरुष. 6:10 गीतबहार यामध्ये मराठी चित्रपट संगीत. 6:30 आम्ही सांगू आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा, तर 6:35 आपण ऐकाल लोकसंगीत. 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात मूल्यवर्धनातून समृद्धीकडे फळ प्रक्रिया उद्योग डॉक्टर मंदार खानविलकर यांची मुलाखत आपण ऐकाल. दरम्यान 7:15 आजचं विधिमंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. रात्री 8:15 आपण आनंद घेऊ शकाल नाट्यसंगीताचा. 9:30 चर्चा का विषय है हा कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. 10:00 कार्यक्रम रजनीगंधा. 10:30 शास्त्रीय संगीताच्या नादब्रह्म या कार्यक्रमात उस्ताद अमजद अली खान यांनी सरोदवर सादर केलेला राग चंद्रकंस. याशिवाय सर्व बातमीपत्रं आम्ही नेहमीच्याच वेळेवर सहक्षेपित करू. तर श्रोते हो, ही होती रूपरेषा आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्याच्या कार्यक्रमांची. हे आहे आमचं आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र.

0: कुमार घनवडे यांचं गीत आपण ऐकलत. गायक कलाकार आणि संगीतकार होते अभिजीत राणे.
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने.
2: बसला अनोळखी ऍप पासून बचाव करा.
3: आरबीआय सांगते
2: जाणकार बना सतर्क रहा.
0: श्रोते हो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया विजय कठीण यांनी संगीतबद्ध केलेली ही पारंपरिक गीतरचना संतोष नायक आणि वीणा बामणे यांच्या स्वरात.

ही होती दामोदर कोळी यांची गीतरचना. गायली होती रंजना शिंदे आणि सहकलाकारांनी. संगीत होतं मधुकर वाठक यांचं. श्रोतो हो, आता ऐकवतोय एक वऱ्हाडी गीत. गायक कलाकार परशुराम तायवाडे आणि सहकारी.

शाहीर पिराजीराव सरनाईक आणि सहकलाकारांची ही गीतरचना होती. गायली होती परशुराम तायवाडे आणि सहकलाकारांनी. लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात आता नंदू होनप यांनी संगीतबद्ध केलेलं गीत ऐकूया. गायिका रोशन सातारकर.

नंदू होनप यांनी संगीतबद्ध केलेलं आणि रोशन सातारकर यांनी गायलेलं लोकगीत आपण ऐकलं. लोकसंगीताचा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 7 वाजता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. अलका याज्ञिक, रोहित शर्मा, सतीश शहा यांचा समावेश. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प, तसंच कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची वनमंत्र्यांची घोषणा. विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 17 आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ. आणि राज्यात पुढचे 2 दिवस मान्सूनची आगेकूच सुरू राहणार. राष्ट्रपती भवनात आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातले पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. पी नारायणन यांना साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रासाठी, तर माजी न्यायमूर्ती के टी थॉमस यांना समाजकार्यासाठी पद्मविभूषण देण्यात आला. क्रीडा क्षेत्रासाठी टेनिसपटू विजय अमृतराज, हॉकी खेळाडू सविता पुनिया यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. कला क्षेत्रातल्या पद्मभूषण पुरस्कार संगीत कलेसाठी अलका याज्ञिक, तर लोककलेसाठी वेलापल्ली नटेशन आणि अभिनयासाठी मल्याळम अभिनेते मामुटी या मान्यवरांना यावेळी प्रदान करण्यात आले. पद्मश्री पुरस्कारांच्या महाराष्ट्रातल्या मान्यवरांमध्ये क्रिकेटपटू रोहित शर्मा, तर नवजात बालक चिकित्सा तज्ज्ञ अर्मिडा फर्नांडिस यांचा समावेश होता. अभिनेता आर माधवन आणि तारपा वादनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या वारली लोककलावंत भिकल्या लाडक्या धिंडा यांना कलाक्षेत्रातला पद्मश्री पुरस्कार मिळाला.

0: उद्योजक डॉक्टर अशोक खाडे यांना उद्योग क्षेत्रासाठी पद्मश्री देऊन सन्मानित करण्यात आलं. दिवंगत अभिनेते सतीश शहा यांना जाहीर झालेला पद्मश्री पुरस्कार त्यांच्या बंधूंनी स्वीकारला. यावर्षी एकूण 131 पद्म पुरस्कार जाहीर झाले. यापैकी 2 पद्मविभूषण, 60 पद्मभूषण तर 56 पद्मश्री आज वितरित करण्यात आले. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थविरोधी कृती दलाची स्थापना करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. या कृती दलात उत्तमोत्तम अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. त्यांना भ्रष्टाचारविरोधी पथक आणि नक्षलविरोधी पथकाप्रमाणे भत्ते आणि पदोन्नती दिली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: आता प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ANTF आपण उभा करतो आहोत. त्यासोबत आमच्या डोक्यात असं देखील आहे की जसं आपण आपला जो काही अँटी करप्शन ब्युरो आहे किंवा नक्षलवाद विरोधी मोहीम आहे या दोन ठिकाणी आपण इन्सेंटिव्ह दिला आहे, तर तशा पद्धतीनं आम्ही आता निर्णय करतो आहोत. चांगले अधिकारी हे ANTF मध्ये गेले पाहिजेत, याकरता त्यांना स्पेशल पे किंवा वन स्टेप अहेड अशा पद्धतीनं जो त्या ठिकाणी काम करेल त्याला आम्ही ते डेझिग्नेशन देणार आहोत.
0: ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत जास्त अंमली पदार्थ सापडतील तिथल्या पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. April 2026 पर्यंत राज्यात अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी 1142 गुन्हे दाखल झाले. त्यापैकी 1626 आरोपींना अटक झाली. त्यात 254 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त झाले असून अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांविरुद्ध 3199 गुन्हे दाखल झाल्याची माहिती सरकारनं लेखी उत्तरात दिली. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प तसंच कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या दरम्यान केली. काही वाघ घेऊन जाण्याची विनंती गुजरातमधल्या वनतारा केंद्राला केली आहे. आपल्याकडे पुरेशी जागा झाल्यावर ते वाघ परत आणले जातील असं त्यांनी सांगितलं. वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबातल्या सदस्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर सादर केला जाईल असं आश्वासन नाईक यांनी दिलं. त्याचप्रमाणे समान नागरी कायदा लागू करण्यासाठी आवश्यक विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या दरम्यान दिली. पावसाळी अधिवेशनासाठी योगेश सागर, समीर कुणावार, अर्जुन खोतकर, समाधान अवताडे, प्रतापराव पाटील चिखलीकर, सुनील शेळके, राजीव खरे, कैलास पाटील, हेमंत ओगले यांची तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती केल्याची घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात केली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडील काही खात्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी प्रभारी मंत्र्यांची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. त्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला. आधीच्या काळात हे होत नव्हतं असा दावा विरोधकांनी केला. मात्र यापूर्वीच्या सरकारच्या काळात देखील प्रभारी मंत्र्यांची नेमणूक होत होती आणि हे संविधानाच्या अनुसार असल्याचं नार्वेकर म्हणाले. अध्यक्षांच्या उत्तरानं समाधान न झाल्यानं विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज झाला. प्राजक्त तनपुरे, रवींद्र फाटक, अनिकेत तटकरे, दुष्यंत चतुर्वेदी, विक्रम काकडे, अरुण लखानी, बसवराज पाटील, प्रवीण पोटे, अमरनाथ राजूरकर, राजेंद्र राऊत, धैर्यशील कदम, गोकुळ गीते, राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, नंदकिशोर महाजन आणि सुहास शिरसाट यांना सभापती राम शिंदे यांनी सदस्यत्वाची शपथ दिली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ST कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% ~58% करायचा निर्णय घेतल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. तर वार्षिक वेतनवाढीचा दर 2% - 3% करायची घोषणाही त्यांनी केली. यानंतर 29 जून रोजी ST कर्मचाऱ्यांनी पुकारलेलं धरणं आंदोलन मागे घेतल्याचं सरनाईक यांनी जाहीर केलं. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दूध भेसळ अधिनियम तयार करण्याचं काम सुरू असून त्यात भेसळीच्या गंभीरतेनुसार 6 महिने ते आजन्म कारावास

0: आणि 10 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद प्रस्तावित आहे, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधान परिषदेत दिली. मुंबईत पागडी इमारतींमध्ये राहणाऱ्या सुमारे 4 लाख लोकांना पक्की सुरक्षित घरं उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध आहे, अशी ग्वाही मंत्री शंभूराज देसाई यांनी आज सभागृहात दिली. तर वडाळा, ठाणे, कासार, वडवली मेट्रो 4 मार्गिकेच्या कामादरम्यान मुलुंड पश्चिम इथं संरक्षण कठडा कोसळून एकाचा मृत्यू तर 3 जखमी झाल्याप्रकरणी सल्लागार कंपनीच्या 2 आणि कंत्राटदाराच्या 3 अशा 5 जणांना अटक केली असून कंत्राटदाराला 5 कोटी रुपये तर सल्लागाराला 1 कोटी रुपयांचा दंड थोटावण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लेखी उत्तराद्वारे विधान परिषदेत दिली. नेदरलँडच्या राणी मॅक्झिमा यांनी आपल्या 3 दिवसांच्या भारत दौऱ्यात आज मुंबईत कुलाबा इथं HCG कॅन्सर हॉस्पिटलला भेट दिली. संयुक्त राष्ट्रांच्या विशेष दूत म्हणून आलेल्या राणी मॅक्झिमा यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधून भारताची UPI यंत्रणा आणि पगारदारांशी जोडलेली फिनटेक ॲप्स लोकांचं आर्थिक जीवन सुधारण्यासाठी कशी मदत करतात हे समजून घेतलं. भारतानं डिजिटल क्षेत्रात अप्रतिम काम केलं असून नवीन तंत्रज्ञानामुळे लोकांना तत्काळ खर्चासाठी मदत होत असल्याचं त्यांनी सांगितलं. राणी मॅक्सिमा उद्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची भेट घेणार असून त्यानंतर त्या दिल्लीला रवाना होतील. राज्यात आज अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. रत्नागिरी जिल्ह्यात आज दमदार पाऊस झाला, त्यामुळे काही ठिकाणी झाडं पडली तर काही ठिकाणी महामार्गावर पाणी साचलं होतं. नाशिक शहर आणि परिसरात आज दुपारी तासभर जोरदार सरी बरसल्या, त्यामुळे गेल्या महिनाभरापासून पावसाची आतुरतेनं वाट बघणारे नाशिककर सुखावले. नैऋत्य मोसमी पाऊस मुंबईसह राज्याच्या आणखी काही भागांमध्ये दाखल झाला. नेहमीच्या 11 जून या तारखेपेक्षा यंदा मान्सून 12 दिवस उशिरा मुंबईत पोहोचला आहे. मान्सूनचे सर्वात लवकर आगमन गेल्या वर्षी 26 मे रोजी म्हणजे सामान्य वेळेपेक्षा तब्बल 16 दिवस आधी झालं. गेल्या काही वर्षात मुंबईत मान्सूनच्या आगमनाचा पॅटर्न बदलला आहे. कोकणात काही ठिकाणी कालपासून जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिजोरदार पाऊस पडला. तसंच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही मुसळधार पावसानं हजेरी लावली. विदर्भात तुरळक ठिकाणी तीव्र ते अतितीव्र उष्णतेची लाट होती. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपतींच्या हस्ते 2र्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण, अलका याज्ञिक, रोहित शर्मा, सतीश शहा यांचा समावेश. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प तसंच कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची वनमंत्र्यांची घोषणा. विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 17 आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ. आणि राज्यात पुढचे 2 दिवस मान्सूनची आगेकूच सुरू राहणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर, FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोतेहो, 28 जून 2026 रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात ऐका योग आणि महिलांचं आरोग्य याविषयी आंतरराष्ट्रीय योग शिक्षक स्वामी सर यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत.
2: योग म्हणजे शरीर, मन आणि आत्मा यांना एकत्रितपणे जोडणारा दुवा म्हणजे योग. योग म्हणजे ही आपली जीवनशैली आहे.
1: तेव्हा श्रोते हो नक्की ऐका 28 जून 2026 रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणी रत्नागिरीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणीच्या केंद्रांवरून कार्यक्रम वनिता मंडळ. श्रोतेहो आज रात्री 10 वाजता तुमच्या आवडीचा कार्यक्रम रजनीगंधा.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 किलोहर्ट्स
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी.

0: निसर्ग इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर
1: कोकण दर्शन।
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्स वर।
1: सादर करते विवेक वानखडे।
2: आकाशवाणीचं हे आहे रत्नागिरी केंद्र। यानंतर 7:15 विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू।

0: आकाशवाणी मुंबई आता आपण ऐकणार आहोत आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत गौरीशंकर घाळे.
1: महाराष्ट्रात समान नागरी कायद्यासाठी समिती, तिहेरी तलाक बंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणार गृहराज्यमंत्री योगेश कदम, प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी पथक उभारणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत ग्वाही, एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता, प्रताप सरनाईक यांचे विधानसभेत निवेदन, अधिवेशन काळात प्रभारी मंत्री नियुक्तीवरून विरोधकांचा सभात्याग. ही होती आजच्या कामकाजातील ठळक वैशिष्ट्ये. राज्यात समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्यासंदर्भातील कायदेशीर मसुदा तयार करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात स्पष्ट सूचना दिल्या असून राज्य सरकार हा कायदा लागू करण्यासाठी 100% प्रयत्नशील असल्याचंही गृहराज्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. भाजप सदस्य देवयानी फरांदे यांनी तिहेरी तलाक आणि बहुपत्नीत्व प्रथेमुळे होणाऱ्या महिला अत्याचारांबाबत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर राज्यमंत्री कदम उत्तर देत होते. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी नाशिकमधील एका ताज्या प्रकरणाचा हवाला देत राज्यात आता फोन, व्हॉट्सअप किंवा ईमेलवरून तलाक देता येणार नाही आणि कोणत्याही महिलेवर अन्याय होऊ दिला जाणार नाही असं स्पष्ट केलं. राज्यात अंमली पदार्थ विरोधी मोहीम अतिशय गतिमान केल्यामुळे जानेवारी ते एप्रिल 2026 या अवघ्या 4 महिन्यांच्या कालावधीत राज्यभरातून तब्बल 254,53,00,000 रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. वाढत्या नार्कोटिक्स आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी पथक उभारण्यात येणार असून अंमली पदार्थ विरोधी लढ्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना विशेष वेतन आणि पसंतीची नियुक्ती दिली जाईल अशी घोषणा गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली. तसंच ज्या पोलीस ठाण्या

0: हद्दीत वारंवार अमली पदार्थ सापडेल तिथल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला जबाबदार धरून त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. अंमली पदार्थांच्या विरोधातील ही लढाई एकट्या पोलिसांच्या भरोशावर जिंकता येणार नाही, म्हणून गृह, महसूल, उद्योग, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षणासह शासनाच्या एकूण 15 विभागांचा एकत्रित टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे. मुंबईतील जवळपास 3000 शाळा कॉलेजांच्या आवारात अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम राबवली जात असून आजूबाजूचे टपऱ्या ठेले उद्ध्वस्त केले जात आहेत. तसंच अंमली पदार्थांची माहिती देणाऱ्यांचे नाव गुप्त ठेवून त्यांना पारितोषिक दिले जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या चर्चेत आमदार योगेश सागर, नितीन राऊत, जयंत पाटील, अमीन पटेल आणि जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेकांनी सहभाग नोंदवला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांसाठी महायुती सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेतला असून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ मंजूर करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत निवेदनाच्या माध्यमातून दिली. मुंबईसह राज्यात अनेक खासगी वाहतूकदारांकडून अवैधरित्या पार्सल वाहतूक सुरू आहे. या अवैधरित्या पार्सल वाहतूक करणाऱ्या वाहन चालक आणि मालकांचे परवाने रद्द करण्याची कारवाई करण्यात येत आहे. मात्र यापुढे वारंवार अवैध पार्सल वाहतूक करणाऱ्यांचे परवाने रद्द करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात सदस्य शंकर जगताप यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. पावसाळी अधिवेशन काळात विधानसभा कामकाजासाठी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तालिका अध्यक्षांची नियुक्ती सभागृहात जाहीर केली. सदस्य योगेश सागर, अर्जुन खोतकर, प्रतापराव पाटील चिखलीकर, सुनील शेळके, कैलास पाटील, हेमंत ओगले, राजू खरे, समीर कुणावार आणि समाधान अवताडे यांची विधानसभा तालिका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचं विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी जाहीर केलं. पावसाळी अधिवेशन काळात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्याकडील खात्यांचा प्रभार कामकाज हाताळण्यासाठी अन्य मंत्र्यांकडे दिला आहे. यात मंत्री आशिष शेलार हे सामान्य प्रशासन विभाग, दादा भुसे हे सार्वजनिक बांधकाम विभाग, शंभूराज देसाई हे गृहनिर्माण विभाग, उदय सामंत हे नगरविकास विभाग, हसन मुश्रीफ हे राज्य उत्पादन शुल्क, तर आदिती तटकरे या अल्पसंख्याक विभाग, क्रीडा तसेच युवक कल्याण विभागाचे कामकाज अधिवेशन काळात सांभाळतील अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात दिली. मात्र सभागृहात मंत्री असताना अन्य मंत्र्यांकडे प्रभार सोपवण्यावर विरोधी पक्षातील आमदारांनी आक्षेप घेत विरोध दर्शवला. मात्र अध्यक्षांनी मागील काळातही अशी व्यवस्था करण्यात आल्याची आठवण विधानसभा अध्यक्षांनी करून दिली. त्यांच्या या स्पष्टीकरणानं विरोधकांचं समाधान झालं नाही आणि त्यांनी सभात्याग केला. सभागृहाचं कामकाज सुरू असून समालोचन लिहीपर्यंत नियम 293 अन्वये शेतकी प्रश्नांवरील चर्चा सुरू आहे.
1: विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलं, याचे लेखक होते गौरी शंकर घाळे. आता ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कांबळे.
0: शिवभोजन केंद्रांना गॅस पुरवठ्याबाबत शासन सकारात्मक, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. छत्रपती संभाजीनगरमधील स्मार्ट सिटी रुग्णालयासाठी महानगरपालिकेमार्फत 10 कोटी रुपये देणार, मंत्री उदय सामंत यांची माहिती. मुंबईतील किंग एडवर्ड मेमोरियल रुग्णालयाच्या नामांतराबाबत अद्याप निर्णय नाही. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेल्या 16 सदस्यांना सदस्यत्वाची शपथ. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची काही क्षणचित्रे. राज्यातील शिवभोजन केंद्रांना व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी शासन सकारात्मक असून काही कारणांमुळे बंद पडलेली शिवभोजन केंद्रे लवकरच पुन्हा सुरू करण्यात येतील अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान दिली. राज्यातील विशेषतः पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील शिवभोजन केंद्रांना व्यावसायिक गॅस पुरवठा करण्याबाबत सदस्य उमा खापरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री भुजबळ यांनी शासनाची भूमिका स्पष्ट केली. शिवभोजन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. काही ठिकाणी व्यावसायिक गॅस पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या, मात्र अशा परिस्थितीतही संबंधित केंद्रांनी पर्यायी व्यवस्था करून लाभार्थ्यांना भोजन उपलब्ध करून दिलं असून राज्यातील 42 पैकी 41 शिवभोजन केंद्रे नियमितपणे कार्यरत असल्याची माहितीही त्यांनी दिली. ज्या शिवभोजन केंद्रांमध्ये काही काळ गॅस पुरवठ्यामुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या ती केंद्रे पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्यात येत आहे. तसंच ज्या भागांमध्ये सिटी गॅस वितरण व्यवस्था उपलब्ध आहे तेथील शिवभोजन केंद्रांनी अर्ज केल्यास त्यांना पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा उपलब्ध करून देता येईल असं

0: ही त्यांनी नमूद केलं. छत्रपती संभाजीनगर येथील स्मार्ट सिटी अंतर्गत उभारण्यात आलेल्या रुग्णालयाच्या कार्यान्वयनासाठी आवश्यक निधी तातडीनं उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असून महानगरपालिकेला 10 कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले जातील अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य विक्रम काळे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री सामंत म्हणाले की छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केंद्र शासन, राज्य शासन आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त सहभागातून सुमारे 900 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातून अत्याधुनिक रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. रुग्णालयातील वैद्यकीय उपकरणं, मनुष्यबळाची नेमणूक तसंच अन्य आवश्यक कामांसाठी 10 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासनाकडून आजच महानगरपालिकेला निर्देश दिले जातील. छत्रपती संभाजीनगरमधील हे स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत उभारण्यात आलेले महत्वाचे आरोग्य केंद्र असून नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी यासाठी शासन आवश्यक ती सर्व कार्यवाही करेल. मुंबईतील किंग एडवर्ड मेमोरियल रुग्णालयाच्या नामांतराबाबत अद्याप काहीही निर्णय झालेला नसून मुंबईकरांच्या मनातील निर्णयच राज्य सरकार घेईल याची ग्वाही मंत्री उदय सामंत यांनी दिली. सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. या रुग्णालयाचे नाव कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय करावे असा प्रश्न कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिल्याची माहिती मंत्री सामंत यांनी दिली. परंतु रुग्णालयाचे नामांतर करण्याआधी त्याचे परिणाम काय होतील याचा पूर्णपणे अभ्यास केल्यानंतर नामांतराबाबत निर्णय घेण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान सदस्य प्रसाद लाड यांनी केईएम आणि आसपासच्या रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना निवासासाठी काळा चौकी येथील अभ्युदय नगर येथे 200 खोल्यांच्या निवासाची व्यवस्था करण्याची सूचना केली. त्यावर बोलताना याविषयी सरकार सकारात्मक निर्णय घेईल असे मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांसाठी महायुती सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेतला असून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ मंजूर करण्यात आली आहे अशी घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली. विधान परिषदेत निवेदन करताना मंत्री सरनाईक म्हणाले की 22 जून रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार एसटीच्या सर्व कामगार संघटनांची बैठक घेतली. एसटी ही केवळ एक परिवहन संस्था नसून महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेची जीवनवाहिनी आहे. या सेवेचा खरा कणा म्हणजे एसटीचे कर्मचारी आहेत. उन्हाळा, पावसाळा आणि कोणतेही संकट असो प्रवाशांच्या सेवेसाठी स्वतःच्या कुटुंबापेक्षाही कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांची दखल घेणं हे शासनाचं कर्तव्य असल्याचं त्यांनी नमूद केलं. ते पुढे म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारनं कर्मचाऱ्यांच्या भावना आणि न्याय अपेक्षांचा आदर करून हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार महागाई भत्ता 53% 58%, घरभाडे भत्ता 8, 16, 24% 10, 20, 30% आणि वार्षिक वेतनवाढीचा दर 2% 3% करण्यात आला आहे. या निर्णयामुळे महामंडळावर दरमहा सुमारे 45 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार असला तसेच महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढीची थकबाकी आणि इतर वैधानिक देणी मिळून सुमारे 5,649 कोटी रुपयांची देयके अदा करण्यासाठी शासन भविष्यात आवश्यक ते प्रयत्न करेल अशी ग्वाहीही त्यांनी दिली. या निर्णयानंतर 29 जून रोजी प्रस्तावित धरणे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला असून हा शासन आणि कर्मचाऱ्यांमधील परस्पर विश्वासाचा विजय असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेल्या 16 सदस्यांना विधान परिषदेत सभापती राम शिंदे यांनी शपथ दिली. प्राजक्त तनपुरे, रवींद्र फाटक, अनिकेत तटकरे, दुष्यंत चतुर्वेदी, विक्रम काकडे, अरुण लखानी, बसवराज पाटील, प्रवीण पोटे, अमरनाथ राजूरकर, राजेंद्र राऊत, धैर्यशील कदम, गोकुळ गीते, डॉ राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, नंदकिशोर महाजन, सुहास शिरसाट यांनी यावेळी शपथ घेतली.
1: विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलं. याचे लेखक होते अनुराग कांबळे आणि वाचन केलं होतं श्रद्धा मुखेडकर यांनी. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
2: शेतकरी बंधूंनो, माझा आभार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026

0: रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम बुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
1: आम्ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून बोलत आहोत.

श्रोते हो, आज रात्री 7:15 आपण आनंद घ्याल गझलचा. रात्री 10:00 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम रजनीगंधा. तर 10:30 नादब्रह्म या कार्यक्रमात विदुषी प्रभा अत्रे यांनी गायलेला राग यमन आम्ही प्रसारित करू. तेव्हा श्रोतेहो ऐकत रहा आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचं प्रसारण 1143 किलोहर्ट्सवर.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. संध्याकाळचे 7:30 वाजतायत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम आमचं घर आमचं शेत. निवेदन ऋचा गद्रे यांचं.

0: नमस्कार नमस्कार मंडळी. मंडळी, आजच्या कार्यक्रमात मी ऋचा गद्रे आपलं स्वागत करते. आज मंगळवार, भारतीय सौरदिनांक 2 आषाढ शके 1948, अर्थात 23 जून 2026. मंडळी, वनशेतीमध्ये हंगामी आणि बारमाही पिकांबरोबर फायदेशीर झाडांची लागवड केली जाते. पडीक, बरड आणि नापीक जमिनी वनशेतीसाठी उपयुक्त असतात. सध्याच्या स्थितीमध्ये वनशेती शाश्वत उत्पन्नाचं साधन आहे. आज आपण पर्यावरणपूरक वनशेतीच्या पद्धती कोणत्या आहेत त्याची माहिती करून घेऊया डॉक्टर अजय राणे यांच्याकडून. त्यांच्याशी बातचीत केले गायत्री भरणकर यांनी.
1: मंडळी नमस्कार. मंडळी, पर्यावरणपूरक वनशेती पद्धती याविषयी आज आपण माहिती करून घेणार आहोत आणि त्यासाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथील वनशास्त्र विभागातले प्राध्यापक डॉक्टर अजय राणे यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे. चला तर मग आज आपण त्यांच्याकडूनच या वनशेती पद्धतीविषयी माहिती करून घेऊया. सर नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: सर, सुरुवातीला सांगा की पर्यावरणाचा समतोल राखणं हे जे अतिशय महत्त्वाचं आहे, त्यामध्ये वनांचा किंवा जंगलांचा काय मुख्य रोल आहे किंवा काय त्यामुळे फायदा होतो?
2: पर्यावरण म्हणजे काय? आपल्याच्या अवती भोवती जो काय आपल्याकडे जो परिसर आहे तो पर्यावरण आहे. आपल्या घराबाजूला जो परिसर आहे, रस्ता असेल, आपला जो सोसायटी असेल, बिल्डिंगची, शेती असेल,

0: असेल किंवा जंगल असेल, या सर्व ठिकाणी जे कॉमन जो घटक आहे तो आहे वृक्ष. वृक्षापासूनच जंगल किंवा वन तयार होतं. ह्या संपूर्ण वनाचा जो मूलभूत जो कार्य असतो ते आहे मृद आणि जलसंवर्धन. जो आपल्याकडे पाऊस पडतो त्या सर्व पावसाचं पाणी साठवणं आणि त्याचबरोबर माती धूप न होणे हे कार्य जंगल किंवा वन करत असतं. त्याचबरोबर वनापासून आम्हाला अनेक फायदे मिळत असतात. आपल्या घरा शेजारी जर एक वृक्ष असेल त्यावरती येणारे फुले अथवा त्यावरती येणारे पक्षी आणि फळे ह्यापासून आपल्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते. रस्त्यावर जात असताना आता उन्हाळा आहे, उन्हाळ्यामध्ये रस्त्यावर झाड असेल झाडावर सावळी आपल्याला मिळते, ती आपल्याला अतिशय चांगलं वातावरण निर्माण होते. म्हणजे पर्यावरणामध्ये वृक्ष असणे अतिशय महत्वाची बाब आहे.
1: नक्कीच खरं आहे. बरं, आता वनशेतीचा उल्लेख आपण केला आहे तर काही क्षेत्र असतात ते खाजगी असतात, तर अशा ठिकाणी सुद्धा वनशेती करता येऊ शकते का?
0: आपल्या कोकणामध्ये आपण जर पाहिलं तर जे काही ट्री कवर दिसते आमना डोंगरामध्ये, ह्यामध्ये 90% क्षेत्र हा खाजगी मालकीचा आहे. शासकीय वन हे फक्त 10 किंवा 11% आहे. म्हणजे बरेचसे शेतकरी आपल्याकडचे ह्या क्षेत्राचं संवर्धन करत असतात. काही ठिकाणी शेतकरी बांधव ह्या क्षेत्राचा फळबाग लागवडमध्ये उपयोग करतात आणि ते करत असताना जे काय कमर्शियल वृक्ष आहेत, ऐन असेल, किंजळ असेल, आसाना असेल, जांभूळ, ताग ह्यांचं संवर्धन करतात. आणि अलीकडच्या काळामध्ये बांबू लागवडीवरती सरकारने खूप प्रोत्साहन दिलेलं आहे. तर खाजगी क्षेत्रामध्ये शेतकरी वनशेतीसुद्धा करत आहेत. त्यामध्ये ज्या कमर्शियल जाती आहेत, उदाहरणार्थ खैर असेल, साग लागवड असेल, बांबू लागवड, अलीकडच्या काळामध्ये महोगनी, मिलिया डुबिया अशा काही कमर्शियल जातींची लागवड करून शेतकरी वनशेतीकडे वळत आहेत.
1: म्हणजे खाजगी क्षेत्रात सुद्धा वनशेतीला प्रोत्साहन मिळू शकतं आणि शेतकरी करतातही.
0: येस मॅडम.
1: बरं सर, पर्यावरणाचा एकूण समतोल राखणं आणि ते करून वनशेती करणं हे शक्य होऊ शकतं का?
0: हो मॅडम, आपल्याकडे जे काय लागवड आम्ही करत असतो की फळबाग लागवड आपण करतो, तर फळबाग लागवड करत असताना आपल्याला फळबाग झाडापासून आंबा असो काजू असो उत्पन्न बऱ्यापैकी मिळत असतं. पण त्याचबरोबर आपण जर वनवृक्ष लागवड केली त्या क्षेत्रामध्ये, उदाहरणार्थ सुरंगीचे किंवा असे जाती आहे ज्यांच्याकडे हनी बीज त्यामध्ये अट्रॅक्ट होतात सुरंगीमध्ये, त्या हनी बीजमुळे सुद्धा आंब्यामध्ये उत्पादन वाढतं कारण पॉलिनेशन होऊन त्यामध्ये जास्त फळधारणा होते, असे काही अभ्यास केले गेलेले आहेत. आणि वनवृक्षामुळे काही पक्षी त्या झाडावरती येतात, त्या पक्षींच्यामुळे काही तिथे जे किडे वगैरे असतात पेस्ट कंट्रोल सुद्धा झाडांमध्ये पाहिलं गेलेलं आहे. म्हणजे आपल्या पारंपरिक फळ लागवडमध्ये किंवा भात शेतीमध्ये उत्पादन वाढण्याचे हे जे प्रोसेस आहे त्यामध्ये वनवृक्षांचा खूप मोठा हात आहे. म्हणजे लागवड करत असताना, शेती करत असताना आपण कृषी वानिकी पद्धत म्हणतो त्याला आपण, जिथे आपण आपल्या बांधांवरती किंवा कुंपण मनामध्ये काही वनशेतींची लागवड करत असतो, त्यामध्ये आपल्याला अनेक फायदे शेतकऱ्यांना मिळत असतात.
1: बरं सर, कितीही म्हटलं तरी आता शहरीकरण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आणि जागा अपुरी पडल्यामुळे अनेक बिल्डिंग सोसायट्या निर्माण होत आहेत. अशा वेळी सुद्धा किंवा स्वतंत्र बंगला म्हणजे छोटी छोटी जागा जिथे असेल तिथं परस बागेमध्ये या वनस्पतींचा काही समावेश करता येऊ शकतो का?
0: नक्कीच मॅडम. जे फरस बाग जो कॉन्सेप्ट आहे की आपल्याकडे जे क्षेत्र आहे घरा अवतीभोवती तिथे काही वनस्पतींची लागवड करून आपल्याला त्यातून अनेक फायदे आपण घेऊ शकतो. उदाहरणार्थ आपल्या रोज घरात सकाळी पूजा करतो, पूजा लागणारी फुलं असतात ती लावतो आपण बरेच ठिकाणी. आपल्या ज्या स्वयंपाकघरामध्ये लागणारा जे कढीपत्ता असेल किंवा लिंबू असेल ही तर लावू शकतो आपण. त्याचबरोबर त्यातनं काही आम्हाला फळे मिळतील, फणस आहे, जांभूळ आहे, लहानचे करवंद आहे, गुढीसाठी बांबू लागणारा बांबू लागवड करू शकतो एखादं बेड असावं. त्याचबरोबर काही मेडिसिनल प्लांट्स आहेत त्यामध्ये, सुगंधी काही वनस्पती आहेत, काही भाजीपाला आपण करू शकतो. सो फरस बागेमध्ये हा जो कॉन्सेप्ट आहे हा सुंदर कॉन्सेप्ट आहे आणि प्रत्येक नागरिकांनी आपल्या अवतीभोवती फरस बाग तयार करणे गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याकडे जे आरोग्य आहे आणि आपल्याकडे जो एक पॉझिटिव्हनेस आपल्यामध्ये येतो त्या फरसबागेमध्ये, आपला वेळही चांगला जातो त्यामध्ये त्या फरसबागेच्या अवतीभोवती,

0: म्हणून प्रत्येक नागरिकाने आपल्या घराशेजारी किंवा सोसायटीमध्ये कॉमन जे एरिया असतो तिथं लहान थोडेफार काही ना लागवड करून आपल्याचा फायदा घ्यावा असं अपेक्षा आहे.
1: बरं, मग अशी तुम्ही फळबागांमध्ये सुद्धा वनशेती करता येते असा उल्लेख केला, तर यासाठी कोणते वनवृक्ष वापरावेत?
0: सिंधू जिल्ह्यामध्ये काजू लागवड मोठ्या प्रमाणामध्ये होते. तर काजूच्या बाउंड्रीवरती बांबू लागवड हा एक सुंदर एक मॉडेल आहे आपल्या शेतकऱ्यांनी उभारलेला. त्यात काय होतं, एखादा निसर्गामुळे उत्पादन घटलं काजूचं तर तो बांबूमध्ये त्याला पैसा मिळतो शेतकऱ्याला, म्हणजे एक सप्लिमेंट करतो त्याला उत्पन्नामध्ये. असे काही वृक्ष आहेत. मगाशीच बोललो की सुरंगी लागवड जर आपण केली तर असे काही वृक्ष आहेत त्यामध्ये मधमाशा त्यावर आकर्षण होतात. त्याच मधमाशामुळे ह्या ज्या आपले आंब्यामध्ये उत्पन्न वाढतं, कारण त्या पॉल्युशन करतात त्या सुगंधी फुलांमुळे सुरंगीमुळे. अशा काही वनस्पती जर आपण फळबागामध्ये लावल्यात तर निश्चित आपल्याला एक्स्ट्रा इन्कम मिळू शकतो. वावडिंग सुद्धा आंतरपीक म्हणून चांगल्या प्रकारे लोक घेत आहेत, की प्रयत्न करत असतात की वावडिंग चांगलं फायदेशीर पीक आहे. असे काही मेडिसिनल प्लांट्स आपण जर लावले तरी त्यात फायदा बऱ्याच शेतकऱ्यांना मिळू शकतो.
1: शहरी भागामध्ये खूप गर्दी असते, बिल्डिंग्स भरपूर असतात, तर अशा ठिकाणी वनशेती प्रॉपरली अशी करता येते का?
0: अलीकडच्या काळामध्ये कॉमन जे एरिया असतात शहरी भागामध्ये, गार्डन्स असतील, पार्क्स असतील, इथे बरेचसे कॉन्सेप्ट राबवले गेले आहेत. त्यामध्ये इम्पॉर्टंट म्हटलं तर नक्षत्रवन असेल, म्हणजे राशीप्रमाणे झाडं लावणे, स्मृतीवन असेल आठवणी त्या झाडं लावणे, चरक गार्डन असेल म्हणजे मेडिसिनल प्लांट्सचे कलेक्शन असेल, बांबूसुद्धा लागवड केले गेलेले आहेत, ऑक्सिजन पार्कचा कॉन्सेप्ट आलेला आहे. त्यामध्ये झाडं अशी जे आहेत त्यांच्या ऑक्सिजन खूप तयार होतं, म्हणजे तिथे वॉकिंग एरियामध्ये ते लावतात, हे कॉन्सेप्ट आलेले आहेत. त्यामध्ये अर्बन फॉरेस्ट्री की काय म्हणतो, अर्बोरिकल्चर म्हणजे एक सायन्स आहे. त्यामध्ये ट्री केअर म्हणजे जे झाडं असतात आपल्या रस्त्यावर किंवा पार्कमध्ये ह्यांची कशी काळजी घ्यायची, छाटणी कशी करायची, झाडं कशी न पडू नयेत, सावळी कशी जास्त मिळेल, त्यांचे रोगराई कशी कंट्रोल होईल, हा एक मोठा सायन्स अलीकडच्या काळामध्ये तयार होत आहे. आणि बरेचसे असे उद्योजक त्या भागात काम करत असतात. आपले मोठे मोठे महानगरपालिका आहेत, रत्नागिरी असेल, मुंबई असेल, ठाणे असेल, इथे प्रत्येक ठिकाणी ट्री गार्डनवरती खूप मोठे एक्सपर्ट्स असतात, त्यांचं हे कामच असतं. आता सोसायटी असेल आपल्याकडे एखादी गृहनिर्माण सोसायटी, इथे जे कॉमन एरिया आहे तिथे मियावकी प्लांटेशन करू शकतो आपण, म्हणजे गहन लागवड करू शकतो झाडांची, आणि तिथे बरेचसे पक्षी वगैरे येऊ शकतात. अशा अनेक ऑप्शन्स आपल्याकडे आहेत अर्बन फॉरेस्ट्रीमध्ये, ते आपण जर वापरलं तर निश्चित आपला जो परिसर आहे तो सुंदर होऊ शकतो.
1: बरं, व्यावसायिक दृष्ट्या जर वनशेतीचा विचार करायचा झाला तर मग त्यामध्ये काय इन्क्लूड करावं, कोणत्या दृष्टीनं विचार करावा लोकांनी?
0: कमर्शियल फॉरेस्ट्री म्हणजे व्यावसायिक वनशेती अलीकडे खूप लोक तिथे वळत आहेत, कारण आपल्याकडे पारंपरिक जे फळ बाग लागवड आहे त्यामध्ये आपल्याला खूप इंटेन्सिव्ह केअर लागतो, मॅनेजमेंट लागतो, आणि बरेचसे आपले जे शेतकरी बांधव आहेत त्यांच्याकडे अनेक अडचणी असतात, की ते बरेचसे स्थलांतर आहे की नोकरी निमित्त बाहेर पडतात गावापासून. त्या परिस्थितीने आपलं जे शेत जमीन आहे त्याला एक प्लांटेशनमध्ये कसं कन्वर्ट करता येईल हे लोक बघत आहेत. तर आपल्या कोकणामध्ये रत्नागिरी किंवा सिंधुदुर्गमध्ये बरेचसे कातभट्ट्या, कात उद्योग मोठ्या प्रमाणात होतो. मग त्या कात उद्योगासाठी लागणारं जे रॉ मटेरियल आहे तो खैर लागवड आहे. तो खैर लागवड ही मोठ्या प्रमाणात केली पाहिजे. मला वाटतंय आपल्या भागामध्ये कमर्शियल जे कुठलं जर झाड असेल तर ते आहे खैर. खैरला मार्केट आहे, आपल्याला कुठे विकायचं आहे माहीत आहे, दरही आपल्याला माहीत आहे त्याला काय मिळतो. तर खैर लागवड वाढली तर निश्चितच त्या शेतकऱ्याला चांगल्या प्रमाणात रेट मिळू शकतो. दुसरे जे कमर्शियल इमारत लागवड, जे फर्निचर लाकूड लागणारे जे आहेत, ते सागवान आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात आढळतो. पण जलद लाकूड जे येणार आहे ते अकेशिया म्हणून एक वनस्पती आहे, त्याची डिमांड खूप वाढलेली आहे. कोल्हापूर, बँगलोर ह्या मोठ्या शहरांमध्ये सागाला पर्याय म्हणून ह्याला पाहायला गेलेला आहे. अकेशिया ही 8-10 वर्षामध्ये येणारं जे लाकूड तयार होतं ते आपण जर केलं तर त्या मोठा फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर जलद येणारं झाड आहे ते आहे नवीन दात आहे ते मिलिया डुबिया. त्याला पॅकेजिंग किंवा प्लायवूड निर्मितीला ह्याचा उपयोग होतो, ते पण 4th वर्षी उत्पन्न येतं. ही पण लागवड आजकाल शेतकरी करत आहेत. त्याचबरोबर जे इतर जे कमर्शियल लाकूड आहेत, महोगनी असेल, शिवन असेल अथवा ऐन असेल, हे सुद्धा कमर्शियल आज डिमांड ह्याला मार्केटमध्ये अवेलेबल आहे. आणि बांबू लागवड सुद्धा

0: आजकाल वनशेतीमध्ये होत आहे की शेतकरी जे आपल्याकडे जे खाजगी वनक्षेत्र आहेत त्यामध्ये किंवा फळबागामध्ये बांबूचा लागवड शेतकरी करत आहेत, ते असे हे आपल्याकडे अनेक कमर्शियल वनशेतीचे पर्याय आहेत.
1: सर, मगाशी माहिती सांगताना तुम्ही सुरंगीचा उल्लेख केला, तर सुरंगी ही औषधी तर आहेच, पुन्हा सुगंध असल्यामुळे अत्तर निर्मिती किंवा अनेक गोष्टींमध्ये तिचा वापर होतो. अशा प्रकारच्या सुगंधी वनस्पतींची शेती किंवा दुसरा पर्याय म्हणजे औषधी सगळ्या ज्या वनस्पती आहेत त्यांची शेती आणि वनशेती याच्याशी काही सांगड घालता येऊ शकते का?
0: वनशेती मध्ये सुगंधी आणि औषध शेती हे अतिशय इम्पॉर्टंट घटक आहेत. औषधीमध्ये काय होतंय की शेतकरी बरेचसे आमच्याकडे येतात की आम्हाला शेती करायची औषधांची, तर प्रथम मार्केट हे अतिशय इम्पॉर्टंट आहे कुठल्याही ह्या शेतीमध्ये, कारण आपल्याला इतर भाजीपाल्यासारखे विकू शकत नाही कुठे पण, त्याला स्पेसिफिक त्याला बाहेर असतो, हे शोधणे अतिशय महत्वाचं आहे. आणि दुसरे म्हणजे काय की वाळून ते मटेरियल विकलं गेलं पाहिजे की

0: ते तर त्यामध्ये फ्रेश फॉर्ममध्ये ते विकायला लागतं. आपल्याकडे मार्केट हा खूप लांब आहे, पुणे असेल, दिल्ली असेल, बँगलोर असेल, म्हणून आपण ड्राय फॉर्ममध्ये म्हणजे वाळवून असे विकणारे जर मटेरियल आपण जर विकलं तर फायदेशीर असतं. कोकणामध्ये पारंपरिक वाउडिंग ची विक्री किंवा उत्पादन हे नॅचरली करत असतो. ही जर वावडिंग शेती जर आपण केली तर आपल्याला निश्चित फायदा मिळतो. चौथ्या पाचव्या वर्षी फळधारणा होते आणि दिवाळीमध्ये ती काढतो आणि 200 ते 1200 रुपये वावडिंगमधनं मिळते. आपल्याकडे अनेक जाती आहेत वावडिंगाच्या, तर वावडिंग शेती एक चांगला ऑप्शन शेतकऱ्यांकडे उपलब्ध आहे. काही औषधी पिके हे 3 महिन्यामध्ये येतात, काही 8 महिन्यामध्ये येतात, तर काही 2 वर्षामध्ये, काही अनेक कालावधीमध्ये होतात. तर 2-3 महिन्यामध्ये येणारे जे पीक आहे ते आपल्याकडे अश्वगंधा आहे. म्हणजे पावसानंतर भात शेतीमध्ये आम्ही अश्वगंधा रबी क्रॉप म्हणून. दुसरं जे अतिशय महत्वाचं कॅश क्रॉप म्हणतो त्याला आपण पिंपळी शेती, इथे जिथे सावळी आपल्याकडे आहे म्हणजे सुपारी बाग असे नारळ बाग, तिथे आपण पिंपळी शेती घेऊ शकतो. त्याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये मोरिंगा लीफ म्हणून एक कॉन्सेप्ट आलेला आहे, इथे तुम्हाला शेवग्याच्या पानांचा सुद्धा ड्राय केलेल्या खूप मोठी डिमांड आहे. अशी आपण जर एक लागवड केली शेवगा शेंगाची आणि आतमध्ये आपण जर हे पिंपळी शेती केली तर आपल्याला बराच फायदा मिळू शकतो. आणि ह्याच आंतरपीक म्हणून आपण जर माखा असेल, तुमचं मेहंदी असेल, या केस साठी लागणारं जे
1: सौंदर्य
0: सौंदर्यासाठी ते जे लावलं तर आपण अनेक फायदा त्यामध्ये होऊ शकतात. आणि वृक्षांमध्ये जर बघितलं आपण तर नाग केशर एक चांगलं वृक्ष आहे, त्या केशरपासून खूप मोठी डिमांड त्याला आहे. त्याचबरोबर तुमचं सीताअशोक असेल, तुमचं कडूकवट आहे, कडूकवटच्या बियापासून आपल्याकडे स्किन केअरला वापरतात. आणि त्याचबरोबर जे तिरफळच म्हणतो तिसळ हे एक चांगलं पर्याय. असे 4-5 कमर्शियल जे आपल्याकडे मार्केटेबल जे मटेरियल आहे ते आपण इथे आणू शकतो. सुगंधीमध्ये जर पाहिलं तर आपण बरेचसे गवत वर्गीयचे पीक आहेत, तुमचे लेमन ग्रास गवतीचा असेल, तुमचं पामरोजा असेल, किंवा तुमचं सुगंध तुळस आलेली आहे, हे पावसावरती येणारे काही असे पीक आहे. हेज लागवड केली आणि ह्याच्यामध्ये एकच ऑप्शन आहे की आपल्याकडे स्वतःहून ते आपण तेल काढलं पाहिजे, लहानसं डिस्टिलेशन युनिट घेऊन आपण त्यांना ऑइल काढून विकलं पाहिजे. डायरेक्टली आपल्याला ते ड्राय फार्ममध्ये विकणं परवडत नाही, म्हणून तेल काढायचं थोडं लहानसं एक थोडंसं एक उपकरण घेतलं तर निश्चित आपल्याला चांगलं उत्पादन ह्या मेडिसिन प्लांट्समध्ये होऊ शकतं. आणि अलीकडच्या काळामध्ये दशमवरिष्ठ म्हणून आपण तो आपण त्यातले 5 वृक्ष प्रजाती आहेत, त्याच्या मुळांचा उपयोग त्यामध्ये होतो. त्यामध्ये अग्निमंत आहे, टेटू, शिवन, पाडळ, बेल, या 5 वृक्षांचं मूळ लागतं त्या दशमवरिष्ठमध्ये. त्याला म्हणतात बृहत पंचमूळ म्हणून म्हणतात. दुसरं आहे लघुपंचमूळ. लघुपंचमूळमध्ये झुडूप वगैरे ते मिळतात कुठे पण, पण बृहत पंचमूळाची मुळं सहसा मिळत नाहीत. म्हणून बऱ्याचशा ज्या कंपन्या आहेत त्याला ह्याची डिमांड खूप आहे. आणि दापोली कृषी विद्यापीठामध्ये नवीन टेक्नॉलॉजी आणली आहे, ते करून ही झाडांची घन लागवड करणे, म्हणजे 1 फुटावर लागवड करायची आणि 18 महिन्यामध्ये तो जो अर्क आहे तो तयार होतो मुळामध्ये. शेतकऱ्यांनी 18 महिन्यात ती मुळं काढून विकायची आहेत, म्हणजे त्याला 100-200 रुपये किलो प्रमाणे हा मुळांची विक्री होते. आपण जेव्हा एखादा फळबाग असेल तुम्ही आंतरपीक घ्या ह्या झाडांची आणि तुम्ही हे मुळं काढून विका असं आम्ही म्हणतो. कारण दशमुळांची खूप डिमांड आहे रिष्टाची पूर्ण भारतामध्ये आणि त्यांना बृहत पंचमुळ कमी पडतात. आपण जर अशी लागवड केली तर आपल्याला निश्चित फायदा मिळू शकतो.
1: बरं सर, आताची जी तरुण पिढी आहे त्यांनी या क्षेत्रात यावं किंवा या दृष्टीनं जास्तीत जास्त प्रयत्न करावेत यासाठी तुम्ही काय सांगाल त्यांना?
0: आपल्याकडे जे तरुण वर्ग आहे त्यांनी वनशेतीकडे वळावं, कारण कोकण हा निसर्ग संपन्न आपला भाग आहे, त्यामध्ये चांगला अभ्यास सजा करावा. वनशास्त्र आपल्या पदवी आहे दापोली कृषी विद्यापीठामध्ये, 12वी सायन्स नंतर MHC CET मार्फत आपली एंट्रन्स मार्फत आपल्याकडे मेटप्रमाणे BSc फॉरेस्ट्री हा एक डिग्री प्रोग्रॅम आहे, त्याचबरोबर MSc फॉरेस्ट्री आणि PhD फॉरेस्ट्री वनशास्त्रामध्ये आपण डिग्री देतो. आणि BSc मध्ये काय शिकतो आपण की हे कसे आपण शेती करायची, मेडिसिनल प्लांट्स कसे तयार करायची, हाऊ टू कल्टिवेट देम, त्याचबरोबर रोपवाटे कशी करायची, त्यामध्ये दुसरं आहे इकोटुरिझम म्हणजे निसर्गाची कसा आपल्याला अभ्यास करावा, फळझाडे फुलझाडांची ओळख करणे, आपले जे पक्षी प्राण्यांची ओळख करणे,

0: त्याचबरोबर जे प्रोसेसिंग आस्पेक्ट्स आहेत, बांबू असेल, लाकूड असेल, मधनिर्मिती असेल, अशा औषधांचं प्रोसेसिंग आपल्याला करता येते. आणि ह्या अभ्यासक्रमामध्ये एक वनशेती करण्यासाठी जे काय नॉलेज त्या विद्यार्थ्यांमध्ये मिळतं आणि त्याचा उपयोग करून ते आपला स्वतःचा उद्योग सुरू करतात, त्याचबरोबर आपले लागवड करू शकतात बांबू आपल्या शेतामध्ये, त्याचबरोबर त्यांना अनेक कंपन्यांमध्ये जॉबसुद्धा मिळू शकतो आणि त्यांच्यामध्ये नॉलेज तयार होतं. नॉलेज हे इम्पॉर्टंट आहे की नॉलेजचा आपल्या एखादा विद्यार्थी गावातनं आला विद्यापीठामध्ये तो गावातल्या लोकांना नवीन नॉलेज शकतो की काय चाललंय, कसं चाललंय, आपण कसं काय केलं पाहिजे, त्यामध्ये त्या क्षेत्राचा सुद्धा विकास चांगल्याप्रमाणे होतो. की भविष्य बघितलं तर कृषी आणि वनशेती हाच फ्युचर आहे, हे शाश्वत आहे. आणि जर विद्यार्थ्यांनी ह्यावरती स्वतः अभ्यास केला, त्यावर माहिती घेतली, तर त्याला नक्कीच त्याला फायदा होऊ शकतो.
1: खरं आहे सर, वनशेतीमध्ये बांबूचा सुद्धा खूप उपयोग आहे, बांबू बहुगुणी पण आहे, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: आपला जो पश्चिम घाट आहे, त्या पश्चिम घाटामध्ये कमर्शियल बांबू शेती ही खूप आधीपासून होत आहे.
1: अच्छा.
0: सिंधुदुर्गमध्ये, रत्नागिरीमध्ये, पुण्यामधला जो भोरवेलला पानशेतमधला एरिया आहे किंवा कोल्हापूरचा चंदगड आजरा हा जो क्षेत्र आहे, परिसरामध्ये शेतकरी बांबू लागवड पारंपरिकरित्या करत आहेत. भारत सरकारने 2017 बांबू हे कृषी पीक म्हणून घोषित केलं. अगोदर बांबू हा वन पीक होता, इथे तुम्हाला बांबू तोडण्यासाठी वाहतुकीला परवानग्या लागायच्या वन विभागाच्या, त्या भारत सरकारने 2017 रद्द केला आणि बांबू हे गवत आहे आणि कृषी पीक म्हणून त्याला घोषित केलं. त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये बांबू लागवड वाढत गेली आपल्या महाराष्ट्रामध्ये. अनेक त्यामध्ये उद्योजक असतील, खाजगी रोपवाटिकेधारक असतील, अनेक शासकीय संस्थांनी काम केलं आणि त्यातले काही व्यावसायिकदृष्ट्या मध्ये बांबूच्या प्रजाती शोधल्या गेल्या. आणि दापोली कृषी विद्यापीठाने ज्या स्थानिक जाती आहेत त्यात मानगा असेल, मेस, भोरबेट, मावळ मेस ह्या आपल्या पश्चिम घाटामधल्या कमर्शियल बांबूच्या प्रजाती आहेत, त्यावरती काम केलं.
1: अच्छा.
0: अभिवृद्धी असेल, लागवड नियोजन असेल आणि रोपवाटिका निर्मितीवरती फोकस केलं. ह्या पश्चिम घाटाच्या ज्या बांबूच्या प्रजाती आहेत त्यामध्ये बीजधारणा होत नाही. बीजधारणा होत असल्याने रोपं करणे खूप अवघड काम आहे नवीन लागवडीसाठी. पारंपरिक बांबूचा कंद काढून शेतकरी लावत असतात. कंदामध्ये काय अडचण होते, कंद मिळत नाही, खो शेतकरी कंद असा विकत नाही. दुसरं, रेट पण खूप महाग आहे कंदाचा, 200 रुपये 300 रुपये कंद असतो आणि एका एकरला 450 बांबूची बेट लागतात. 450 कंद गोळा करणं हा खूप हेक्टिक वर्क असतो. म्हणून दापोली कृषी विद्यापीठाने 10 वर्ष अगोदर कांडी पद्धतीने रोपं निर्मित करायची, बांबूचे कटिंग करून रोपं करायचं तंत्रज्ञान विकसित केलं. आम्ही लाखो रोपं आम्ही तयार करून शेतकऱ्यांना वाटलेली आहे. ह्या कांडी पद्धतीने काय करतो आपण की एक बांबूचं जे 1 वर्षाचं बेट आहे ते काठी काढतो आम्ही आणि काठी जमिनीत अशी आडवी रोवतो. त्यातनं 6 महिन्यात ते रोप तयार होतात पेरापासून आणि ते पेर आपण पिशीत भरून ते शेतकऱ्यांना वाटतो. आणि ह्या पद्धतीमुळे शेतकऱ्यांची लागवड ह्या भागात वाढत आहे. शासकीय योजना ज्या आहेत, अटल बांबू मिशन असेल किंवा जीरामजी असेल, मनरेगा असेल, ह्यामार्फतसुद्धा बांबू लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. आणि खाजगी ज्या प्रजाती आहेत त्याची डिमांड खूप आहे शेतकऱ्यांमध्ये. किंवा राजापूरमध्ये बोरबेटची जात आहे, राजापूर त्या भागामध्ये त्यांना शेतकऱ्यांना बोरबेट जातींची रोपं पाहिजे. सिंधुदुर्गामध्ये मानग्याची रोपं पाहिजे लोकांना, मावळ मेस पाहिजे त्या पुणे एरियामध्ये. ह्या सर्वांसाठी जे टेक्नॉलॉजी आहे रोपनिर्मितीची ती आम्ही करत आहोत आणि रोपवाटिका उभारत आहोत शेतकऱ्यांकडे. आणि भविष्यामध्ये जर पाहिलं तर ह्या ज्या जाती आपल्या आहेत त्यात खूप पोटेन्शियल आहे आपल्या, स्पेशली मानग्यामध्ये. मानग्याचं वैशिष्ट्य असं आहे की मानगा वाढतो सरळ आणि त्याच्या टेपरिंग म्हणजे कमी आहे बांबूमध्ये आणि त्याची वापर अनेक आहेत. म्हणजे बांबूचे 10 वेगवेगळे उपयोग असतात, म्हणजे फर्निचर असेल, स्ट्रक्चर, अगरबत्ती, खाद्य, त्या 10 पैकी 6 किंवा 7 आपल्या मानगा बांबूचा उपयोग होतो. म्हणजे बहुउपयोगी मानगा बांबू आहे, त्याची लागवड जर वाढली तर शेतकऱ्यांना निश्चित फायदा होणार आहे. आणि त्याच अनुषंगाने दापोली कृषी विद्यापीठामध्ये बांबूच्या प्रक्रियेवरती

0: काम सुरू केलेलं आहे. बांबू टिश्यू कल्चर रोप निर्मिती आम्ही सुरू केलेलं आहे गेल्या वर्षीपासून. आणि प्रक्रियामध्ये आम्ही काय केलेलं आहे की बांबूपासून अगरबत्ती तयार करणे, बांबू तोडून अगरबत्ती उद्योग सुरू करणे, बांबूचे खाद्य म्हणजे बांबूचे कोंब असतात त्याचे वेगळे पदार्थ करणे आम्ही सुरू केलेले आहे. त्याचबरोबर बांबूचे स्ट्रक्चर्स बांधकाम आणि बांबूचे फर्निचर ह्यावरती आम्ही आमच्याकडे पूर्णतः मशीन्स उपकरणं उपलब्ध आहेत. आणि अलीकडे आम्ही बांबूचे प्लायवूडसुद्धा आम्ही निर्माणाचं प्लॅन केलेलं आहे, त्या मशीन आलेल्या आहेत. तर आम्ही ह्या सर्वांसाठी एक बांबू कल्चर अँड प्रोसेसिंग नावाचं 6 महिन्याचं सर्टिफिकेट कोर्स सुरू केलेला आहे की जे आपले युवक असतील 8वी पास 10वी पास त्यांना आम्ही 6 महिन्याचं ट्रेनिंग देऊ बांबू लागवड अभिवृद्धी आणि प्रक्रियावरती. ह्यांची डिमांड बरेचशा बांबू उद्योजकांकडे आहे की त्यांच्याकडे मॅनपॉवर उपलब्ध नाही आहेत ह्या विषयाचे. ह्यातनं त्या लोकांना फायदा मिळेल की 10ची बॅच आहे, जानेवारीमध्ये सुरू होईल. जर कोणी इच्छुक असेल त्यांनी आमच्याकडे संपर्क साधावा. आणि आम्ही निशुल्कच प्लॅन चाललं आहे, काही असे एनजीओ आहेत, सीएसआर फंड आहे किंवा सारथी आहे, ह्यामार्फत त्यांना आम्ही मोफत ट्रेनिंगचं सुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोत.
1: अच्छा, म्हणजे अतिशय चांगली सुरुवात म्हणायला हरकत नाही या क्षेत्रामध्ये सुद्धा. आणि मला असं वाटतं की युवकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. सर, आज आपण इथे आलात आणि पर्यावरणपूरक अशी वनशेती कशी करावी, त्याच्या पद्धती काय आहेत याबद्दल अतिशय सविस्तर अशी माहिती आमच्या सर्व शेतकरी बांधवांना दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: पर्यावरणपूरक वनशेती याविषयी डॉक्टर अजय राणे यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत.

आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. निवेदन होतं ऋचा गद्रे यांचं. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: श्रोते हो, इंद्रधनुष्य कार्यक्रमात बुधवार दिनांक 24 जून रोजी सकाळी 9:30 आपण ऐकाल योग आणि मानवी जीवन याविषयी अनंत आगाशे यांची सुनेत्रा रेमणे यांनी घेतलेली मुलाखत.
1: ओमच्या जपामध्ये तर एवढं सामर्थ्य आहे, ओंकारम बिंदु संयुक्तम नित्यम ध्यायंती योगिना कामदम मोक्षदम चैव ओंकाराय नमो नमः. हा नुसता मंत्र लावायचा आणि त्याच्यात ध्यान करायचं आणि बसायचं.
0: तेव्हा श्रोते हो, नक्की ऐका बुधवारी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य कार्यक्रमात योग आणि मानवी जीवन याविषयी अनंत आगाशे यांची सुनेत्रा रेमणे यांनी घेतलेली मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

0: ए चल राहू दे, मी निघतो आता.
1: अहो थांबा ना जरा, ही बघा ही दुधाची पिशवी कापली ना की 2 मिनिटात अगदी मस्त ताज्या दुधाचा चहा करून देते तुम्हाला. कात्री मिळाली.
0: अगं थांब थांब थांब थांब थांब, अशी नको कापू ती पिशवी.
1: अरे वा, आता तुम्ही शिकवा मला पिशवी कशी कापायची. अहो रोज कापते मी.
0: हो ना, मग सांग बघू मला कशी कापतेस ती.
1: त्यात काय, अशी पिशवी धरायची आणि असं हे तिरकं टोक उडवायचं.
0: बर, आणि ते उडवलेलं टोक म्हणजे तो तुकडा, तो कुठे टाकतेस तू?
1: कुठे म्हणजे काय? केरात.
0: तुला माहितीये ना अगं, प्लॅस्टिकच्या या तुकड्याचं विघटन होणार नाही. असं प्लॅस्टिक केरात टाकून आपण किती प्रदूषण वाढवायचं.
1: हा बरोबर आहे तुम्ही म्हणता ते, पण मग या पिशव्यांचं करायचं काय? कारण तेलाची, मिठाची, पिठाची, अहो अशा कितीतरी प्लॅस्टिकच्या पिशव्या अशाच कापतो आम्ही.
0: आता मी तुला दाखवतो. हे बघ, ही कात्री घ्यायची आणि पिशवीला एका बाजूला अशी आतमध्ये थोडीशी खुपसायची आणि त्यानंतर संपूर्ण पिशवी हळूहळू करून कापायची. म्हणजे काय होईल, तुकडा मुळी शिल्लक राहणारच नाही.
1: बरोबर.
0: आणि मग ही अखंड पिशवी धुवून परत वापरता येईल आपल्याला, किंवा रिसायकलिंग साठी आपल्याला पुन्हा देता येईल.
1: अगदी खरंच. हा मी माझ्या सगळ्याच मैत्रिणींना सांगू इच्छिते की प्लॅस्टिकची पिशवी अशी कापा की ती अखंड राहील आणि कापलेला तुकडा वेगळा उरणारच नाही.
0: येस, ये होईना बात.

0: श्रोते हो, 28 जून 2026 रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात ऐका योग आणि महिलांचं आरोग्य याविषयी आंतरराष्ट्रीय योग शिक्षक स्वामी सर यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत.
1: योग म्हणजे शरीर, मन आणि आत्मा यांना एकत्रितपणे जोडणारा दुवा म्हणजे योग. योग म्हणजे ही आपली जीवनशैली आहे.
0: तेव्हा श्रोते हो, नक्की ऐका 28 जून 2026 रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ. आकाशवाणी रत्नागिरीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणीच्या केंद्रांवरून कार्यक्रम वनिता मंडळ.

0: सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्यगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती।
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखेडे।

0: श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती। हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।
1: हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र। रात्रीचे 8:05 होत आहेत। आता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत।

प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. महाराष्ट्रातले लोककलावंत भिकल्या धिंडा यांचा समावेश. महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प तसंच कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची वनमंत्र्यांची घोषणा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 17 आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ. आणि ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय नेमबाजांची 2 रौप्य आणि 1 कांस्य पदकाची कमाई. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण झालं. साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रासाठी पी नारायणन यांना आणि समाजकार्यासाठी माजी न्यायाधीश न्यायमूर्ती केटी थॉमस यांना पद्मविभूषणानं सन्मानित करण्यात आलं. क्रीडा क्षेत्रासाठी टेनिसपटू विजय अमृतराज, हॉकीपटू सविता पुनिया यांचा पद्मभूषण प्रदान करून गौरव करण्यात आला. कला क्षेत्रातला पद्मभूषण पुरस्कार संगीत कलेसाठी अलका याज्ञिक तर लोककलेसाठी वेलापल्ली नटेशन आणि अभिनयासाठी मल्याळम अभिनेते मामुटी या मान्यवरांना मिळाला. महाराष्ट्रातल्या मान्यवरांमध्ये क्रिकेटपटू रोहित शर्मा तर नवजात बालक चिकित्सा तज्ज्ञ अर्मिडा फर्नांडिस यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. अभिनेता आर माधवन तसंच तारपा वादनासाठी प्रसिद्ध वारली लोककलावंत भिकल्या लाडक्या ढिंडा यांना कलाक्षेत्रातली पद्मश्री मिळाली. उद्योजक डॉक्टर अशोक खाडे यांना उद्योग क्षेत्रासाठी पद्मश्री देण्यात आली. दिवंगत अभिनेते सतीश शहा यांना जाहीर झालेला पद्मश्री पुरस्कार त्यांच्या बंधूंनी स्वीकारला. यावर्षी एकूण 131 पद्म पुरस्कार जाहीर झाले. त्यापैकी 2 पद्मविभूषण, 60 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री आज वितरित झाले. केंद्रीय खाण मंत्रालयानं 56 महत्वपूर्ण आणि धोरणात्मक खनिज ब्लॉक्स तसंच 11 शोध परवाना ब्लॉक्सचा यशस्वी लिलाव केला आहे. मंत्रालयानं आतापर्यंत उपलब्ध करून दिलेल्या 88 ब्लॉक्सपैकी 56 ब्लॉक्सचा लिलाव पूर्ण झाला आहे. केंद्र सरकारनं प्रथमच गुजरात, उत्तराखंड आणि तेलंगणा इथल्या महत्वपूर्ण खनिज ब्लॉक्सचा लिलाव केला असून या टप्प्यात ग्रॅफाइट, दुर्मिळ पृथ्वी खनिज, टायटानियम यासारख्या खनिजांचा समावेश आहे. याशिवाय मंत्रालयानं नव्या व्यवस्थेअंतर्गत आतापर्यंत 11 अन्वेषण परवाने ब्लॉक्सचा लिलाव केला असून अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि ओदिशा इथल्या ब्लॉक्सचे प्रथमच लिलाव झाले. या लिलावांमुळे स्वच्छ ऊर्जा, संरक्षण क्षेत्र आणि प्रगत उत्पादन

0: उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या महत्त्वपूर्ण खनिजांच्या शोध आणि विकासाला गती मिळणार आहे. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. या कृती दलात उत्तमोत्तम अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. त्यांना भ्रष्टाचार विरोधी पथक आणि नक्षलविरोधी पथकाप्रमाणे भत्ते आणि पदोन्नती दिली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: आता प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ANTF आपण उभा करतो आहोत. त्यासोबत आमच्या डोक्यात असं देखील आहे की जसं आपण आपला जो काही अँटी करप्शन ब्युरो आहे किंवा नक्षलवाद विरोधी मोहीम आहे या दोन ठिकाणी आपण इन्सेंटिव्ह दिला आहे, तर तशा पद्धतीनं आम्ही आता निर्णय करतो आहोत. चांगले अधिकारी हे ANTF मध्ये गेले पाहिजेत, याकरता त्यांना स्पेशल पे किंवा वन स्टेप अहेड अशा पद्धतीनं जो त्या ठिकाणी काम करेल त्याला आम्ही ते डेझिग्नेशन देणार आहोत.
0: ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत जास्त अंमली पदार्थ सापडतील तिथल्या पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. April 2026 पर्यंत राज्यात अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी 1142 गुन्हे दाखल झाले, त्यापैकी 1626 आरोपींना अटक झाली. त्यात 254 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त झाले असून अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांविरुद्ध 3199 गुन्हे दाखल झाल्याची माहिती सरकारनं लेखी उत्तरात दिली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प तसंच कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या दरम्यान केली. वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबातल्या सदस्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळाच्या समोर सादर केला जाईल असं आश्वासन नाईक यांनी दिलं. विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज झाला. प्राजक्त तनपुरे, रवींद्र फाटक, अनिकेत तटकरे, दुष्यंत चतुर्वेदी, विक्रम काकडे, अरुण लखानी, बसवराज पाटील, प्रवीण पोटे, अमरनाथ राजूरकर, राजेंद्र राऊत, धैर्यशील कदम, गोकुळ गीते, राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, नंदकिशोर महाजन आणि सुहास शिर्षक यांना सभापती राम शिंदे यांनी सदस्यत्वाची शपथ दिली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ST कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% 58% करायचा निर्णय घेतल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. तर वार्षिक वेतनवाढीचा दर 2-3% करायची घोषणाही त्यांनी केली. यानंतर 29 जून रोजी ST कर्मचाऱ्यांनी पुकारलेलं धरणा आंदोलन मागे घेतल्याचं सरनाईक यांनी जाहीर केलं. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दूध भेसळ अधिनियम तयार करायचं काम सुरू असून त्यात भेसळीच्या गंभीरतेनुसार 6 महिने ते आजन्म तुरुंगवास आणि 10,00,000 रुपयांच्या दंडाची तरतूद प्रस्तावित आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधान परिषदेत दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जर्मनीत सुहल इथं सुरू असलेल्या ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी आज 2 रौप्य आणि 1 कांस्य पदकाची कमाई केली. शिव नरवालला पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्टल ज्युनियर प्रकारात रौप्य पदक मिळालं, तर याच प्रकारात युग प्रताप सिंग राठोडनं कांस्य पदक पटकावलं. भारतानं पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तल ज्युनियर सांघिक प्रकारातही रौप्य पदक जिंकलं. या स्पर्धेत भारताची एकूण पदक संख्या 15 पोहोचली असून यात 5 सुवर्ण, 3 रौप्य आणि 7 कांस्य पदकांचा समावेश आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत आज गटफेरीतले महत्वाचे सामने होत आहेत. नॉकआउट फेरीत स्थान मिळवण्यासाठी सर्व संघ शर्थीची झुंज देतील. अमेरिकेत ह्युस्टन इथं गट केमध्ये ख्रिस्टियानो रोनाल्डोचा संघ उझबेकिस्तानचा सामना करेल. सलामीच्या सामन्यात बरोबरी पत्करावी लागल्यानंतर हा संघ आता पुनरागमन करण्यासाठी मैदानात उतरेल. हा सामना रात्री 10:30 सुरू होईल. अमेरिकेत बोस्टन इथं भारतीय वेळेनुसार मध्यरात्री 1:30 गट एलमध्ये इंग्लंड आणि घाना यांच्यात लढत होईल. कॅनडात टोरंटो इथं 4:30 गट एल मधल्या

0: आणखी एका सामन्यात क्रोएशियाचा सामना पनामाशी होईल. त्यानंतर उद्या सकाळी 7:30 वाजता ग्वाडलहारा इथं गट के मधल्या सामन्यात कोलंबियाचा सामना डीआर कॉंगोशी होईल. भारत अमेरिका आणि इराण यांच्यातला सामंजस्य करार यशस्वी होईल अशी आशा असल्याचं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बैठकीत ते आज बोलत होते. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी मंगोलिया दौऱ्यादरम्यान मंगोलियाचे परराष्ट्र मंत्री आणि उद्योग मंत्री यांची भेट घेतली. भारतीय नौदलाचं INS उदयगिरी हे युद्धजहाज आणि INS कावरत्ती ही पाणबुडी विरोधी युद्धनौका अशी दोन्ही जहाजं व्हिएतनामच्या न्हा रोंग बंदरात पोहोचली आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. महाराष्ट्रातले लोककलावंत भिकल्या धिंडा यांचा समावेश. महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थविरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विदर्भातला प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प, तसंच कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची वनमंत्र्यांची घोषणा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 17 आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ. आणि ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय नेमबाजांची 2 रौप्य आणि 1 कांस्य पदकाची कमाई. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचं प्रसारण. रात्रीचे 8:15 वाजलेत. आता आनंद घेऊया गझलचा. साहिर लुधियानवी यांची ही गझल गातात रूपकुमार राठोड आणि सोनाली राठोड.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया जगजीत सिंग यांनी संगीतबद्ध केलेली ही मुझफ्फर वारसी यांची गीतरचना लता मंगेशकर यांच्या आवाजात.

लता मंगेशकर यांनी गायलेली ही होती मुझफ्फर वारसी यांची रचना. संगीतबद्ध केली होती जगजीत सिंग यांनी. श्रोतेहो आता ऐकूया जगजीत सिंग यांच्या आवाजातली बशीर बद्र यांची ही गझल.

जगजीत सिंग यांच्या आवाजातली बशीर बद्र यांची गझल आपण ऐकलीत. संगीतकार होते स्वतः जगजीत सिंग. आता मेहदी हसन यांनी गायलेली ख्वाजा परवेज यांची गझल ऐकवतोय.

ख्वाजा परवेज यांची गझल आपण ऐकलीत. गायक आणि संगीतकार होते मेहदी हसन. श्रोते हो, आता हसन रिझवी यांची ही रचना गुलाम अली यांच्या आवाजात.

गुलाम अली यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली हसन रिझवी यांची गझल आपण ऐकलीत. गझलचा हा कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, यानंतर 8:45 समाचार संध्या, त्यानंतर न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक आणि 9:45 मंथन हे सर्व कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला 8:45 समाचार संध्या.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके यूही जीवन।
0: श्रोते हो नमस्कार। रजनीगंधा या कार्यक्रमात मी मंजिरी गोखले आपलं स्वागत करते। श्रोते हो, 1971 सालचा तेरे मेरे सपने हा विजय आनंद यांचा निर्माता म्हणून पहिलाच चित्रपट। या चित्रपटामध्ये नायक आणि नायिका म्हणून मुमताज आणि देवानंद यांच्या भूमिका होत्या, तर हेमा मालिनी एका विशेष भूमिकेतून आपल्याला दिसल्या। खरं तर या चित्रपटाला म्हणावं तसं व्यावसायिक यश मिळालं नव्हतं, पण यातली गाणी मात्र प्रचंड लोकप्रिय झाली होती। आणि याला कारण होतं सचिन देव बर्मन यांचं अतिशय सुंदर असं संगीत। ऐकूया याच चित्रपटातलं खूप लोकप्रिय असलेलं हे गीत।

0: किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातलं हे होतं तेरे मेरे सपने या चित्रपटातलं नीरज यांचं गीत. कार्यक्रमात आता ऐकूया दीवार या चित्रपटातली साहिर लुधियानवी यांची गीतरचना.
1: तुम्हें
2: हाँ
1: या चुप रहूं
2: ना
1: दिल में मेरे आज क्या है
2: क्या है

किशोर कुमार आणि आशा भोसले यांना आपण ऐकलत. शब्दरचना होती साहिर यांची. दीवार या चित्रपटासाठी या गीताला संगीत दिलं होतं राहुल देव बर्मन यांनी. श्रोते हो, आपण जगात कुठेही गेलो ना तरी काही काळानंतर आपल्याला ओढ लागते ती आपल्या घराची, नाही का? आपलं घर ही अशी हक्काची जागा असते जिथे आपण आपल्याला हवं तसं राहू शकतो, हवं तसं वागू शकतो. आणि म्हणूनच आपलं स्वतःचं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. आणि घर म्हणजे महालच असायला पाहिजे असं काही नाही. जिथे एकमेकांबद्दल प्रेम आहे, जिव्हाळा आहे, अशी कुठलीही जागा बनू शकते आपलं घर.

जगजीत सिंग आणि चित्रा सिंग यांना आपण ऐकलत साथ साथ या चित्रपटासाठी. कुलदीप सिंग यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं जावेद अख्तर यांचं. रजनीगंधा हा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

फसमे वादे या चित्रपटातलं हे गीत होतं. शब्द होते गुलशन बावरा यांचे, संगीतबद्ध केले होते राहुल देव बर्मन यांनी आणि स्वर होता लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांचा.

आनंद बक्षी यांचं हे गीत होतं मेरा गाव मेरा देश या चित्रपटातलं. गायलं होतं लता मंगेशकर, माफ करा, गायलं होतं आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी. हे गीत होतं जवानी दिवानी या चित्रपटातलं. संगीत होतं राहुल देव बर्मन यांचं. श्रोते हो, खूप वाट बघितल्यानंतर अखेर तो आला आहे, गरजत गरजत तो बरसू लागला आहे. श्रोते हो, खरंच हा पाऊस किती जादूगार असतो ना. त्याच्या येण्याने क्षणात वातावरणातली सगळी मरगळ निघून जाते आणि तो सगळा सभोवताल आणि आपलं मनसुद्धा टवटवीत करून जातो.

लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांना आपण ऐकलं मेरा गाव मेरा देश या चित्रपटासाठी. आनंद बक्षी यांचं हे गीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलं होतं. श्रोतेहो, या गीताबरोबरच रजनीगंधा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. आता नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया विदुषी प्रभा अत्रे यांचं गायन. ऐकूया त्यांनी गायलेला राग यमन.

नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी प्रभा अत्रे यांनी गायलेला राग यमन श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलात. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आम्ही प्रसारित केला. यानंतर 11 वाजता हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.

10 मिनिटं आणि 30 सेकंद होत आहेत. आमच्याच्या दुसऱ्या प्रसारण सभेचे कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. या प्रसारण सभेतून मी मंजिरी गोखले आता आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या आमच्या पहिल्या सभेत सकाळी 5:55 मिनिटांनी. तोपर्यंत निरोप द्या. शुभरात्री. जय हिंद.